311.5 MHz अर्थात 963 KHz तसंच 102.1 FM आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच 8 जून 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. आमच्या पहिल्या सभेत मी पूनम मोरे आपलं स्वागत करते. सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजलेत. हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाश अनंत आहे, समुद्र विशाल आहे. माणसाला आकाश कवेत घेता येणार नाही. त्याचप्रमाणे समुद्राचं पाणी गोड असतं तरी त्याला तो समुद्र प्राशन करता आला नसता. आकाश जसं अनंत आहे, समुद्र जसा विशाल आहे, तसं माणसाचं मन विशाल असायला हवं. परंतु आपले पापपुण्याचे, नीती अनितीचे इतकेच नव्हे तर माणुसकीचे आणि अमानुषतेचे संकेत फार वैयक्तिक असतात. वैयक्तिक म्हणजे किती? तर मीच्या पलीकडे जाऊन तो विचारच करू शकत नाही. अमुक एक गोष्ट इतरांनी केली तर ती चूक, कारण तिथं नीतीबंधनं येतात. पण तीच गोष्ट मी या व्यक्तीने केली तर सगळे नीतीनियम धाब्यावर बसवले जातात. मी या प्राण्याला सर्व काही माफ असतं. माणूस एवढंसं काळीज घेऊन हिंडत असतो. काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती हीच असते. माणसं चार भिंतीत सूर पकडण्याचा प्रयत्न करतात. खरं तर चार भिंतींच्या मर्यादा घरांना आवडत नाहीत. पण भिंती दिसल्याशिवाय माणूस स्थिर होत नाही. या भिंती पक्क्या नसतात. माणसानं जितकं विशाल व्हायचं ठरवलेलं असतं तेवढ्या त्या भिंती लांब व्हायला तयार नसतात, कारण त्या माणसानंच निर्माण केलेल्या असतात. आट्यापाट्यातली कोंडी लहान असतात, त्यातून शिताफीनं निसटायचं असतं. निसटता येत नाही म्हणून कोंडी मोठी करता येत नाही. कोंड्यातून निसटण्याची ही शिताफी माणसानं जीवनात आणायला हवी. घराचंही असंच होतं. भिंती लांब होत नसतील तर घरांचा पराभव होतो. वाट्याला आलेला एक मनुष्य जन्म, तोही म्हणे 84 लक्ष फेऱ्यानंतर. हे 84 लक्ष फेरे कुणी पाहिलेत की नाही देव जाणे. परंतु एका मनुष्य जन्माचं सार्थक करणं सर्वस्वी आपल्या हाती असतं. खोट्या नट्या अभिनिवेशापायी आपण पुष्कळसं गमावून बसतो. समोरचा जिवंत माणूस आपण विसरतो. त्याचं आपल्याशी रक्ताचं नातं नसेलही, पण माणुसकीचं नातंही आपण विसरतो. सकाळ दुपार संध्याकाळ, बाळपण, तारुण्य, वार्धक्य या आपल्या आयुष्याच्या स्थितीत आपण फक्त आपला विचार करण्यात घालवतो. इतरांचा जेव्हा विचार येतो तेव्हा इतरांसाठी काही करण्याची ताकद अंगात नसते. तारुण्याचा काळ हा जसा जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा, तसाच तो जास्तीत जास्त कर्तृत्व दाखवण्याचा, व्यक्तिमत्व घडवण्याचा काळ आहे. आपलं तसंच इतरांचंही. माणूस शिकला म्हणजे काय झालं? सुशिक्षित माणूस हा संस्कारित असेलच असं नाही. मिळालेल्या पदवीचा उपयोग दरवाजावरच्या नावाच्या पाटीपुरताच. दरवाजा बंद केला की ही पदवी बाहेर राहते. चार भिंतीत ज्यांना सुसंवाद साधता येतो, आनंदाचे मळे पिकवता येतात, ती माणसं या जगात येतानाच त्या पदव्या घेऊन येतात. त्यांना विद्यापीठाचं नाव नसतं. पदव्या मिळवण्यासाठी त्या विद्यापीठात कसलेही प्रबंध सादर करावे लागत नाहीत. तिथं बुद्धीची झटपट करावी लागत नाही. मज्जातंतू शिणवण्याची गरज नसते. त्या विद्यापीठातून फक्त विशाल कलेजा आणायचा असतो. पण माणूस नेमका हा कलेजा आणायचं विसरतो आणि बाकीचा फापट पसार आणतो. सर्वसामान्य माणसाला खरं तर काय हवं असतं? मन मिळावू जोडीदार, भागेल एवढी प्राप्ती, दरवर्षी नियमितपणे पास होत जाणारी मुलं. ती हुशार असतील, नंबर काढत असतील तर दुधात साखर. असं छोटंसं सुखी घर माणूस शोधत असतो. माणसाच्या अस्तित्वापासून ते आज तागायत हा शोध सुरू आहे. 90% लोक या छोट्याशा घरावरच खुश असतात. धडाडी, यश, लौकिक, कीर्ती, परदेश प्रवास, कलेचा वारसा इत्यादी जास्तीच्या गोष्टी कोणाला नको का असतात? त्या मिळवण्यासाठी असावी लागते विशाल दृष्टी, विशाल मन आणि धडपडी स्वभाव, प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे अथक हात. हे सर्व जिथं असतं तिथलं घर नंदनवनच असतं.
1: आताच आपण विचारपुष्प हा कार्यक्रम ऐकला. माहिती संकलन आणि निवेदन होतं विजय रणदिवे यांचं. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:10 झाले आहेत.

प्रसारित करीत आहोत आराधना भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना।

आत्ताच आपण अनुराधा पौडवाल यांना ऐकलं. आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रवीण दवणे यांचं गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

आताच आपण समा सोल्व आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात हिंदी भक्ती रचना ऐकली. आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्तीपर गीत.

आताच आपण व्यंकटेश शास्त्री जोशी यांची देशभक्तीपर रचना ऐकली आणि या गीताबरोबरच आजचा आराधना भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

सकाळचे 6:35 झाले आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. यात सीताफळ लागवडीचं नियोजन याविषयी माहिती वाचकस्वर किशोरी वागुळदे यांचा, सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा, यात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य या माहितीचा भाग चौथा, तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी. परिसर हा कार्यक्रम 6:50 आणि 2:10 यात जैविक तालबद्धता या माहितीचा भाग चौथा, तज्ज्ञ कौमुदी जामखंडीकर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:00 अवतीभवती 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 7:40 आपण ऐकू शकाल. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:40 9:30 स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त 90 वर्षांच्या श्रोत्यांच्या मनोगतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. निवेदन वैदही नाखरे यांचं, सादरकर्ते आहेत विजय भुयार. 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिणा म्हणजे पूना गाडगीड अँड सन्स. चित्रगंगा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम 10:00 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:30 आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीचे सेवानिवृत्त सहाय्यक केंद्र निदेशक कार्यक्रम भगवान भटकर आणि ज्येष्ठ सेवानिवृत्त निवेदिका डॉक्टर उषा शर्मा यांची नरेंद्रकुमार ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात 12:00 वनिता मंडळ, मनापासून मनासाठी योग साधना याविषयी श्रीकृष्ण मस्कर यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या सायंकालीन सभेत 5:30 युववाणी हा कार्यक्रम. 6:30 साहित्य सौरभ, यात मानसोपचार तज्ज्ञ लेखक वक्ते डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं साहित्य याविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांची मुलाखत आपण ऐकणार आहात. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझे शिवार. 8:15 लोकसंगीत. 9:00 News@9. 9:30 पब्लिक स्पीक आणि रात्री 10:00 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आत्ताच आपण आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

0: थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा।
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे। सकाळचे 6:40 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत कृषीवाणी। या कार्यक्रमात सीताफळ लागवडीचं नियोजन याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात। वाचक स्वर किशोरी वागुळदे यांचा, सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे।

0: सीताफळ लागवडीचं नियोजन. शेतकरी बंधूंनो, खडकाळ आणि रेताड जमिनीमध्ये सीताफळ चांगल्या प्रकारे वाढतं, मात्र भारी, काळी आणि पाणी साठवून ठेवणारी अल्कलीयुक्त जमीन या पिकाला अयोग्य आहे. बाळानगर या जातीची फळं आकारानं मोठी आहेत, यांच्या गराची चवसुद्धा उत्तम आहे आणि या फळांना चांगला बाजारभाव मिळतो. या व्यतिरिक्त सीताफळाच्या अर्का सहान, फुले पुरंदर, फुले जानकी, मेमॉब, धारूर 3-6 या जाती लागवडीसाठी योग्य आहेत. लागवडीसाठी 5x5 मीटर किंवा 4x4 मीटर अंतरावर 0.60x0.60x0.60 मीटर आकाराचे खड्डे करावेत. पावसाळ्यापूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत 1-1.5 घमेलं, पोयटा माती 2-3 घमेलं आणि 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट याच्या मिश्रणानं हे खड्डे भरावेत. खड्डे भरल्यानंतर कलम किंवा रोपं मध्यभागी लहान खड्डा करून लावावीत. काठीचा आधार द्यावा. पाऊस जर नसला तर लगेचच झारीनं पाणी द्यावं. रोपं लावल्यानंतर काही रोपं जर मेलेली असतील तर महिन्याच्या आत नांग्या भरून घ्याव्यात. तसं शक्य झालं नाही तर पुढच्या वर्षी जून महिन्यापूर्वी या नांग्या भराव्यात. खुरपणी करून बाग तणमुक्त ठेवावी. पावसाचा ताण जर पडला तर अधूनमधून पाणी द्यावं. सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये झाडांना योग्य वळण द्यावं. त्यासाठी झाडावरच्या अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात. पावसाचा ताण जर जास्त पडला तर 15-20 दिवसांनी पाणी द्यावं. बागेमध्ये वेळोवेळी आंतरमशागत करावी. शेतकरी बंधूंनो, पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडाला बहर धरताना 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये मिसळून द्यावं. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि नत्राची अर्धी मात्रा खोडापासून दूर फांद्याच्या परिघाखाली रिंग करून द्यावी. खतं झाकून पहिलं पाणी द्यावं. उरलेल्या अर्ध्या नत्राची मात्रा ही 1 महिन्याच्या अंतरानं द्यावी. या झाडाला नियमित पाण्याची आवश्यकता नसते, मात्र पहिले 3-4 वर्ष उन्हाळ्यामध्ये जर पाणी दिलं तर या झाडांची वाढ चांगली होते. त्याचप्रमाणे फळधारणेनंतर साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये पाण्याच्या 1-2 पाळ्या जर दिल्या तर भरपूर आणि मोठी फळं मिळतात. आंतरपिकामुळे जमीन झाकली जाते, त्यामुळे तणांचं सुद्धा नियंत्रण होतं. जमिनीचा कस कायम राहतो. झाड लहान असेपर्यंत त्यामध्ये जमिनीच्या मगदुरानुसार चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा यासारखी शेंगवर्गीय पिकं घेता येतात. लागवड केल्यानंतर झाडाला योग्य आकार येण्यासाठी तसंच फांद्या जमिनीला टेकू न देण्यासाठी मुख्य खोडावर येणारे फुटवे जमिनीपासून 1 मीटर वरचेवर काढावेत. त्याच्यावर 4 दिशांना फांद्या विखुरलेल्या राहतील असं वळण द्यावं. योग्य छाटणीमुळे झाडांना चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश भेटेल, हवा खेळती राहील, तसंच झाडांची वाढ सुद्धा चांगली होईल. चांगली फळं आणि फुलं येतील, त्यासोबतच उत्पन्न सुद्धा वाढेल. फळांची काढणी झाल्यानंतर 45-60 दिवसांनी छाटणी करावी. ज्या ठिकाणी फांद्यांची गर्दी आहे, आडव्या फांद्या आहेत, अशा फांद्या काढून टाकाव्यात.
1: आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात सीताफळ लागवडीचं नियोजन याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर होता किशोरी वागुळदे यांचा, तर सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे.
2: शेतकरी बांधवांनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 93-09-48-54-72. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1-800-233-0724.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: संवाद आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं. हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो, स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात एक चमचा तूप घालून जरूर घ्यावं, त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सितोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते, त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे, याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं, जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
1: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधीकाळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्न ग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदर भागात खुपसून खार बेळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्न ग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अतिथंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. या उलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आदिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा आदिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेपावतात. ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षाव, वादळं अशी संकटं नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो. अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. बिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. बिडकाचं ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नर पक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्.

101.1 FM आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत, प्रसारित करीत आहोत अवतीभवती हा कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. आजच्या अवतीभवतीमध्ये मी पूनम आपलं स्वागत करते. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 8 जून. आज जागतिक महासागर दिन आहे. 8 जून 1670

8 जून 1995 रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचं निधन. श्रोतेहो, आत्ताच आपण दिनविशेष ऐकलं. जाणून घेऊया स्थानिक घटना घडामोडींविषयी.

वाढती औद्योगिक मागणी, शेती क्षेत्रातील पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संवर्धनासाठी शहर आता एक मोठी आणि ऐतिहासिक झेप घेत आहे. राज्य शासनाच्या योजनेतून सामाजिक वनीकरण विभागाची महाराष्ट्रातील पहिली टिश्यू कल्चर लॅब मेहरून परिसरातील शिवाजी उद्यानात वेगानं आकारात येत आहे. या अत्याधुनिक लॅबमुळे उच्च प्रतीची लाखो रोपं तयार होणार असून जळगाव शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला तयार केलेल्या दर्जेदार रोपांचा पुरवठा इथूनच केला जाणार आहे.

महिला सन्मान योजनेत महिलांना एसटी बस प्रवासात अर्धा तिकीट दराचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. या नॅशनल कॉमन मोबायलिटी कार्डच्या माध्यमातून सवलत डिजिटल पद्धतीनं लागू होणार असल्याचं राज्य परिवहन मंडळाकडनं स्पष्ट केलं आहे. हे अधिकृत माहितीनुसार हे कार्ड आधार संलग्न असणार असून पुढील काळात सवलत घेण्यासाठी ते आवश्यक ठरणार आहे. शहरात आता संपूर्ण आठवडाभर पावसाची शक्यता अत्यल्प आहे. सूर्याचा प्रकोप आणि जीवघेणा उकाडा आणखीनच वाढणार आहे. रविवारी तापमानात किंचित घट नोंदवली गेली असली तरी हा दिलासा केवळ तात्पुरता असून आगामी आठवड्यात पारा पुन्हा 40 ते 42 अंशावर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे.

2026 पासून या उपक्रमांचा प्रारंभ झाला आहे. यात प्रवाशांना पुस्तकं घरी नेता येत नसले तरी बसस्थानक परिसरात बसची वाट पाहत पुस्तकं वाचण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

बसची प्रतीक्षा करताना मोबाईल्समध्ये रील पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा पुस्तकाच्या सहवासात रमण्याची संधी नवीन बसस्थानकावर प्रवाशांना मिळत आहे. एस टी महामंडळाकडनं स्थानकात सुरू करण्यात आलेल्या मोफत वाचनालयाला प्रवाशाकडनं चांगलाच प्रतिसाद मिळत असून दररोज 8 ते 15 जण विविध पुस्तकं वाचण्यासाठी येत आहेत. या वाचनालयात सध्या 60 अधिक पुस्तकं उपलब्ध आहेत. महापुरुषांची चरित्र, इतिहास, प्रवास वर्णनं, कथा, कादंबऱ्या यांसह विविध विषयावरील पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे. 1 मे 2017

0: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
1: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
2: ಜ್ಞಾನ ಮಾಹಿತಿ ರಂಜನ ಕರ್ಣ್ಯ
3: ಖೇಡೋ ಪಾಡಿ ಸಹರಿ ಖೇಡೋ ಪಾಡಿ ಸಹರಿ
4: ಆಕಾಶವಾಣಿ ಜಯಗಾವ್
5: बरं तर श्रोते हो, आजच्या अवतीभवतीमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. नमस्कार. अवतीभवती हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करीत आहोत. सात वाजून 7 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
6: श्रोते हो, बुधवारी 10 जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
7: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
6: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
8: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
6: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 दुपारी 12 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
9: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 रक्त 3 प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
10: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
11: आकाशवाणी
10: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
11: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: सात 7:10 होत आहेत. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जून पर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट

0: मध्ये दुसरा दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. विजांच्या कडकडाटावेळी झाडं तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर आवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था, सौसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार असून तो पूर्णपणे गैरवित्तीय स्वरूपाचा असल्यानं राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. एसटीच्या बारामती आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन महामंडळानं भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकासकामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58 किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू ताम्हाणे म्हणाले,
2: माझी

0: पुणे सेवेची कारकीर्द पुणे शहरातूनच सुरू झालेली आहे. शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती आणि त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत प्लॅन ठेवला साधारण 30 तारखेला कृषमतेच्या आदल्या दिवशी रात्री 12 हा रन सुरू केला. शिवाजीनगर येथून 50 जणांचा आमचा टीम होती रन करायला सुरुवात कुटुंबातील सदस्यांचं नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आम्ही तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड भारतीय विद्यापीठ आणि मुंडवाक समर पुणे कमिशनर ऑफिस त्यानंतर खडके आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटर रन केला आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला. मला या माध्यमातून पुणेकरांना एक संदेश द्यायचा होता की अशा प्रकारची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता.
1: जागतिक सायकल दिनानिमित्त संडेज ऑन सायकल या उपक्रमाचं उद्घाटन काल पुण्यात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झालं. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमामध्ये नागपुरे यांनी स्वतः सायकल चालवत निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचं महत्व अधोरेखित केलं. सांगलीमध्येही काल पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं शहरातून सायकल रॅली काढली. यात पोलीस अधिकारी सायकलपटू आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली होती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय परिसंवादाचं काल अकोल्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बदर समितीनं दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी या परिसंवादात करण्यात आली. नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गानजीक डोलाया सागर किनाऱ्याजवळच्या पांथळ जागेत सागरी किनारा स्वच्छता मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये महापौर सुजाता पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी किनाऱ्यावर आलेला प्लास्टिक आणि तत्सम 110 गोणी कचरा गोळा करण्यात आला. भारत अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्ताननं 5 गडी बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारतानं काल आपला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुलनं 100 तर रिषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागे आहे. सांगली शहरासह मिरज तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई 7 जणांना अटक आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाले आहेत. ऐकूया काही संदेश.
3: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.

0: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21. आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
2: आकाशवाणी ऍट 90 साल की आवाज दिल से दिल तक नॉन स्टॉप धमाल. पुरानी यादें नया जोश है. देश का रेडियो अब भी बॉस है. आकाशवाणी के गौरवमयी 90 साल.

0: श्रोते हो, अशा हाकेच्या अंतरावर तुमच्या सोबत असते सदैव जळगाव आकाशवाणी. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या दोनही कार्यक्रमात तुमच्या शंकेचं समाधान, सोबतच मनोरंजन, मनसोक्त गप्पा, तर कधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती. मग विचार काय करता? सदैव ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.
1: आसनं हे शारीरिक सुदृढतेसाठी सांगितली गेलेली आहे. योगासनं करत असताना शरीरांतर्गत विविध संस्था जसं पचन, श्वसन, अभिसरण इत्यादीवर योगासनाच्या विविध स्थितीमध्ये दाब ताण येऊन तेथील रक्तप्रवाह सुरळीत होतो. पर्यायाने शारीरिक आरोग्य संतुलित राहायला मदत होते. प्राणायाम, प्राण अधिक आयम, प्राणाचा विस्तार आणि नियंत्रण यामध्ये अपेक्षित असतं. प्राणायामामुळे मन स्थिर व्हायला मदत होते. श्वसन संस्थेचं कार्य सुधारते व ती कार्यक्षम होते. पर्यायाने मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी प्राणायाम महत्वाचा ठरतो. पुढचं आहे प्रत्याहार आणि धारणा. यामध्ये इंद्रिय संयम आणि एकाग्रता वाढते. मन स्वास्थ्यासाठी तसेच भावनिक स्वास्थ्य संतुलित राहायला प्रत्याहार आणि धारणा फार उपयुक्त आहे. ध्यान आणि समाधी आत्मचैतन्याला परमचैतन्याशी जोडून सच्चित आनंद प्राप्त करण्याची साधना आहे. ध्यान आणि समाधीच्या माध्यमातून समत्वाची अवस्था अर्थात आध्यात्मिक आरोग्य उत्तम राहायला मदत होते. मित्रांनो, अशा प्रकारे WHO आरोग्याच्या व्याख्येप्रमाणे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक स्वास्थ्य प्राप्तीसाठी योग साधना खूप उपयुक्त ठरते.

आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 झाले आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, वाढतं तापमान आणि जैवविविधतेसमोरील आव्हानं यामुळे प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक ठरलं आहे. आजच्या भागात आपण बदलतं हवामान, पर्यावरण रक्षणासाठीचे शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, विद्यार्थ्यांची भूमिका, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. डॉक्टर आसावरी जाधव मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम प्रत्येक घटकावर होतोय. बदलत्या हवामानामुळे पाऊस, शेती आणि आपल्या दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतोय याबद्दल आपण जरा माहिती द्याल का?
1: बदलतं हवामान म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हवामान हे पटकन न बदलणारा असा घटक आहे. जेव्हा हवामानात बदल होतो, वातावरण जे असतं ते सकाळ संध्याकाळ तुम्ही बघितलं तर वेगवेगळं असू शकतं.
0: हो.
1: पण हवामान जो आहे ते एखाद्या ठिकाणचं सतत एकसारखं असणारं असतं. समजा या हवामानामध्ये जर का बदल होत असेल तर मात्र ती एक गंभीर घटना आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. औद्योगिकीकरण जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 19व्या शतकापासून जे औद्योगिकीकरण सुरू झालं तेव्हापासून जो कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला किंवा ऑइल रिसोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर सुरू झाला, या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेमध्ये बाहेर पडणारं ते वाढत गेलं. आणि हवेचं एक स्वतःचं एक कुठले वायू त्यामध्ये असायला पाहिजेत हे त्याचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. हवेमध्ये कोणकोण वायू आणि किती किती प्रमाणात असायला पाहिजेत. परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शिवाय इतर काही हरित वायू जे आहेत, उदाहरणार्थ पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, हे सर्व हरित वायू जे आहेत याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि या हरित वायू जे आहेत हे हरित वायू उष्णता धरून ठेवतात. दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा पृथ्वी तापते आणि त्यातून येणारी जी काही शॉर्टवेव्ह रॅडिएशन्स आहेत ती पृथ्वीवरती पडतात. पण रात्रीच्या वेळी जेव्हा पृथ्वी थंड होते तेव्हा ही जी उष्णता आहे ही त्या वायूंमध्ये धरून ठेवली जाते आणि त्यामुळं खरं तर पृथ्वीचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे. हे शोधून काढण्यासाठी किंवा ह्यावरती काम करण्यासाठी IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे. त्यावरती कित्येक वर्ष त्यावर काम करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपली वाढ आपण आपली पृथ्वी सहन करू शकते. म्हणजे 19व्या शतकापासून होणारं जे काही कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये होणारं वाढ आहे त्याच्यामुळे एकूणच जे काही टेम्परेचर वाढत आहे तर आपण ऑलरेडी 1.5 डिग्री सेल्सिअसला क्रॉस केलेलं आहे. त्यामुळं आता क्लायमेट चेंज होणार नाही असं वगैरे काही नाही, तर आपण आता क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत ते सहन करायला उभं राहिलं पाहिजे अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही असं जर का काही लोक म्हणत असतील तर बदल झालेला आहे हे आता सर्वांनी एक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्यामध्ये काही गोष्टी कशा बदल करू शकतो त्याच्याकडे बघणं मला वाटतंय महत्त्वाचं आहे.
0: हो, खरं आहे मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्त्वाची आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: महाविद्यालयांमध्ये NSS जे आहे तर त्याच्या अंतर्गत खूपसे उपक्रम पर्यावरणपूरक घेतले जातात. त्याचबरोबर

0: म्हणजे या उपक्रमांमध्ये वृक्ष संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल किंवा स्वच्छता मोहिमा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात.
1: मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीनं महत्वाची आहे, आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
0: फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ ही पर्यावरण रक्षणासाठी काम करत नाहीये, तर अगदी KG पासून ते PG पर्यंत पर्यावरण अभ्यास हा प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयर म्हणजे महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षाला पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपल्सरी करण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या काही मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत होण्याच्या दृष्टीनं खरं तर हा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या वर्षी ठेवलेला आहे. शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. महाविद्यालये असतील किंवा विद्यापीठं असतील, तर याच्यामध्ये NSS अंतर्गत वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर स्वच्छता मोहिमा असतील किंवा बरेच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असतील, तर या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. पर्यावरण शास्त्र विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थी देखील समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे अगदी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही जंगलं आहेत त्यांना लागणारे वणवे आहेत हे थांबवण्यासाठी असेल, किंवा प्लास्टिक बंदीच्या बाबतीत असेल, किंवा गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा होणारा वापर आहे या वापराला कमी करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करायचं असेल, तर या सर्वांसाठी पथनाट्य असू देत किंवा वेगवेगळे कार्यशाळा असू देत, शाळांमधले विद्यार्थी असू दे, महाविद्यालयांमध्ये असू दे किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून आमचा विभाग जो आहे तो कार्यरत असतो. शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासक्रम तर आहेच आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं, पण त्याचबरोबर या समाजाच्या सामाजिक ज्या काही बांधिलकीच्या गोष्टी आहेत पर्यावरण रक्षणाच्या या दृष्टीनं देखील विभाग आहे तो काम करत असतो. याचबरोबर विद्यापीठाचा विभाग या दृष्टीनं संशोधन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आमच्या विभागामध्ये आहे, की ज्याच्यामध्ये PhD आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी सध्या काम करत आहेत.
1: अरे वा, खूप छान. मॅडम, अनेक विद्यार्थी पर्यावरण शास्त्र विषयात करिअर करत आहेत, या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती द्याल का, आणि आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्षेत्रात चांगलं यश मिळवले याबद्दल थोडं सांगाल का?
0: पर्यावरण क्षेत्रामध्ये आज खूपशा संधी उपलब्ध आहेत, कारण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न कमी करायचे असतील, या समस्या जर का सोडवायच्या असतील, तर याच्यासाठी एक संघटित अशी यंत्रणा असणं म्हणजे सज्ञान झालेला पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रीतीनं त्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या दृष्टीनं असं शिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची आज मार्केटमध्ये किंवा एकूणच सर्व स्तरावरती खूप मोठी मागणी आहे. अगदीच सांगायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे ज्या काही समन्वय संस्था म्हणजे ज्याला कन्सल्टन्सीज असं म्हणतात, कोणत्याही कारखाने असतील ते अगदी उभा करण्याच्या स्टेज पासून ते सुरू झाले आणि आता त्यांचं काम सुरू राहतंय, तर हे सगळ्या स्टेजमध्ये पर्यावरणाचा जो काही विद्यार्थी आहे तो त्यांना मदत करू शकतो या कन्सल्टन्सीजच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या कारखान्यांना जी इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी प्रोसिजर असते किंवा त्यांचे जे काही लीगल कायदेशीररित्या काही गोष्टी कारखान्यांना करणं आवश्यक असतं, वेगवेगळे कायदे असतात पर्यावरणाचे, तर या दृष्टीनं त्या कारखान्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी या कन्सल्टन्सीज असतात त्या काम करतात. त्यामुळं ह्यामध्ये वेगवेगळ्या संधी तर आहेतच, त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यामध्ये इन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणजे पर्यावरण अधिकारी या दृष्टीनं एक पोस्ट असते, या ठिकाणी देखील हे विद्यार्थी काम करू शकतात. त्या कारखान्यामधली सांडपाण्याची व्यवस्था असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्याचबरोबर घनकचरा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्लायन्सेस असतील म्हणजे कायदेशीररित्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी कारखान्यांच्या करून घेणं यासाठी हे लोक तिथं काम करू शकतात. त्याचबरोबर काही लोक स्वतःचे उद्योगसुद्धा म्हणजे स्वतःच्या कन्सल्टन्सीजसुद्धा सुरू करू शकतात. काही कन्सल्टन्सी

0: जे आहेत या कारखान्यांना अशा पद्धतीनं कायदेशीररित्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काम करत असतात, तर काही जे काही कन्सल्टन्सीज आहेत या कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत यासाठी कारखान्यांना मदत करत असतात. त्यामुळं या क्षेत्रात तर संधी आहेच. आणि KG-2 PG पर्यावरण अभ्यास हा असल्यामुळं टीचिंग म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीचशी गरज या लोकांची असते. त्याचबरोबर जर्नालिझम म्हणजे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे लोक चांगल्या पद्धतीनं आर्टिकल्स लिहू शकतात आणि त्यामध्ये हा त्यांचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.
1: अच्छा मॅडम, पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल?
0: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपापल्या स्तरावर आपण पर्यावरणासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो हे ठरवणं महत्वाचं आहे. विशेषतः युवा पिढीला मला सांगायला आवडेल की आत्ताची पिढी आहे ती मोबाईल जनरेशन आहे, तर ती मोबाईल जनरेशन तर आहेच आहे पण ग्रीन जनरेशन पण त्यांनी व्हावं हा माझा संदेश असेल. म्हणजे त्यांनी निसर्गाशी नातं जोडावं. म्हणजे एक दिवस त्यांनी समजा हे गॅजेट बाजूला ठेवलं आणि मग निसर्ग संवर्धनासाठी काही वेळ दिला, आठवड्यातील काही वेळ जरी त्यांनी दिला एकत्र संघटित होऊन, तर खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे छोटी जरी कृती असली तरी त्यातून मोठा बदल आपल्याला करणं शक्य आहे. अगदी प्लास्टिकच्या पिशवीचं उदाहरण घेतलं तर सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याला नाही म्हटलं तो ते वापरायचंच नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याच्यामुळे एक मोठा बदल होऊ शकतो. रिसायकल, रियूज, सध्या रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हा मंत्र युवा पिढीनं अंमलात आणणं महत्वाचं आहे. झाडं तर लावायची आहेतच पण झाडं जगवायची पण आहेत. पाण्याचा एकन एक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जी आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनवरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे देखील युवा पिढीनं बघणं गरजेचं आहे.
1: हो खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी मागील दोन भागात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव मॅडमनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली. निसर्गाशी नातं जोडा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा असा संदेश डॉक्टर आसावरी जाधव यांनी दिला. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर, प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर करणं, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न उद्याचं सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवू शकतो. श्रोते हो, चला तर मग पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि हरित, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण हातभार लावूया. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: ॲपवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. चित्रपट आहे पुत्र व्हावा ऐसा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
3: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 5.

0: 2159.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुभद्रा हरण या चित्रपटातील गीत सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांच्या स्वरात, संगीत प्रभाकर जोग यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत वाघ्या आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत राम कदम यांचं, चित्रपट आहे पिंजरा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया देव माणूस या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत सुधीर फडके यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी ऐकूया योगिता गोडबोले आणि ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत अजय अतुल यांचं. चित्रपट आहे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं.

तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. केंद्राची सूचना ही प्रवेशपत्र नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देण्यासाठी असल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी जोडून राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीच्या कारणास्तव एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी काल दिली. राष्ट्रनिर्मितीत विधिमंडळाची भूमिका, विकसित भारत 2047 आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. दरम्यान विकसित भारत 2047 स्वप्न केवळ सार्वजनिक सहभाग, नवोन्मेष उद्योजकता आणि सामूहिक संकल्पाद्वारे साध्य होऊ शकतं असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत भाषण करताना सांगितलं. देशाचं भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची असून शिक्षित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान सक्षम युवक ही विकसित भारत 2047 सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी नव्या पिढीला नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं असून त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आठ एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्रानं हल्ला केला. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. या क्षेत्रातील अमेरिकेचे तळ आणि मालमत्ता यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं असा इशारा इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर घालिबाफ यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिला आहे. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं क्षेपणास्त्र मारा थांबवून पुन्हा चर्चेच्या टेबलवर यावं असं आवाहन केलं आहे. इस्रायलनं यापूर्वी केलेले हल्ले वॉशिंग्टनच्या समन्वयानं झाले नव्हते आणि त्याबद्दल ते समाधानी नव्हते असा उल्लेखही त्यांनी दिलेल्या संदेशात केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेऊंग सुक यांना देशाच्या आगामी पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं

0: राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. दक्षिण फिलिपाईन्सच्या मिंडानाओ प्रांतात आज सकाळी 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे काही किनारपट्ट्यांवर सुनामी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भूकंपात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भूतानमध्ये पुनाखाजवळ काल रात्री 5.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूतानमधल्या भूकंपानंतर भारतातही सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सिक्कीमचं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेव्हनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. रोलँड गॅरो इथं झालेल्या या सामन्यात 5 सेटच्या अंतिम फेरीत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीला पराभूत करून त्यानं हा विजय मिळवला. यापूर्वी 2020 युएस, 2024 फ्रेंच आणि 2025 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये अलेक्झांडर जेरेव्हला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मंगोलियातल्या उलानबातर खुल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताची पदकांची संख्या 8 सुवर्णपदकांसह 16 झाली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर जगलान यानंही काल सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काजल ढोचक, मनीषा भानवाला आणि नेहा सांगवान यांनी सुवर्णपदकं जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात सुनील कुमार आणि नितेश कुमार यांनीही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्राची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव्ह विजेता आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी चळगाव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मजरूह यांचं गीत गीता दत्त यांच्या स्वरात. संगीत ओपी नय्यर यांचं. चित्रपट आहे आर पार.

दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 मिनिटांनी.

आताच आपण शमशाद बेगम यांना ऐकलं बहार या चित्रपटासाठी. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं एस डी बर्मन यांनी. लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत एस डी बर्मन यांचं, चित्रपट आहे प्यासा.

0: केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकलं, मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या स्वरात. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.
1: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया राजेंद्र किशन यांचं गीत गीता रॉय यांच्या स्वरात. संगीत मदन मोहन यांचं. चित्रपट आहे भाई भाई.

0: श्रोते हो, आमच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी जाणून घ्या. सकाळी 9:30 स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त 90 वर्षांच्या श्रोत्यांच्या मनोगतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. निवेदन वैदही नाखरे यांचा, सादरकर्ते आहेत विजय भुयार. चित्रगंगा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 10:00, सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, सकाळी 11:30 आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीचे सेवानिवृत्त सहाय्यक केंद्र निदेशक कार्यक्रम भगवान भटकर आणि ज्येष्ठ सेवानिवृत्त निवेदिका डॉक्टर उषा शर्मा यांची नरेंद्रकुमार ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. आत्ताच आपण आमच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी जाणून घेतलं. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.
1: सकाळी 7:40 ते 8 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

आत्ताच आपण मोहम्मद रफी यांना ऐकलं. भरोसा या चित्रपटासाठी राजेंद्र किशन यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं रवी यांनी. लखलक चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.

लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत गीता दत्त यांच्या स्वरात. चित्रपट आहे हावडा बीच.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, आत्ताच आपण आशा भोसले आणि शमशाद बेगम मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह यांचं गीत ऐकलत. संगीत ओपी नय्यर यांचं होतं. चित्रपट होता CID. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं भरतव्यास यांचं गीत महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. चित्रपट आहे नवरंग.

0: लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, आमच्या कार्यक्रमाविषयी. सकाळी 11:30 आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीचे सेवानिवृत्त सहाय्यक केंद्र निदेशक कार्यक्रम भगवान भटकर आणि ज्येष्ठ सेवानिवृत्त निवेदिका डॉक्टर उषा शर्मा यांची नरेंद्रकुमार ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
1: आकाशवाणीवर युववाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात किस्मत या चित्रपटातील एस एच बिहारी यांचं गीत, आशा भोसले आणि शमशद बेगम यांच्या स्वरात, संगीत ओ पी नय्यर यांचं.

0: या गीताबरोबरच आजचा लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं हा कार्यक्रम. यात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त 90 वर्षांच्या श्रोत्यांच्या मनोगतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. निवेदन वैदही नाखरे यांचं, सादर करते आहेत विजय भुयार.
3: श्रोतेहो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, 8 जून भारतीय प्रसारण सेवेला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. 1936 पासून सुरू झालेला हा प्रवास आज 2026 मध्येही आपल्या मनामनात खर करून बसला आहे. आजच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्तीचा खास कार्यक्रम आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. ते आकाशवाणीसह

0: श्रोते हो, 90 वर्षांचा हा प्रवास सुरांशिवाय गाण्यांशिवाय अपूर्णच आहे. आकाशवाणीने आपल्याला लता, रफी, किशोर, आशा यांचे सूर ऐकवले. आज असेच कलाकार ती परंपरा पुढे नेत आहेत. तर सुरुवातीला ऐकूया सुप्रसिद्ध गायिका प्रमिला दातार यांचं मनोगत.
1: जळगावच्या आकाशवाणीच्या रसिक प्रेक्षकांना माझा खूप खूप प्रेमभरा नमस्कार. मी प्रमिला दातार आज या निमित्ताने आपल्याशी संवाद साधता आला ह्याचा मला खूप आनंद आहे. आम्ही ज्या चाळीत गिरगावात मुंबईत राहत होतो तिथे पहिल्यांदा वीज पण नव्हती आणि त्यामुळे रेडिओ किंवा अशी संसारातली काही इलेक्ट्रिक उपकरणं असायचा संबंध नव्हता. पण जेव्हा वीज आली तेव्हा माझी आई गमतीने म्हणायची, आता बघ टूक केलं की फूक होतं. खूप सगळे आनंदले आणि मग आमच्या घरी पहिला रेडिओ अॅमझेल कंपनीचा, मी असेन 7-8 वर्षाची त्यावेळेला, म्हणजे 1950 आसपास त्यावेळेला आला. आणि मग रेडिओतली सगळी गाणी ऐकायची. किंवा माझा प्रवेश कसा झाला तेही सांगते. मी शाळेच्या नाटकात काम करत होते, शारदा नाटकात कोदंडाचं, संगीत नाटकांमध्ये शारदा, स्वयंवर, सौभद्र अशा नाटकांमध्ये. आणि त्यावेळेला केशवराव भोळे म्हणून तिथले एक अधिकारी होते, म्हणजे ज्योत्स्नाताईंचे मिस्टर, तर ते मला त्याने नाटक पाहिलं आणि अक्षरशः म्हणजे मी लहान होते हाताला घेऊन धरून मला रेडिओवर घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की हिचं गाणं रेकॉर्ड करा. पण लोक तिथले म्हणाले साहेब त्यांची परीक्षा, टेस्ट वगैरे, ग्रेड ते तर नंतर बघू, पहिल्यांदा तिचं गाणं रेकॉर्ड करा. तर मग त्यावेळेला माझे एक मास्तर होते गोखले म्हणून, तर त्यांनी ते माझं गाणं पहिलं रेकॉर्ड केलं मला आठवते. तांबूस वारा कांतांची कविता होती मला वाटतं, तांबूस गोरा कोमल बांधा, पुष्प काय उमले कमलाचे, नेहशील हे नितळ नेत्र की, थेंब दलावर दोन दवाचे, असं ते गाणं होतं. आणि खूप छान वाटलं ते. आणि त्यावेळेला रेडिओच्या लिस्ट मध्ये विठ्ठल शिंदे, नंतर मधुकर गोळवरकर, स्नेहल भाटकर असे त्यांचे रेग्युलर संगीतकार होते. हे आम्ही गेलो, गाणे रेकॉर्ड झाली, नंतर मग मी सावकाशाने परीक्षा दिली. पहिल्यांदा मला B1 ग्रेड मिळाली आणि काही वर्षानंतर मी परत परीक्षा दिली तेव्हा ए ग्रेड मिळाली होती. तर अशा तऱ्हेने रेडिओचा प्रवास झाला, सुरू झाला. आकाशवाणीची आता 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सुरुवातीला जुन्या काळामध्ये आम्ही तिथे जात होतो हे प्रचंड म्हणजे गर्वाचं आणि अभिमानाचं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. एकंदर समाज मनावर त्याचा जो परिणाम झाला होता युद्धाचा आणि त्यातून जी देशभक्तीची भावना लोकांच्या मनात जागृत झाली किंवा त्याचा शिरकाव झाला, ती जे युद्ध झालं होतं 1971 त्यामुळे साहजिकच मनामध्ये एक देशप्रेमाची भावना की आता आपल्याला दुसरं काही नाही पण एक देशप्रेमाची गाणी म्हणून जर जनजागृती करता येईल तर करावी. किंवा अशा प्रकारे प्रत्यक्ष आता मला एकदा आठवत आहे, मला त्याच युद्धामध्ये असणार, मी जात होते कॉलेजला आणि एकदम सायरन सुरू झाला आणि काय करावं काही सुचेना, ब्लॅकआउट झाला. म्हणजे असे एक पण एकदा प्रसंग आला होता थोड्या वेळाने ते टळलं, ते गोष्ट वेगळी. तर अशा परिस्थितीतून पण आम्ही गेलो आणि त्यामुळे देशप्रेमाची जी भावना होती ती गाण्यांमधून, आकाशवाणीवर बांधल्या जाणाऱ्या गाण्यांमधून अशी लोकांमध्ये ती प्रज्वलित झाली असं मला वाटतं. कारण संगीत हा एक खूप फार गुणकारी आणि जबरदस्त अनुभव आहे. कुठल्याही प्रकारचा मूड, कुठल्याही प्रकारचं संगीत हे माणसाला काहीही म्हणजे त्या संबंधाची भावना यायला उद्युक्त करतं. त्याचप्रमाणे देवा देशप्रेमाचं पण झालं होतं की लहान लहान मुलांच्या मनात खूप छान आणि ती गाणी म्हणायची, जोशात म्हणायची आणि ते देशप्रेम एक प्रकारचं प्रकट होत होतं जनमानसांमधून. हा खूप आनंदाची गोष्ट आहे ही आणि त्याबद्दल मला आठवतंय आणि

0: ध्वज अविरत हा फडके।
1: थँक यू सो मच।
2: आत्ताच आपण प्रमिला दातार यांचं मनोगत ऐकलं. श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन आलेली ही आकाशवाणी म्हणजे फक्त एक रेडिओ स्टेशनच नाही तर कोट्यावधी भारतीयांचा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. हो ना? यानंतर आपण ऐकणार आहोत वयवर्ष 90 असलेले दलीचंद ओसवाल यांचं मनोगत.
3: मी मला तसा दलू भाऊ जैन म्हणतात किंवा दलीचंद ओसवाल म्हणतात. मी 1951 मॅट्रिक पास झालो आणि आम्ही जैन बोर्डिंग मध्ये होतो जळगावच्या. तर बुधवारी त्यावेळेला तीन खंदील आदादव सुभाष चौक म्हणतात तिथे चौरशांची एक पान दुकान होती. तिथे रेडिओ होता. त्या रेडिओमध्ये बुधवारी हमखास करून सगळ्यांचे गीतं लागायचे तुमच्या आणि ते गीत फार आवडायचे. तर सगळं तिथे गर्दी होऊन आम्ही ते आनंदाने ऐकतो. अर्कीजीत अशांचे गाणे सगळे सिनेमाचे गाणे लागायचे त्यावेळेला. त्यावेळेला इतरत्र कुठेच काही मिळायचं नाही ऐकायला. पण आपल्या आकाशवाणीच्या मुळे किंवा अमीन सयानी साहेबांच्या मुळे दर बुधवारी सिनेमाचे गाणे लागायचे. ते ऐकायला आम्ही सुभाष चौक आता म्हणतात तिथे चौरशांची पानची दुकान होती तिथे आम्ही ऐकायचं आणि खूप आनंद घ्यायचा. एज्युकेशन संपल्यानंतर मी मुंबईला नोकरीला लागलो आणि मुंबईला नोकरीला लागून घाटकोपरला राहत होतो आणि त्यात आमचे भाऊ भवरलालजी ते सुद्धा माझ्याकडे शिक्षणाकरता आले. आम्हाला दोघांना ते रेडिओचं फार हे होतं. तर आम्ही घाटकोपरला राहत होतो तर तिथे एक जळगावकडच्याच माणसाचं दुकान होतं. आम्ही फिरून फरून HMV हा रेडिओ घेतला आणि तेही मला 5 बँडचा पाहिजे होता असं पाहिजे होता. तर ते सगळे आम्ही सिलेक्ट करता करता 2 महिने लागले पण आम्ही घेतला तोच. आणि इन्सिडेंटली रेडिओवाले होते ते आमच्या जळगाव जिल्ह्यातलेच होते त्यामुळे आम्हाला तो फार एक मोठा अभिमानही वाटला आणि एक चांगली रेडिओ घेतला. त्याच्यानंतर काही 1-2 वर्षांनीच ट्रान्झिस्टर आलेत. नॅशनल ट्रान्झिस्टर घेतला आम्ही भाऊ करतात आणि त्याच्यानंतर सगळ्याच मग गोष्टी होत गेल्या. नॅशनल ट्रान्झिस्टर म्हणा किंवा रेडिओ म्हणा हिज मास्टर्स व्हायचं. पण आम्हाला ते हिज मास्टर्स व्हायचं 5 बँडचं ते रंग 5 बँड होते त्याला असं मला पूर्ण आठवतं. तर हा जो आनंद आहे म्हणजे रेडिओ म्हणा ट्रान्झिस्टर म्हणा सिनेमाचे गाणे म्हणा सुरैया रहमान प्यार की जीत हे ज्यावेळेचे 48 हप्ते चाललं जळगावला प्यार की जीत. तर असे सगळ्या गोष्टी आम्ही 4-4, 5-5 वेळेला बघितले. तर ह्या लहानपणाच्या गोष्टी आता ह्या 95 वर्षाच्या वयामध्ये जेव्हा आठवण करतो तर किती मजा येते. आताही इथेच काहीतरी काही असतं शनिवारी रविवारी ते गीतांचं काही कार्यक्रम असं कर दिखाते हैं या त्याला म्हणतात तो ऐकतो आम्ही. आणि तुमच्या सगळ्यांच्या आठवणी येतात. तुमच्या म्हणजे ह्या फील्डमध्ये तुम्ही लोकांनी आम्हाला जो एक आनंदाचा वेळ दिला रोज इंडिया करसळे जगात काय चाललेलं आहे हे कळायला रेडिओशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आणि लाईन लागायची ह्या बातम्या 9 बातम्या ऐकायला. तेच परत आपल्या सुभाष चौक तेच दुकान तिथे ऐकायचं. एक बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. टेक्नॉलॉजी बदलली आहे सगळं काही बदलली. आता तर आपल्या हातात मोबाईल असो त्याच्यामुळे आपण सगळं ऐकतात आणि तोही आनंदाचा विषय असतं. किंवा मग TV येतात सगळं काहीतरी इंडियाचं काहीतरी येत राहतं गाण्यांचाच कार्यक्रम असतो. नवीन नवीन गायक नवीन नवीन गाणे गाणाऱ्यांना प्रोत्साहन मिळतं आणि त्या दृष्टीने आपण सगळे मिळून ऑन दी होल आपल्या देशाला भारताला आणि महाराष्ट्राला जे काही आपल्याला देता येईल ते द्यायलाच पाहिजे. आणि आपल्यावर त्याने आपला जन्म इथे झाला आहे तर आपल्यावर त्यांचा भूमीचा उपकार आहे नदीचा उपकार आहे पाण्याचा उपकार आहे शेतीचा आहे सगळ्यांचा उपकार आहे. त्यांना नमन करतो. त्यांच्याबद्दल निश्चित मी कृतज्ञ राहील. आणि ह्या दृष्टीने मला जो काही तुमच्याशी बोलता आलं आणि परमेश्वराने ज्या ज्या वेळेला जे काही दिलं आणि ज्या आपल्या संसद बुद्धीने जे काही लोक

0: मदत करता आली, तीच करत गेलो, आताही करायची इच्छा आहे. कोणीही दुःखी दर्दी आला तर त्याला निश्चित नाही काय ते पाण्याचा ग्लास तरी पाजेन, हे माझी प्रवृत्ती आहे. आणि मी खूप आनंदात माझा वेळ घालवतो आणि आनंदाने जगतोय.
1: श्रोते हो, ऐकलत ना दलीचंद ओसवाल यांचं मनोगत. तर एकेकाळी घराघरात लागणारा तो लाकडी पेटीचा रेडिओ, त्यातून येणारा नमस्कार, वंदे मातरम आणि मग बातम्या, नाटक, शेतीविषयक कार्यक्रम, सुगम संगीत अशा विविध कार्यक्रमांनी पिढ्यानपिढ्या घडवलेल्या आहेत. चला तर ह्यानंतर आपण ऐकूया हातिम मकरा यांचं मनोगत.
2: मैं हातिमभाई मकरा जलगाव से. आज से लगभग 90 साल पहले आकाशवाणी लोगों के जीवन का एक बहुत महत्व हिस्सा हुआ करता था. उस समय न टीवी या न मोबाइल इंटरनेट, इसलिए रेडियो ही मनोरंजन, शिक्षा और समाचार का सबसे बड़ा साधन माना जाता था. बहुत होते ही लोग रेडियो चालू कर देते थे और दिन भर लगभग कार्यक्रम सुना करते. ये आकाशवाणी पर भजन, शास्त्रीय संगीत, कव्वाली, लोकगीत, नाट्य, कहानी, बच्चे के कार्यक्रम, खेती बाकी की जानकारी और देश के दुनिया के समाचार प्रसारित किए जाते थे. किसान भाइयों के लिए विशेष कार्यक्रम आते थे जिनमें खेती के नए तरीके, मौसम की जानकारी और फसलों के सलाह दी जाती थी. उस दौर में समाचार सुनने का लोगों को अलग उत्साह होता था. पूरा मोहल्ला या गांव एक जगह इकट्ठा होकर रेडियो सुनता था. स्वतंत्र दिवस, स्वतंत्र गणदिवस और अन्य राष्ट्रीय अवसर पर तो विशेष कार्यक्रम प्रसारित होते थे जिनमें लोगों को देशभक्ति की भावना जागृत होती थी. लोगों को ब्रेस्ट भी से इंतजार करते थे. इस परिवारों में रात के समय रेडियो सुनना एक परंपरा जैसा था. आकाशवाणी ने केवल मनोरंजन ही नहीं जी के बल्कि लोगों को जोड़ने के, जागरूक बनाने का भी काम किया. उस समय रेडियो की आवाज़ घर घर में खुली जाती, जानकारी और अपनापन लेकर आती थी. आज तकनीक बहुत आगे बढ़ गई है लेकिन पुराने समय में की आकाशवाणी के यादें आज भी लोगों के लिए दिलों में बसी हुई है. 90 साल के इस गौरवशाली यात्रा के लिए आकाशवाणी के हार्दिक शुभकामनाएं. नमस्ते.
1: हातिम मकरा यांनी अतिशय सुंदर आपलं मनोगत मांडलेलं होतं. श्रोते हो, 23 जुलै 1927 रोजी मुंबई केंद्रातून खासगी प्रक्षेपण सुरू झालं. 8 जून 1936 रोजी ऑल इंडिया रेडिओ हे नाव आकाशवाणीला मिळालं आणि 1957 साली त्याचं नामकरण झालं आकाशवाणी. असा हा आकाशवाणीचा प्रवास आजतागत अविरत सुरू आहे. यानंतर आपण ऐकूया श्रीराम साळुंखे यांचं मनोगत.
3: माझं नाव श्रीराम सखाराम साळुंखे, रांगणार, खेडगाव, तालुका चाळीसगाव. माझा जन्म 1-8-1931, शिक्षण पाठवण्याचं झालं 1950 साली. मी 7वी पास आलो. त्यावेळेस म्हणजे हा जिल्हा मागासलेला होता निजामशाहीचा. त्यावेळेस तिथं शाळा नव्हत्या म्हणून शाळेचे नवीन भरती केली ती आम्हाला इकडे दोन्ही जिल्ह्यात अर्ज पाठवले. 1960 साली शिक्षक म्हणून नेमणूक झाली. तेव्हा मी पहिला पांगल्यावर रेडिओ घेतला, बुस रेडिओ. त्याच्यावर त्यांचे भाषण त्यांचं ऐकलेलं आहे. नागपूर, मुंबई, पुणे केंद्र, बातम्या, जाहिराती, मनोरंजन कार्यक्रम जे व्हायचे ते रचायचे. मी 6 वाजेला मारुतीच्या पारावर जाऊन बसलो आणि तिथं रेडिओ घेऊन मग ते लोक तिथं ऐकायला येत. तिथं लोक बी यायचे आणि मुलांचं बी, विद्यार्थ्यांचा बी जमा होतो. तसं सांगितलं त्याच्या मुलांना बालगीत वगैरे जे रेडिओ द्यायचे ते स्वतः मुलांना सांगायचं आणि कार्यक्रम मुलांना शिकवायचा. शिक्षकच म्हणलं जाईल रेडिओ. हा कामगार सभा ऐकलेलं आहे. बासष्टला युद्ध झालं, नंतर 65ला युद्ध सुरू झालं, नंतर एक कत्तर सुरू झालं.

0: कार्यकर्मी आहे जे भक्ती म्हणजे म्हणजे 84 दरम्यान ही टी व्ही आली. या टी व्हीवर बातम्या गीते जाहिराती वगैरे सगळे हे याच्यावर ऐकत असत. रेडिओ सचेचा राजा आहे. हा रेडिओ पेक्षा मी 5 वर्षांनी मोठा आहे. हा रेडिओ माझा सचेचा आहे. माझं 1961 लग्न झालं. एवढं की प्रगती झाली माझी. 6 वाजेला बातम्या ऐकायचं. इतर बातम्या म्हणजे सगळी माहिती त्याच्यात मिळत होती. कुठे काय झालं, कुठे कसं हे झालं, हे पक्ष ज्यांची माहिती सगळं आपल्या महाराष्ट्र राज्या म्हणजे जे होणारे प्रकार पक्षांचे आणि राज्याचे माहिती जे मिळते प्रगती समजते. एकत्र सगळी माहिती मिळते. शेतीचे भाव, शेतकऱ्यांच्या मालाचा भाव. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.
1: आत्ताच आपण श्रीराम साळुंखे यांचं मनोगत ऐकलत. श्रोते हो, 9 दशकांचा साक्षीदार हा आवाज अमर आहे. गाव, शहर, डोंगरदरी कणाकणात स्वर आहे. बदलली तंत्रे, बदलला काळ, पण नातं तुटलं नाही. आकाशवाणी आणि श्रोत्यांचे ऋणानुबंधही सुटले नाहीत. हो ना. यानंतर ऐकूया रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार. माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ राहणारा खेड्या गावातलं आहे. धरणगाव तालुक्यामध्ये निंबोडे म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेड्यागावात शिक्षण नाही, काही नाही. अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं वनपाल म्हणून. 26/7/1944 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण महिन्यातून माझं रिटायरमेंट झालं. 1960 रेडिओ घेतला, फिलिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम. आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे विना का गीत मला फार आवडीचं. माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला हे विना का गीत मला. नंतर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीमध्ये झाला. स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे भरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. त्यावेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरच. आता जवळजवळ 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपल्या माहितीप्रमाणे. आकाशवाणीचं मी चांगला श्रोता होतो. चांगले आणि आकाशवाणी त्या पिरियड मध्ये चालू झाल्यानंतर जे जे कार्यक्रम दिली ती ऐकण्यासारखी होती. श्रवण करणं, नेहरूंचं भाषण, इंदिराचं भाषण, पडाळांचं भाषण आकाशवाणी चांगल्या प्रकारे दिले. युद्धाच्या वेळेस आकाशवाणीने खूपच आठवणी दिल्या.
1: आपण ऐकत होतात रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
3: मधुर

श्रोतेहो, आकाशवाणी आणि श्रोता हे नातं वेगळंच आहे. 90 वर्ष, 9 तप या प्रवासात तंत्रज्ञान बदललं, पिढ्या बदलल्या, पण आकाशवाणीचा ध्यास मात्र बदलला नाही, लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना जोडण्याचा. तर आकाशवाणीची वाणी होऊन आली घराघरात, सुखदुःखाची साथीदार ही नाते जन्मोजन्मात. 9 दशके झाली तरी नवी उमेद जागवते आकाशवाणी आमची, अशीच श्रोत्यांच्या मनात नांदते, अशीच आकाशवाणी श्रोत्यांच्या मनात नांदते.

0: श्रोते हो, या सुंदर क्षणी स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचा ह्या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपला निरोप घेते. आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: आत्ताच आपण स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त 90 वर्षांच्या श्रोत्यांच्या मनोगतावर आधारित कार्यक्रम ऐकलात. निवेदन वैदेही नाखरे यांचं होतं. सादर करते होते विजय भुयार.
2: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25

0: आत्ताच आपण वैशाली माढे यांना ऐकलत. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:55 झाले आहेत. प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती या कार्यक्रम मालिकेत घेत आहोत. आज आपण गोकाक बँगल्स म्हणजे काय, त्यांचं डिझाईन, त्याला लागणारी मजुरी यांची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केले. मोडक सर, नमस्कार.
5: नमस्कार. गोकाक हे जे गाव आहे तिथून ही कला आली, त्या तिथून या पहिल्यांदा बांगड्या बाजारामध्ये इंट्रोड्यूस झाल्या, त्यामुळे त्याला गोकाक बँगल्स असं म्हणतात किंवा गोकाकची डिझाईन्स म्हणतात.
2: बर.
5: गोकाकच्या डिझाईन मध्ये एक तर गेरू पॉलिश असतं, म्हणजे आपलं जसं एक तांब्याचं तांबडेपणाचं एक पॉलिश असतं किंवा येलो पॉलिश असतं, तर हे गेरू पॉलिश असतं.
2: बर.
5: आणि या बांगड्यांवरती साधारणपणे वेगवेगळ्या नैसर्गिक छटा किंवा चेहऱ्याचे आकार, टेम्पल किंवा आपल्या सांस्कृतिक चिन्हांचे आकार, तर हे त्याच्यावरती एलिव्हेट केले जातात, आयदर एम्बॉस करून किंवा एलिव्हेट करून, आणि त्याला गेरू

0: पॉलिश केलं जातं. ते गोकाक असल्यामुळे गोकाक म्हटलं जातं, पण आता ते कलकत्त्यातही बनतंय, पुण्यातही बनतंय, सगळीकडे बनतंय. पण मूळ त्याचं इंट्रोडक्शन आहे ते गोकाक मधून झालेलं आहे. सेट म्हणाल तर 4 बांगड्या 12-13 ग्रॅम पर्यंत बनतात आणि 25 ग्रॅम पर्यंत एक पाटली बनते, कारण त्यात विविध आकार दाखवताना त्याला ची क्लॅरिटी येण्याकरता म्हणून. तर साधारणपणे 50 ग्रॅम ते आणि हे साधारणपणे 60 ग्रॅम, तर 100-110 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्यांचा सेट होतो. फक्त याच्यात काम जास्त असतं, कारण की टेम्पल आणि इतर नैसर्गिक चिन्ह जी आहेत ती इलेव्हेट करायची असतात प्रॉपर, त्यामुळे याची मजुरी साधारणपणे 16%-20% असते. साधारणपणे प्रत्येकच दागिन्यामध्ये जिथे कलाकुसर आहे ना तिथे मजुरी थोडी जास्त असते. तुम्ही गोकाक विचारलं पण त्याच्या आधी एक कलकत्ती बांगड्याचं पण एक प्रकार आहे.
1: बर,
0: तिथे रसमलाई मिळते आपल्याला सगळ्यांना माहितीये बंगाली, तर तिथे एक रसरावा कलकत्ती बांगडी म्हणून पण येतं. रसरावा याचा म्हणजे त्यांना विचारलं की रसरावा का म्हणतात, ते म्हणतात रवा मुक्तपणे त्याच्यात वापरलेला असतो फॅब्रिकेट करताना, ती बांगडी निर्माण करताना. तर साधारणपणे इक्वल 4 आकारामध्ये, म्हणजे एक समजा 20 सेंटीमीटरचा डायमीटर असेल पूर्ण, तर दर 5 सेंटीमीटरवर आडव्यामध्ये 3-3 रेघांमध्ये किंवा 2-2 रेघांमध्ये खांबाच्या आकाराचे डिव्हिजन केले असतात आणि त्याच्यामध्ये हे रवा काम केलं जातं, ज्याच्यातून आकार आणि इतर डिझाईन क्रिएट केले जातात. आणि हे बारीक रव्याचं डिझाईन खूप छान दिसतं. बांगडी पाटली दोन्ही साधारणपणे जरा वजनाला जास्त होते, 15 ग्रॅमची बांगडी बनते, पाटली साधारण 20-25 ग्रॅमची बनते, त्यामुळे 60 ग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हटलं तर 110 ग्रॅम पर्यंत बनतं. ह्याच्यात काम खरं तर जास्त असतं रस, पण तरी देखील मजुरी मात्र 14-16% मजुरी पर्यंत या बांगड्या बनतात आणि खूप छान ग्लॉस त्याचा असतो, चमक चांगली दिसते आणि हे जरा आता पॉप्युलर होत चाललंय रसरवा बांगडी.
1: बरोबर, आणि तुम्ही मागेही सांगितलं होतं तसं या पण बांगड्या बनवायला वेळ लागत असेल.
0: कुठली बांगडी म्हणाल ना तुम्ही, तर खियाची बांगडी, पैलू पाटली किंवा होडी बांगडी, या जरा तुम्ही ऑर्डर दिल्यापासून 4-6 दिवसात बनवू शकतात. पण या बाकीच्या सगळ्या बांगड्या जर खरोखर चांगल्या कलाकाराकडून करून घ्यायच्या असतील, चांगल्या कारागिरांकडून करून घ्यायच्या असतील, तर 3-4 आठवड्याचा वेळ द्यायला पाहिजे. खूप घाईत असाल तर 2 आठवड्यात पण आपण बनवून मागू शकतो, पण तुम्हाला जर व्यवस्थित बनवून हवे असेल तर 3-4 आठवड्याचा वेळ देणं,
1: म्हणजे एवढं महत्वाचा आणि प्रेशस दागिना आपण बनवतोय तर त्याच्यासाठी तेवढा वेळही द्यायला पाहिजे.
0: नक्कीच.
1: मोडक साहेब, गोकाक बांगड्या, कलकत्ती बांगड्या, बंगाली डिझाईन्सच्या बांगड्या, या सगळ्या बांगड्यांचे प्रकार कसे आहेत, त्यांचं सौंदर्य, वैशिष्ट्य, त्यांची सविस्तर आणि इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण आम्हाला दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
2: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन ऐकलात. 300° 5 मीटर्स अर्थात 963 kHz वर, तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत प्रसारित करीत आहोत चित्रगंगा, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सोनू निगम आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात समीर यांचं गीत, संगीत निखिल विनय यांचं.

आत्ताच आपण अनुराधा पौडवाल आणि बाबुल सुप्रियो यांच्या स्वरात भैरव अरुण यांचं गीत ऐकलं. संगीत जतीन ललित यांचं होतं. चित्रपट होता ढाई अक्षर प्रेम के.

0: पुस्तक जीवनाला आकार देतात.
1: पुस्तक जीवनाचं सार सांगतात.
0: पुस्तक इतिहासाची भविष्याशी सांगड घालतात.
1: पुस्तक जीवन समृद्ध करतात.
0: पुस्तक एक सच्चा सोबती खरा मित्र असतात.
1: पुस्तक आचार विचार आणि संस्कार समृद्ध करतात. म्हणून सांगतो, मोबाईलच्या जंजाळातून बाहेर पडूया आणि पुस्तक वाचूया.
0: कारण
1: वाचाल तर वाचाल.
2: चित्रगंगा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत. चित्रपट आहे सत्या.

मध्यम लहरी 311 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.

आत्ताच आपण ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकलं, कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांच्या स्वरात. चित्रपट होता पुकार. चित्रगंगा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात समीर यांचं गीत. संगीत अनु मलिक यांचं. चित्रपट आहे चोरी चोरी चुपके चुपके.

0: आत्ताच आपण राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिवर यांचं गीत ऐकलं. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात चित्रपट होता कोयला. चित्रगंगा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.
1: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
0: चित्रगंगा या कार्यक्रमात आता ऐकूया वीर सारा या चित्रपटातील जावेद अख्तर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत मदन मोहन यांचं.

आत्ताच आपण अभिजित आणि अलका याज्ञिक यांना ऐकलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी. चित्रपट होता चलते चलते. चित्रगंगा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बादशाह हो या चित्रपटातील नुसरत फतेह अली खा यांनी गायलेलं मनोज मुंतशीर यांचं गीत. संगीत तनिष बागची यांचं.

हॅलो आकाशवाणी फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचंय मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0257-222-4570 आणि 222-4571. अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा. फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते 0257-222-4570 आणि 222-4571. हॅलो आकाशवाणी.

आत्ताच आपण बॉडीगार्ड या चित्रपटातील मिका सिंग आणि अमृत काक यांनी गायलेलं निलेश मिश्रा यांचं गीत ऐकलं. संगीत हिमेश रेशमिया यांचं होतं. या गीताबरोबरच आजचा चित्रगंगा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजतायत. हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, 8 जून 1975 शिल्पांचा जन्म झाला. त्यांनी शालेय शिक्षण सेंट अँथोनी हायस्कूलमधून पूर्ण केलं. शिक्षणासोबत खेळातही त्यांचा इंटरेस्ट होता. त्या हॉलीबॉल टीमच्या कॅप्टन होत्या. एवढंच नाही तर कराटेमध्ये त्यांनी ब्लॅक बेल्टही मिळवलेलं आहे. भरतनाट्यमचं शिक्षण घेऊन त्या उत्कृष्ट नृत्यही करतात. इतकं अष्टपैलू असणाऱ्या या अभिनेत्रीनं 10वीत असतानाच मॉडेलिंगच्या जगात पहिलं पाऊल ठेवलं. त्यावेळी अनेक जाहिरातीतून त्या आपल्यासमोर आल्या. जाहिराती करत असतानाच अनेक सिनेमांच्या त्यांना ऑफरही येऊ लागला. त्यातल्या त्यात त्यांचा पहिला चित्रपट 1992 आला. त्याचं नाव होतं गाता रहे मेरा दिल. पण काही कारणास्तव हा चित्रपट रिलीज झालाच नाही. पण त्यानंतरच्या चित्रपटानं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलवलं आणि त्या एका रात्रीत स्टार झाल्या. तो चित्रपट होता बाजीगर.

त्यांना सामोरं जावं लागतं. हे संकट ज्यांना पार करता आलं तो कलाकार यशाच्या शिखरावर पोचल्याशिवाय राहत नाही. असंच काही शिल्पाजींच्या बाबतीत झालं. एका शूटिंगच्या दरम्यान त्यांची पाठ भाजली गेली होती. तो किस्सा असा होता की त्यांना एका फ्रेममधून बाहेर पडायचं होतं आणि त्यांच्या मागे छोटी HMI ची लाईट होती. मागे सरकताना ती लाईट त्यांच्या पाठीला लागली आणि त्यांची पाठ भाजली गेली. शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना तेव्हा ते जाणवलं नाही, मात्र थोड्या वेळाने त्यांना तो त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला, पण मात्र तेवढा दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा कामावर हजर झाल्या. त्या दिवशी त्यांना एका गाण्याच्या शूटिंगसाठी एक ड्रेस घालायचा होता, पण पाठ भाजल्यामुळे तो व्यवस्थित त्यांना घालताच येत नव्हता. तेव्हा त्यांनी पाठीकडचा भाग हा सुई दोऱ्याने असा काही शिवला की ड्रेसची चैन लावायची त्यांना गरजच पडली नाही आणि त्यामुळे त्यांना त्रासही झाला नाही आणि गाण्याचं शूटिंगही व्यवस्थित झालं.

श्रोते हो, शिल्पा यांनी मैं खिलाड़ी तू अनाड़ी, रिश्ते, अपने, गर्व, लाइफ इन मेट्रो, इंडियन, फिर मिलेंगे यांसारख्या हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, कन्नडी अशा जवळपास 40 चित्रपटात काम करून प्रेक्षकांची मनं जिंकलीत. शिल्पा या फक्त अभिनेत्री नाहीच तर त्या प्रसिद्ध उद्योजिका लेखिकाही आहेत. त्यांनी त्या उत्तम फिटनेससाठी ओळखल्या जातात. यासोबतच योगा आणि आरोग्याशी संबंधित त्यांनी पुस्तकंही लिहिलेली आहेत. श्रोतेहो, त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून त्यांना अनेक पुरस्कारानं गौरवलंही गेलं आहे. आज सिनेमा विश्वास त्यांनी जे काही स्थान मिळवलं आहे ते स्वतःच्या मेहनतीच्याच बळावर आहे. तेव्हा अशा या अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसाच्या देऊयात शुभेच्छा तिच्याच या गाण्यातून.

0: या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाले आहेत. आता ऐकूया आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीचे सेवानिवृत्त सहाय्यक केंद्र निदेशक कार्यक्रम भगवान भटकर आणि ज्येष्ठ सेवानिवृत्त निवेदिका डॉक्टर उषा शर्मा यांची नरेंद्र कुमार ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत. ऐकूया थोड्याच वेळात.
1: बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
4: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
3: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
5: श्रोते हो, आज आपल्या आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओत सेवानिवृत्त सहाय्यक केंद्र निदेशक कार्यक्रम आणि आकाशवाणी जळगावच्या ज्येष्ठ सेवानिवृत्त निवेदिका डॉक्टर उषा शर्मा आलेल्या आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी अर्थात #90 अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्तानं संवाद साधणार आहोत. नमस्कार सर.
6: नमस्कार
5: डॉक्टर उषा शर्मा.
7: नमस्कार.
5: तुम्हा दोघांचं आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओत मी स्वागत करतो.
7: खूप धन्यवाद.
5: सर, तुमची आकाशवाणीमध्ये जवळजवळ भरपूर कारकीर्द गेली. ज्याप्रमाणे आकाशवाणी 90 झाली त्याचप्रमाणे आपण सुद्धा 90 पोहोचलेला आहात. तर मला सुरुवातीला असं सांगा की तुमची आकाशवाणीमध्ये सुरुवात कशी झाली?
6: सुरुवातीला इथे येण्यापूर्वी परभणी आकाशवाणीवर होतो. मी आकाशवाणी केंद्रावर होतो आणि हे केंद्र सुरू व्हायचंच होतं तेव्हा या केंद्राचे त्या काळ नवीनच आलेले केंद्राधिकारी स्टेशन डायरेक्टर भागवत साहेब यांनी मला फोन केला तिथे परभणीला. भटकर, तू मला इथे पाहिजेस. तर मी आता आकाशवाणी केंद्र सुरू होत आहे तर मी तुझी मला तू इथं पाहिजेस, तू येतोस का? तर त्यांनी मला तिथे फोन करून, आणि ते जेव्हा मलेशियाला गेले होते तेव्हा तिथूनही मला एक पत्र त्यांनी लिहिलं होतं की तुला माझ्याबरोबरच काम करायचं आहे, तेव्हा तू परभणीहून आता आकाशवाणीला तुला जळगावला यायचं आहे. तर अशा तऱ्हेनं मी

0: त्यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या सांगण्यामुळे मी जळगाव आकाशवाणीला इथं आलो. त्यावेळेला हे केंद्र प्रायोगिक तत्वावर हे प्रायोगिक याचं चाललेलं होतं, म्हणजे अधिकृतपणे हे सुरू झालेलं नव्हतं. अधिकृतपणे हे 16 ऑक्टोबर 1976 सुरू झालं, त्याआधी हे प्रायोगिक तत्वावर हे चाललेलं होतं. मग इथे मी जेव्हा इथं बदलून आलो तेव्हा इथे स्टाफ फार कमी होता, आणि याचं खरं श्रेय हे आकाशवाणी केंद्र इथे येण्याचं, इथे त्या काळचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री बाळासाहेब
1: मधुकरराव चौधरी
0: यांना जातं. त्यावेळेला आय के गुजराल हे नववाणी मंत्री होते. त्या आय के गुजरालांना त्यांनी रिक्वेस्ट करून किंवा त्यांना त्यांच्या प्रयत्नाने हे आकाशवाणी केंद्र जळगावला सुरू झालं, नाहीतर ते नाशिकला जाणार होतं. आणि हे खरं श्रेय बाळासाहेबांचं आहे. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा काही मंडळी इथे बदलून आलेली होती नुकतीच, आणि मग सगळी तयारी आमचे कार्यक्रम कुठले करायचे, कुठले शीर्षकं द्यायची, त्या कार्यक्रमाला कुठलं शीर्षक द्यायचं, कोणत्या कार्यक्रमाचं, तर आणि शिवाय आम्ही हे या आकाशवाणीच्या कार्यकक्षेत 4 जिल्हे यायचे, जळगाव, बुलढाणा, धुळे आणि नाशिक, हे 4 जिल्हे या आकाशवाणीच्या कार्यकक्षेत येत होते. तर आम्ही सुरुवातीला भागवत साहेबांच्याबरोबर आम्ही या 4 जिल्ह्यात फिरून वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आम्ही करत होतो. काही लोककलावंत असायचे, काही लेखक होते, काही कवी होते, किंवा शास्त्रीय क्षेत्रातली काही मंडळी होती. अशा सगळ्या मुलाखती आम्ही या 4 जिल्ह्यात फिरून आधी त्याची एक पार्श्वभूमी तयार केली होती या कार्यक्रम याची, आणि मग अधिकृतपणे 16 ऑक्टोबर 1976 हे आकाशवाणी केंद्र सुरू झालं. आणि मग त्याच वेळेला आमच्या उषाताई पण इथं सुरुवातीपासूनच त्या इथं होत्या. आणि अशा तऱ्हेनं हे केंद्र इथं सुरू झालं. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाची आखणी करणं, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करणं, हे आणि एक हळूहळू कार्यक्रम अधिकारी किंवा तुमचे ज्याला काय
2: अनाउन्सर्स उद्घोषक यायला लागले,
0: बाकी
2: स्टाफ यायला लागला,
0: इथे यायला लागले. आणि मग
1: सर
0: सुरुवात अशा तऱ्हेनं झाली.
1: सर मला आता असं सांगा की तेव्हाच्या आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये कुठले कुठले कार्यक्रम होते आणि कशा प्रकारे होते.
0: हा, माझ्याकडे नाट्य विभाग होता, नंतर सकाळचं एक विचारपुष्प म्हणून एक कार्यक्रम होता, सकाळी एक चांगला विचार सांगायचा. नंतर एक
2: उगवतीचे
0: रंग या शीर्षकाचा एक कार्यक्रम असायचा. नंतर कौटुंबिक श्रुतिका हे 3-4 प्रकारचे कार्यक्रम मी करत असे. नवोनाट्य, त्या नवोनाट्यात या 4 जिल्ह्यातले जे कलावंत होते त्यांच्या ऑडिशन्स घेऊन ते जे त्यांचं जे सिलेक्शन झालेले लोक होते त्यांना बोलावून आम्ही नवोनाट्य दर रविवारी 9:30 तो कार्यक्रम असायचा. आमच्या केंद्राचं एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यावेळेला कुठल्याही केंद्रांवर दीर्घ नवोनाट्य तुम्हाला इथे नव्हती. इथे त्यावेळेला ही व्यावसायिक रंगभूमीचे नाटकं यायची, व्यावसायिक नाटकं यायची. ते इथं आल्यानंतर आम्ही त्या व्यावसायिक नाटकांचं आम्ही ध्वनिमुद्रण करत असू. अशी जवळजवळ 15-20 नाटकं आपल्याकडे आहेत इथे आकाशवाणी केंद्राला. तर ही अशी दीर्घ नवोनाट्य म्हणा किंवा दीर्घ नाट्य ही दुसऱ्या केंद्रावर कुठेच नाही आहेत. मग आम्ही इथून जे ब्रॉडकास्ट करायचो तिथे ते इतर केंद्र सहक्षेपित करायचे.
1: अच्छा,
0: तर हे या केंद्राचं एक वैशिष्ट्य होतं. आणि माझ्याकडे कौटुंबिक श्रुतिका,
2: अरे संसार
0: त्याला आम्ही शीर्षक दिलेलं होतं. तर अशा प्रकारचे विचारपुष्प हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम.
1: अच्छा,
0: सकाळी सगळे लोक ते विचार ऐकायचे आणि

0: त्यामुळे आमच्या आकाशवाणी केंद्राचं ज्याला काय म्हणता येईल म्हणजे खूप आकर्षण लोकांना होतं सकाळी उठून ऐकायचे. तर असे 3-4 प्रकारचे कार्यक्रम मी करत असे.
1: ठाकूर, मला एक या संदर्भात मध्ये बोलायची इच्छा होती की विचार पुष्प सकाळी 6:05 लागल्यानंतर लोक अतिशय तन्मयतेने आणि एकाग्र चित्ताने ऐकायचे. एकदा तर असं झालं की एक माणूस गेटवर आला आणि तो म्हटला की मला हे जे सांगताहेत विचारपुष्प जे सांगताहेत त्या साधू महाराजांना भेटायचे. इतका सरांचा प्रभाव होता इतकं. आणि खरंच सांगते ना मी की त्या 3 ते 4 मिनिटांमध्ये सर इतकं छान ज्ञानही द्यायचे, अध्यात्म असायचं, भाषा शास्त्राचे अनेक धड्या आमच्यासारख्यांना मिळायचे. शब्दांवर वाक्यांवर आघात कुठे द्यायचा, पॉझेस कसे घ्यायचे, अल्प कसा घ्यायचा, पूर्ण कसा घ्यायचा हे 3 मिनिटात सर आम्हाला सांगायचे. असं सगळ्या गावांमध्ये 4, आता तर 5 जिल्हे झालेत.
2: श्रोते हो, आत्ता आपण ज्यांचा आवाज ऐकलात त्या होत्या आकाशवाणी जळगावच्या ज्येष्ठ सेवानिवृत्त निवेदिका डॉक्टर उषा शर्मा. मी आता त्यांचं स्वागत करतो. प्रथमच नमस्कार मॅडम.
1: खूप धन्यवाद ठाकूर तुमचं आणि आकाशवाणीचं की पुनरुज्जीवनाची ही संधी मिळते. या स्टुडिओत येणं म्हणजे आपलं पूर्ण भूतकाळ जागृत करणं आणि त्याच्यातनं आम्हाला ऑक्सिजन मिळतं. हे ऑक्सिजन हब आहे आमच्यासाठी.
2: तुमची आकाशवाणीत सुरुवात कशी झाली
1: ठाकूर? मला सांगायला अतिशय आनंद होईल की मी कधी आयुष्यात स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की मी उद्घोषिका बनणार. कारण त्यावेळेला मी एक शिक्षिका होती. मुसावला सेंट ऑलाशियस नावाचं एक कॉन्व्हेंट स्कूल आहे, तिथं मी असिस्टंट प्रोफेसर होते. 3 वर्ष मी तिथं सेवा दिली आणि त्याच्या आधी मी कॉलेज आणि शाळांमध्ये असताना मी गाणं म्हणायची.
2: बरं,
1: तर माझी ओळख कशी होती, जुन्या गाण्यांची गायिका आणि सगळ्यांना खूप आवडायचं. तर हे केंद्र जसं आता भटकर सरांनी सांगितलं की 76 पूर्वीची गोष्ट, प्रायोगिक प्रक्षेपण ज्यावेळेला चालू असायचं त्यावेळेला मी कधीही माझ्या आयुष्यात त्या व्यक्तीचं नाव विसरणार नाही. नटराजन म्हणून इन्स्टॉलेशन इंजिनियर होते. तर त्यांनी गावातनं एखादी वाद्यवृंदासकट किंवा एक ऑर्केस्ट्रा बोलवून घ्यायचा आणि त्यांना रेकॉर्ड करायचा आणि रेकॉर्ड करून त्याचं प्रक्षेपण व्यवस्थित होत आहे की नाही.
2: अच्छा, प्रायोगिक तत्वावर ज्यावेळेस आकाशवाणीची सुरुवात झाली त्या काळात
1: मग कोणाला बोलवायचं असं म्हणता म्हणता आमचा एक ग्रुप होता छानपैकी. त्यावेळेचे अनेक कलाकार आहेत अजूनही. तर त्या ग्रुपसोबत मी आले गायला आणि आमची गाणी त्या काळातली अतिशय जुनी गाणी राज कपूरच्या काळातली वगैरे आम्ही गात होतो आणि बॅक टू बॅक ती गाणी रेकॉर्ड होत होती. नटराजन म्हणले की यू ऑल आर सिंगिंग ऑल द सॉन्ग्स बट देर आर नो अनाउन्समेंट्स, सो प्लीज गिव द अनाउन्समेंट्स फॉर द सॉन्ग. मग नेहमीप्रमाणे मला ढकललं. संघवी म्हणून आमचे ग्रुपचे लीडर होते. मग मी अनाउन्समेंट द्यायला सुरुवात केली. तर हे सगळं होत असताना नटराजन म्हणले की आय मस्ट से दॅट यू हॅव गॉट अ व्हेरी स्वीट व्हॉइस, तो वाय डोंट यू ट्राय फॉर द पोस्ट ऑफ अनाउन्सर. आणि त्यावेळेला पुण्याला अर्ज करायचा होता.
2: अच्छा.
1: हां, तर अनेक लोकांनी अर्ज केला. मी पण माझ्या घरी कोणाला न सांगता आईला वडिलांना कोणालाही सांगितलं नाही आणि अर्ज केला. मला रिटर्न टेस्टची बोलवणं आलं. त्यानंतर ऑडिशन झाली. ऑडिशन नंतर पर्सनल इंटरव्ह्यू झाला आणि त्यात मी निवडली गेले. हे सगळं इतकं अनपेक्षित होतं. मला माझा कॉन्फिडन्स काय होता की मी शर्मा आहे आणि हे स्टेशन मराठी आहे,
2: नावावरून
1: माझं सिलेक्शन होणार नाही. तर हा कॉन्फिडन्स मला इतका म्हणजे भोवला नंतर की ज्यावेळेला पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये मला एक प्रश्न विचारला की मॅडम तुम्ही कुठल्या ओरिजिनल आहे, ते म्हटलं माझे पैतृक गावाची भूमी जी आहे ती मथुरा वगैरे आहे. कुठली भाषा बोलतात, म्हटलं तिथं तर ब्रज भाषा बोलली जाते. तुम्हाला येते का? आता त्या पॅनेलमधनं कोणी कोणी काय काय प्रश्न विचारले, म्हटलं नाही येत मला. भागवत सरांनी विचारलं की तुम्ही रामायण वाचता ना, म्हटलं हो सर वाचते. मग म्हणे तुम्ही कसं म्हणतात की तुम्हाला ब्रजभाषा येत नाही, म्हटलं सर रामायण तुलसीदासांचं अवधीमध्ये आहे आणि ब्रजभाषा वेगळी आहे. हा माझा कॉन्फिडन्स त्यांना इतका आवडला. आणि सुदैवानं मी मराठी शाळेत शिकले इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मी टीचर होते, मातृभाषा माझी हिंदी, त्यामुळे या तिन्ही भाषांचा

0: खूप फायदा झाला आणि माझं सिलेक्शन जवळजवळ 550-600 लोकांमध्ये टॉपमध्ये झालं.
1: वा उषाजी, आता मी पुन्हा सरांकडे वळतो.
0: जी
1: सर, मला आता असं सांगा की तुम्ही आकाशवाणी जळगावमध्ये असताना नाट्य विभाग अतिशय समृद्धपणे तयार करून ठेवला आहे आणि पाहिला आहे, त्यासंबंधीचे आपले काही अनुभव आपल्या श्रोत्यांना सांगता येतील का?
2: नाट्य विभागात या चारही जिल्ह्यामधून आम्ही निवडलेले जे कलावंत होते त्यांना बोलावून आम्ही दर रविवारी नवनाट्य मी सादर करत असे. मी इथल्या या चारही जिल्ह्यातल्या जे लेखक मंडळी असायची किंवा जी नाट्यलेखन करणारे त्यांच्याकडनं नाटकं लिहून घेत असे आणि इथे जी कलावंत आम्ही निवडलेले असायची त्यांना बोलावून त्याची ते रेकॉर्डिंग करून नंतर ते नवनाट्य दर रविवारी रात्री 9:30 आम्ही ते अर्ध्या तासाचं नाटक असायचं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी एक दीर्घ नाट्यसुद्धा आम्ही ब्रॉडकास्ट करत असू.
1: बरं,
2: ही दीर्घ नाट्य जी असायची ही वेगवेगळ्या व्यावसायिक नाटकं इथे यायची, त्या नाटकाच्या त्यांना मी इथे बोलावून त्यांची ती पूर्ण फुल लेंथ अगदी दीर्घ नाटकं रेकॉर्ड करून ती दर महिन्याच्या 5व्या रविवारी मला वाटतं आपण ती चौथ्या रविवारी तर अशा प्रकारे हे नाट्य आणि त्यामुळे इथल्या चारही जिल्ह्यातल्या ज्या होतकरू जे हे होते कलावंत होते त्यांना वाव मिळत असे आणि आमची नाटकं अतिशय लोकप्रिय अशी नाटकं असायची. त्याच्यासाठी जी तुम्हाला एक आठवण सांगतो, दिल्लीहून जे नाटक यायचं आपल्या
0: नवनाट्याचं अखिल भारतीय कार्यक्रम,
2: अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये मी जे नाटक सादर करत असे त्याच्यासाठी साऊंड इफेक्ट लागायचे की आगगाडी चालली आहे आगगाडी पार्श्वभूमीला किंवा कुठे काही असे साऊंड इफेक्ट टाकायचे असतात. तर आम्हाला एकदा ढगांचा गडगडाटाचा आणि महापूर आल्याचा साऊंड इफेक्ट पाहिजे होता तर आम्ही रात्री मेरुण तलावावर जाऊन तिथे आमचे उपासनी आणि आमचे ड्रायव्हर आहिरे यांना घेऊन रात्री 11 वाजता आम्ही मेरुण तलावावर जाऊन तिथं पडत्या पावसामध्ये आम्ही ते इफेक्ट तिथे रेकॉर्ड केले.
1: बर,
2: पाण्यात दगड टाकून पाणी हे करून असे ते इफेक्ट तयार करून नंतर ते इफेक्ट आम्ही आमच्या नाटकात टाकले. तर अशा तऱ्हेनं आम्ही ते नाट्यनिर्मिती करताना वेगवेगळे प्रयोग करत होतो आणि ते इतके लोकप्रिय होत होते.
1: उषाजी, तुम्ही आत्ताच सांगितलं की तुमची आकाशवाणीमध्ये सुरुवात कशी झाली, तर मला असं सांगा की आकाशवाणीचे तेव्हाचे कार्यक्रम कसे होते, कशा प्रकारचे होते आणि तुम्ही कुठल्या प्रकारच्या करायचे?
0: तत्पूर्वी ठाकूर मला सांगायला आवडेल की आमची एक अजून एक टीम होती ज्याच्यामध्ये आम्ही दत्तभजनं म्हणायचो. ते दत्तभजन अजूनही आपल्या आकाशवाणीच्या आर्काइवलमध्ये आहे आणि त्यावेळेला मला पहिला कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता 40 रुपयाचा गाण्यासाठी आणि मग मला युववाणीसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागले ते सुद्धा 40-40 रुपयाचे लॅमिनेट करून ठेवलेले आहेत मी अजूनही. आणि मग ऑडिशन टेस्ट वगैरे झाली ते मी तुम्हाला सांगितलं, निवड झाली आणि मग त्यावेळेला अंबादास डोक, दत्ता सरदेशमुख आणि बाळकृष्ण फरांदे असे सिनियर होते. सगळ्यात जास्त मला गायडन्स केलं ते बाळकृष्ण फरांदे यांनी. खूप छान होते, नॉलेजेबल माणूस होता, टाईम्स ऑफ इंडियाची कुठली बातमी हे ते वगैरे. तर फक्त ट्रान्समिशन की तुम्ही लाईव्ह स्टुडिओमध्ये कसं बोलायचं आणि त्यावेळेला ही बिल्डिंग नव्हती, आम्हाला शिरसोलीला जावं लागायचं.
1: अच्छा, म्हणजे तेव्हा प्रसारण शिरसोलीवर व्हायचं.
0: आपलं ट्रान्समिटर जिथं आहे तिथूनच एक टेम्पररी स्टुडिओ बनवलेला, असे जाड पडदे आणि 2-3 माईक आणि त्यावेळेला ते जर्मन मेक मशीन्स होत्या, त्या ऑपरेट करणं बोलणंसुद्धा आणि एकाच फेडरवरती 5 कनेक्शन असायचे.
1: बर,
0: त्यामुळे कळायचं नाही की बोलताना काय, शेजारचा डेक कसा मग

0: रेकॉर्ड कशी आणि वरती ते सगळे स्पूल्स, मॅग्नेटिक स्पूल्स, आणि तो एरिया जंगलचा होता.
1: बर.
0: त्यामुळे सतत भीती वाटायची की आपल्या पायाखालून काहीतरी जाणार.
1: हो.
0: ती भीती अलग, नवीन अनुभव म्हणजे माझ्यावरती त्यावेळेला थोडासा हिंदीचा प्रभाव होता, मी मान्य करते, पण मी त्याच्यावरती खूप अभ्यास केला आणि मग मला असे कॉम्प्लिमेंट्स मिळाले. पहिला कॉम्प्लिमेंट मी आयुष्यात विसरणार नाही, तात्यासाहेब शिरवाडकर.
1: बर. अर्थात कुसुमाग्रज.
0: हां, त्यांना ज्यावेळेला ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला त्यांचा नागरी सत्कार झाला होता नाशिकला. ते सगळं कव्हर करायला मला औटे सरांनी निवडलं होतं टीम लीडर म्हणून, आणि मला तो इतका आनंद झालेला आणि मी छान रेकॉर्डिंग वगैरे करून परत दुसऱ्या दिवशी तात्यासाहेबांना भेटायला गेले. मग म्हटलं त्यावेळेला हे मोबाईल वगैरे काही नव्हतं, फोटो काढू शकत नव्हतो, तर मी स्वाक्षरी मागितली. तात्यासाहेबांनी मला इतकी छान स्वाक्षरी दिली, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषा, माझं नाव उषा. मग मला विचारलं, म्हटलं मी शर्मा, तर म्हणे तू खोटं बोलते. म्हटलं काय झालं, तर म्हणे तू इतकं छान मराठी बोलतेस आणि तू कुठल्या तरी शर्मा नावाच्या माणसाशी लग्न केलेलं दिसतं. सांगायचा मुद्दा काय की मी खूप मेहनत घेतली की वाटायला नको लोकांना की ही मराठी नाही आहे. तर तो अभ्यास, मग त्या मशीनरी, मग आपण जो कार्यक्रम प्रसारित करतो त्याच्याबद्दल माहिती, ही सगळी मेहनत त्यावेळेला आम्ही घ्यायचो. हळूहळू आपण या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालो, तरीसुद्धा हा परमनंट स्टुडिओ नव्हता. वरच्या ॲडमिनिस्ट्रेशन पार्टमध्ये एक रूम परत प्रसारणासाठी ठेवली, तिथून मग आम्ही ब्रॉडकास्ट करायचं. असं करता करता म्हणजे ट्रान्समिशन मला छान जमायला लागलं. मग हळूहळू आमच्यावरती थोडी थोडी जबाबदारी की तुम्ही महिला विभाग बघा, तुम्ही बालविश्व बघा. त्यावेळेला मग माझ्याकडे जम्मतपूर नावाचं एक बालकांसाठीचा जो कार्यक्रम तो लाईव्ह असायचा.
1: बर.
0: मी आणि भैया उपासनी किंवा मी आणि उत्तम कोळगावकर असा आम्ही तो कार्यक्रम लाईव्ह करायचो. धनंजय नावाचा एक कलाकार आहे, तो आता खूप मोठा कलाकार आहे, बालकलाकार होता, मांडीवर बसून त्याने हार्मोनियम वाजवलेले.
1: बर.
0: आणि ह्या सगळ्या मुलांना आम्ही चॉकलेट्स पण द्यायचो, बरं का. ते लाईव्ह ब्रॉडकास्ट, लाईव्ह युवावाणी आम्ही प्रसारित केली, लाईव्ह शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आम्ही प्रसारित केलेले, आणि तो इशारा करणं 27 मिनिटाला 26 मिनिटाला सगळं असं, म्हणजे ते जे प्रत्यक्ष प्रसारण असायचं ना ठाकूर, अतिशय रोमांचक. मला इतकं आवडायचं ना ते. आणि त्यावेळेला मग हळूहळू भैया उपासनी जॉईन झाला, आमचा ग्रुप खूप छान झालेला, उगवतीचे रंग मग आम्हाला आलटून पालटून मिळायला लागले, तोही कार्यक्रम अतिशय पॉप्युलर झालेला. लिस्निंग 100% लिस्निंग असायचं.
1: हो, कारण त्या काळात रेडिओशिवाय पर्यायच नव्हता.
0: हां, आणि रेडिओ कसा तो सांगाती बनून गेला.
1: हो.
0: की 6:05 झाली, मुलं तयार व्हायची, माझा मुलगा जुळजुळ वाणी खेळतो राणी, ऐकल्याबरोबर बॅग घेतला आणि चालला शाळेला.
1: हो, ते फिनोलेक्सची जाहिरात होती.
0: हां, तर असं ते रेडिओचं म्हणजे आपल्या जीवनाशी इतकं निगडीत नातं असायचं ना श्रोत्यांचं, अजूनही आहे बरं का.
1: अर्थात
0: आज मला 15 झाली रिटायर्ड होऊन, पण श्रोत्यांची अजून मला फोन येतात, सगळ्या आठवणी सांगतात. त्याच्यानंतर माझ्या संगीताचं वेळ बघून, म्हणजे सगळ्यांना माहीत होतं की मी गाते, जुनी गाणी गायची, माझ्या परीक्षाही झालेल्या होत्या शास्त्रीय संगीताच्या. तर माझ्याकडे मध्यंतरी आराधना भक्ती संगीताचा कार्यक्रम, सिनेसंगीताचा कार्यक्रम, गीत बहार, ह्याचं शेड्युलिंग माझ्याकडे असं. आणि ते इतकं पॉप्युलर झालं, सगळं प्रासंगिक असायचं, गाण्याविषयीची छान माहिती देणं, नंतर गाण्याबद्दलचं तो बॅकग्राऊंड सांगणं, किंवा हॅलो आकाशवाणीमध्ये आपण त्या गाण्याची निर्मिती कशी झाली, त्याचा इतिहास काय, कोणावर ते चित्रित झालेलं वगैरे मी सगळं सांगायची. आणि हा हॅलो आकाशवाणीचा जो कार्यक्रम आहे तो ज्यावेळेला ब्रॉडकास्ट व्हायचा त्यावेळेलासुद्धा जवळजवळ 80 ते 90% लिस्निंग असायचं. एका श्रोत्याला मी विचारलं, तर म्हणे ताई हे गाणं वाजवा. म्हटलं दादा काय करतं, तर म्हणे ताई मी शेती करतो. मग मी म्हटलं काय पेरलं आहे शेतामध्ये, तर तो रडायला लागला. मी कापूस पेरलेला आहे, पण म्हणे ताई पाऊस नाही, पाणी नाही, त्यामुळे 8-8 फुटावरती एक एक बोंड आलेले, काय करायचं. तर मी त्यांना बोलले की तुम्ही हताश व्हायची गरज नाही, प्रभू रामावरती सुद्धा असे संकट आले, आपण तर मानव आहोत, यावर्षी नाही पुढच्या वर्षी पाऊस

0: पडेल, तेव्हा हताश आणि निराश होऊन चालणार नाही. आणि मग मी त्यांच्या आवडीचं गाणं लावलं. हा संवाद नादू महानोर दादांनी ऐकला आणि मी ट्रान्समिशन संपल्यानंतर 2:20 स्टुडिओतनं ड्युटी रूममध्ये आले तर म्हणे तुमच्यासाठी फोन आहे महानोर दादांचा. तर म्हणे मला ते उषाबेन म्हणायचे. तर उषाबेन मी तुझ्या घरी येतो आहे. म्हटलं हो चालेल, केव्हा येतात? तर म्हणे 6:00. आता मी त्यांना कसं विचारणार की तुम्ही काय येत आहे. तर 6:00 माझी ड्युटी संपली आणि मी घरी गेले तर ते सपत्निक माझ्या घरी आले. चहा पाणी वगैरे झाल्यानंतर म्हटलं तू विचारलं नाही मला मी कशा आलं. म्हटलं मला तर आनंद झाला तुम्ही आलात आणि खूप प्रेम करायचे बरं ते. तर म्हणे बाळा तू फक्त मनोरंजन करत नाही, तू उद्बोधन पण करते. आज मी तुझा संवाद ऐकला आणि ठाकूर तुम्हाला सांगते माझे प्रोमोजसुद्धा ऐकायची होती कार्यक्रमाचे. जसं मी एक सिरियल केली होती फरिश्ता नाही मैं फरिश्ता नाही, ते दुष्यंत कुमारांच्या गझलांवरती माझे 4 एपिसोड झाले.
1: अच्छा.
0: हेमंत सपकाळे त्याचे संगीतकार होते. तर त्याचे प्रोमोसुद्धा ते ऐकायचे आणि उत्सुकतेपोटी ते सगळं ऐकायचे आणि मला त्याच्यावरती ते आपले एक्सपर्ट कॉमेंट्स म्हणतो ना, एक साहित्यकार आपल्याला जेव्हा एवढा नावाजलेला पद्मश्री, मला इतकं गदगद व्हायचं ना की अरे भरून पावलं. मग म्हणले की मी तुझं नाव ना त्या दुपारची गोष्ट, मी तुझा सकाळचा किस्सा ऐकला आणि तो प्रसंग बघून त्यांनी त्यांच्या समाजाला विनंती केली आणि मला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान केला. हे सगळं आकाशवाणीमुळे. मी ना बाप्पाचे इतके आभार मानते की अजूनही मला उषा शर्मा आकाशवाणी असंच ओळखतात.
1: नाही हे खरंय, कारण तुम्ही किती केलं तरी आकाशवाणीच्या सगळ्यात सुरुवातीच्या ज्येष्ठ निवेदिका आहात. मला आता तुम्ही असं सांगा की तुमचे आकाशवाणीचे अविस्मरणीय अनुभव काय आहेत जे लक्षात राहण्यासारखे. उदाहरणार्थ तुम्ही अनाउन्सर आहात म्हणजे होतात, पण अनाउन्समेंट देताना किंवा ओबी रेकॉर्डिंगमध्ये म्हणजे बाह्य ध्वनी मुद्रणाच्या वेळेस काही अविस्मरणीय अनुभव आले असतील तर ते.
0: सगळ्यात म्हणजे अविस्मरणीय प्रसंग म्हणजे 18 जानेवारी 1999 भारतरत्न लता दीदी माझी आवडती गायिका आणि मी तिची गाणी खूप गायलेली, अगदी रसिक बलमापासून खूप गायची आणि कॉलेजमध्ये भयंकर पॉप्युलर. गोपाळ आवटी सरांनी माझ्या नावाने जी ती ऑर्डर काढली परत, त्यावेळेला आम्ही जवळजवळ 6-7 जण नाशिकचं महामंडलेश्वर आश्रम आहे तिथं दीदींना सरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार होतं. उद्घाटन आशाताईंच्या हस्ते आणि अशी चारही भावंडं लता मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि दीदी, तर खूप खूप गर्दी. आता तुम्ही कल्पना करू शकता दीदी म्हटल्यानंतर किती सगळं नाशिक लोटलेलं ना. आणि आम्ही रेकॉर्डिंगला तर मी सरांना खासनी सरांना बोलले की आम्ही जाऊ वरती दीदींना हार घालू फक्त पटकन तुम्ही फोटो काढायचा. त्या रांगेमध्ये घाईघाईमध्ये मी सांगते स्टेजवर मी चढले आणि तिच्या गळ्यात मी हार घातला, मी पायाला वाकले तिचे चरण स्पर्श करते, दीदीने माझ्या पाठीवर हात ठेवला.
1: वा,
0: तो प्रसंग मी कधी विसरू शकत नाही. शशी कपूरची मुलाखत, मास्टर भगवानची मुलाखत, उमा देवीची, दिलीप कुमारांचं कार्यक्रम मी अँकर केलेला कार्यक्रम, मन्नाडेंची जवळजवळ 45 मिनिटांची मुलाखत, कितीतरी आठवणी आहे ठाकूर काय सांगू तुम्हाला. आणि लहान मुलांचे जे कार्यक्रम, आता एक अजून अतिशय म्हणजे टचिंग अनुभव सांगते. बालविश्व जेव्हा मी करायची त्यावेळेला एका तबला आर्टिस्टला मी मलकापूरनं बोलवलं.
1: बर,
0: सगळा संपर्क झाला, कॉन्ट्रॅक्ट पाठवायची त्यावेळेला सिस्टीम होती, कॉन्ट्रॅक्ट पाठवला, सही होऊन आला, ॲक्सेप्ट केलं त्यांनी आणि मी सगळी तयारी करून ठेवली. स्टुडिओमध्ये तो आणि त्याची आई, 8-10 वर्षाचा मुलगा असणार आणि त्याच्या डोक्याला अशी पट्टी बांधलेली. मी म्हटलं याला एसीचा त्रास होत असेल कदाचित. मुलाखत झाली, त्या बाळाने इतकं सुंदर तबला वादन केलं की वा उस्ताद म्हणण्यापलीकडे शब्द नव्हते. स्टुडिओतनं बाहेर आल्यानंतर मी विचारलं की ह्याला याने पट्टी का बांधली, तर त्याची आई रडायला लागली, म्हणे ताई हा वाचला म्हणे रेल्वेच्या खाली आला होता. अशा स्थितीत तो मुलगा रेकॉर्डिंगसाठी आला. असाच एक किस्सा

0: ज्यावेळेला मी नाशिकच्या एक सुरू आहे ना रजनी लेमये नावाच्या प्रबोधिनी नावाची संस्था, तिच्या त्या अध्यक्षा.
1: बरं.
0: तर प्रबोधिनी ही जी संस्था नाशिकची, त्याच्याबद्दल आपण खूप ऐकलेलं, म्हणजे मनोरुग्णांसाठी किंवा डिसेबल्ड मुलांसाठी ती शाळा, त्याच्यावरती आपल्याला फीचरही करायचं होतं आणि त्यांची मुलाखतही घ्यायची होती. रजनीताई आल्या नाशिकवरनं आणि सगळी मी मुलाखत पूर्ण झाल्यानंतर त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही या संस्थेशी कशा निगडीत झाल्यात. सगळे प्रश्न झाले की शासन काय मदत करतं, खाजगी काय करतात, मुलांना तुम्हाला काय कर. मग त्यांनी तेही सांगितले की अक्षरशः मुलांना आम्हाला कमोडवर बसायला शिकवावं लागतं.
1: बर
0: अशा अशा अतिशय टचिंग उदाहरणांसकट त्यांनी ती मुलाखत दिली. शेवटचा प्रश्न मी त्यांना विचारला की रजनीताई तुम्ही कशा या संस्थेशी जुळलात. त्या बाईचा नाकाचा शेंडा लाल झाला, म्हणजे त्या आतून रडायला लागल्या.
1: बरोबर.
0: मग त्यांनी सांगितले की माझा मुलगा सुद्धा स्पेशल आहे. यू विल नॉट बिलीव ठाकूर, 6 फुटी अत्यंत गोरापान, इतका स्मार्ट मुलगा मी त्याला पाहिलेलं, सिद्धार्थ नावाचा, आणि तो स्पेशल असावा. तर म्हणे मी त्याच्यासाठी जॉईन झाले. आज मी डॉक्टर, माझा नवरा डॉक्टर, माझी मुलगी डॉक्टर, पण माझा मुलगा असा. मग मी त्यांना विचारलं की ठीक आहे ना, तो काही रोग नाही आहे ना,
1: बरोबर.
0: त्यामुळे तुम्ही त्याचं लग्न करू शकता. तर म्हणे हो उषा, मी त्याचं लग्न करू शकते. कोणताही गरीब बाप आपली मुलगी देईल, कारण माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, इतका सुंदर मुलगा आहे, तिला कशाची दादात होणार नाही, पण मी त्याचं लग्न करणार नाही.
1: बरं.
0: एका मुलीचं आयुष्य मी का बर्बाद करू. असे उदाहरणं, असे प्रसंग माझ्या जीवनात आले आणि त्यातनं मला खूप काही शिकायला मिळालं.
1: डॉक्टर उषा शर्मा आणि भगवान भटकर सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्या अनुभवांविषयी आमच्या श्रोत्यांना फार चांगल्या रीतीने जे सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपला आभारी आहे. नमस्कार.
0: मला आकाशवाणीत परत जॉईन करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते हेमंत सपकाळे,
1: बरं.
0: ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांना सुद्धा मी नमन करते. आणि तुम्ही मला सगळ्या इतक्या आठवणींना उजाळा देण्याचा जो एक चान्स दिला, त्याबद्दल मनापासून आभार. सगळ्या श्रोत्यांना सुद्धा खूप खूप प्यार.
2: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजलेत. श्रोते हो, आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेन असं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हरिओम.
0: सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यास

0: म्हणून श्रीकृष्ण मस्कर हे कार्यरत आहे. ॲडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ॲडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे.
0: हो,
1: प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुटत आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा प्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधन म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच्या आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे,

0: समाधानाच्या गोष्टी करतो. समाधान हे नेहमी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधनं म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच्या आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपले प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जास्ती बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जी आहे ती अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. मग वेगळं काय करायचं असतं? तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास आपण पूर्ण सोडत नाही. त्यामुळे सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेच्या जवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालं आहे त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
1: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो.
0: निश्चितपणे. आणि प्रसन्न राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात, हल्ली मोबाईल मुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो, कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना, हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रूप पण बदललेला आहे आजच्या काळात. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढे सगळे कटकटी येतात, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास दिले जातात. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्याही गोष्टी स्वतःला जोडत नाहीत. जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही, कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी.
1: अगदी.
0: आणि चिकटाना तुम्ही कुणी नाही म्हटलंय, पण प्रसन्नतेला चिकटा, तिथे का नाही चिकटत. मग प्रॉब्लेम तो आहे,
1: ते एक मनाने ठरवायला हवं. जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात. का बरं असं होताना दिसतं आणि उपाय काय मग त्याच्यावर?
0: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्व आणि स्थ. स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं ते आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं. हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात, तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं. आहार, विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टींचा समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय? तर ते कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असतं. विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती यावरती आपलं विचार मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. आता सकारात्मक नकारात्मक या बाबतीत आपण एक नेहमीचे ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामे म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला, जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधी साधू असू शकतो, अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे तो काय म्हणतो, तो पण संधी शोधतो, मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा, पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही, नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, त्याला अजिबात डोकं लागत नाही.
1: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं,
0: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं. असा त्यातला भाग आहे. बऱ्याच वेळा सांगतात नकार पचवायला शिका. पण नकार कोणत्या अँगलनी दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर मग नकार पण मी ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक आस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले, तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात. जे ऑब्सेसिव डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अहंगंड न्यूनगंड, असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात? विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय? तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत. असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय? पहिलं विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मी विवेकाकडे तुम्ही जाता.

0: आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय, तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो, विज्ञान म्हणजे सायन्स नाही, प्रत्येक ठिकाणी विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात, आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारीक गोष्टींना लोक चिडतात, रागावतात, त्यांना भयंकर संताप येतो, किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का, हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आधी कुणीही करत नाही, मला त्रास झाला नाही पाहिजे, एवढीच भूमिका असते. त्यामुळे विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना, विचारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडंसं सब्जेक्टिव्ही बघितलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही, आपण त्रयस्थपणे बघतो, इनडिफरंटली बघतो. वी शुड बी इम्पार्शल.
1: तुम्ही कशा पद्धतीनं बघता हे सगळ्यात महत्त्वाचं.
0: अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली पण आहे, तुम्हालाही माहिती असेल, की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं. दिवसभरात मी कोणाकोणाला दुखावलं आणि कोणीकडे मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावलं हा कॉलम कधी कधी कमी असतो खूप, मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा, आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात, दे गोइंग टू शेल. कधी कधी लोक अशी कोशात जातात, तसं नाही होता कामा. तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवले गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागायची, माझं चुकलं व्हावं. डोक्यावरचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो, मान्य आहे, हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिले आहेत. योग ऍक्च्युली मनाचंच शास्त्र आहे खरं सांगायचं. हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: ही गोष्ट ही टप्प्याटप्प्यानं होते आणि ती व्हायलाच हवी. तुम्ही आत्ताच सांगितलं की साधना हवी, विवेक बुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं?
1: आता योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं वाटतं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्ती विचार करूया आज. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग अशी आहेत की जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यम नियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, ती यम नियमांपासून होते. यम म्हणजे काय? तर समाजात वावरायचे नियम, समाजात वावरताना कसं वागायचं हे पण सांगितले त्यांनी कित्येक हजारो वर्षांपूर्वी. याचं कारण प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल ॲनिमल्स. आपण सोशल फक्त बिघडलाय त्यातला आणि ॲनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय? की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे 5 यम आहेत किंवा हे 5 गोष्टी आहेत तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे असते म्हणजे काय? चोरी करायची नाही. सत्य म्हणजे काय? खोटं बोलायचं नाही. आम्ही समजा हिंसा म्हणजे डोंट्स अँड डूज असतं बघा.
0: हो,
1: काय करू नका हे पहिल्यांदा समाजात सांगितलं त्यांनी. आणि याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला आहे? पतंजलीने समाजाला प्राधान्य दिलेलं आहे, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 त्यांनी नियम सांगितलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे. नुसती आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच, संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींचे, संतोष आतून येतो. संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय? की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही, याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठ प्रमाणे बघणं सोपं नाहीये. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही मी केलंय ते सगळं ईश्वराला समर्पित. एक कुठली अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवतीये. म्हणजे काय? की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही. त्यालाच भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजली तर सांगितलं की महाव्रत म्हणून पाळले पाहिजेत. दे इज नो एक्सेप्शन टू इट. हा म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय? की ॲट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट. आणि त्याला स्थळ, काळ, देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत. इतकं फर्मली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात? हो, खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना.
0: किंवा खरं सांगताना त्याचं मन दुखावलं जाईल, हे एक अंडरलाईन केलं
1: जातं. महत्वाची गोष्ट काय? खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही, सत्य काय का नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं? आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडी लबडी केलेली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात देत असतो सारखा, आणि त्याचा ओझा आपल्या डोक्यावरती होतो. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं, आणि ते विचारांचं ओझं आहे. त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना. तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
0: आणि तो कशा प्रकारे अजून करू?
1: आपल्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये संपलं हे 5 आहे यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगितलेला आहे. आसनांच्या अभ्यासानं काय होतं? शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी, ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही, आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्याला भूक नसते, आपण जेवतो. कशासाठी कोण लोक कामं करतात तो मला सांगा. बौद्धिक आनंदासाठी कोणी काम करता का?
0: पोटासाठी.
1: सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं? अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवल्यानी बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं? युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गमतीची गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनली डिसऑर्डर्ड. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली आहे सगळी. ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करायची तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. तिच्यानंतर आहे श्वास. त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय, बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची? नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते? विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, या विचारांनी श्वासाची गती वाढते.
0: अस्वस्थपणा वाढत चाललाय का? होतो.
1: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना, आता तेही कधी वाढून काय फायदा आहे. म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं, श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे चार टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात, आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्यापेक्षा लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरांनी सांगतात ना, आमच्या घरातली लोक पण सांगतात ना, काही माझ्यात फरक

0: लाय. म्हणजे हा खूप महत्वाचा भाग आहे. पण हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय? तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असतात ते कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅचवर्क करा ते पॅच केव्हा तरी गळून पडणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो जीवनशैली, आहे कोणी जीवनशैली आहेत लोकांना? शैली नाहीच राहिलेली काही. जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: पण मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला अनुभव दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे भावना आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधनं सांगितलेली आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते. तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक अरे कुठे समाधी लागली तुझी, याचा अर्थ काय? तुम्ही सगळं बाहेर विसरून तुमच्या कामात इन्वॉल्व्ह झालेले आहात. समाधी एक अवस्था आहे, ती कोणाची केव्हाची किती वेळा येऊ शकते त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पण पतंजलीला समाधी आहे ना, ती मोक्षाच्या दृष्टीने आहे. प्रत्याहार हा खूप महत्वाचा भाग असतो. प्रत्याहार म्हणजे काय? तर नेहमीपेक्षा वेगळा आहार, तो कोणाचा? शरीराचा नाही, मनाचा. आता हा प्रत्याहार कसा करायचा असतो, अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट, बाह्य बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्द रूपरस गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत, त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय की त्याची इन्वॉल्व्ह व्हायचं नाही, ऐकलं तरी त्यावेळी विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिला आहे तो म्हणजे प्रतिपक्ष भावना दिली, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा, दॅट इज प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिॲक्टिव्हिटी कमी होते. आज सगळी लोक प्रतिक्रियात्मक झालेले आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिॲक्शन आणि प्रोॲक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिॲक्शन म्हणजे काय? प्रतिक्रिया द्यायची. काय इच्छा असून असो माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत देऊ किंवा न देऊ. आणि त्याला आली सोशल मीडिया केवढा खतपणे घालतात, सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन खूप होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्याहारामधून काय घडतं, युअर रिॲक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं, मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. मग प्रत्याहारामध्ये आपण काय करतो, आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो आणि मनाला आतमध्ये वळवतो. आणि ते सुंदर उदाहरण दिलंय व्यासभाषामध्ये. ते काय म्हणतं, ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अवयव एकाच वेळी आतमध्ये उडून घेतो, तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत उडून घ्यायचे. कासव आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो, मग डावा पाय घेतो, नाही सगळे एका
1: वेळेला,
0: ऍट ए टाइम ऑल ही हॅज टू टेक इन साइड. याचं कारण त्याला माहितीये कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा स्ट्रॉंगेस्ट असते, ते ढाल करतात. तसंच आपलं मन आहे, मनात डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय, सगळ्या सेन्समध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं, दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तुम्ही धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. देश म्हणजे विषय, चित्त म्हणजे चित्त आणि बांधव म्हणजे बांधणं. एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं, तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोलमध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे आठ अंगापैकी सात अंग जी आहेत ना, ही सात अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहेत. ऍक्च्युली ह्या सगळ्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय, शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगायचं?
0: नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण, म्हणजे अनावर होतं ह्याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा, मोठ्याने बोल ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काळी पण मुलं ओरडायची नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी की अनावर होणं म्हणजे काय, की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाही आहे याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे, दखल न घेतली का, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं, एकत्र कुटुंब होतं, बहीण भाऊंड असेल, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही, एक नावडता असायचं, एक आवडता असायचं. हल्ली एकच आहे, ते पण होत आता मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला. पूर्वीच्या काळी कसं होतं, डिस्क म्हणतायचं त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक काय, डिंक डबल इन्कम नो चाइल्ड. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको, मग कुत्री मांजरी पाळतात पण मुलं नकोत. ह्यांनी काय होतं, तुम्ही स्वतः अलूप व्हायला लागता.

0: आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह, मुलांकडे एवढं लक्ष देतं की या मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच. मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो, मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कुणीतरी अपमान केलेला असतो, कुणीतरी माझी दखल घेतलेली नसते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितला बघा, त्याच्यातला संताप कसा दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो, हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं, एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःही डॅमेज होऊ शकतं. कुवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडंसं शांतपणे बघायची आवश्यकता असते. खरं सांगायचं त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीट असतात, त्यांचा रागावरती कंट्रोलच नसतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ते बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना. व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचा, 10 आकडे मोजायचे
1: उल्टी काढून.
0: कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे राग असतो. त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीकसारी गोष्टींचा येतो, त्यांचा कडेलोट झाला की संताप होतो. संताप व्यक्त करता येईल तर क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. त्यामुळे हा प्रकार खूप महत्वाचा असतो. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं पहिला रागावरती आणणं पाहिजे. राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि ह्याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे. कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात, ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं, बघा ही बातमी अशी होती, ही त्याच्या मागची गोष्ट अशी आहे. ह्याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना ह्याच्या करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय करतात, राग व्यक्त करतात.
1: बरोबर.
0: थोडं रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, नो एंट्रीतनं कोणतरी समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉइंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढे नव्हते, अजिबातच नव्हते.

0: एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेजमधले असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत? स्वीकारणं
1: ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, ऍक्सेप्ट इन द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज इन रिजेक्शन मोड. असं असूच शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली, एवढी लोक जगामध्ये, माझाच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं, की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता, तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग ह्याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात, म्हणून हे झालं आहे का, मग माझ्या ह्याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाही आहे, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही ज्या कुठल्या रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहिती का, जिथे आपण जबाबदार असतो तिथे, जिथे आपण जबाबदार तिथे आपण ऍक्सेप्टन्स कधी देत नाही, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंधच नाही हे माहिती आहे तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायची गरज नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे ऍक्सेप्टन्स रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, तुम्ही म्हणता का माझ्या नशिबाने मिळालं,
0: मी काहीतरी केलं,
1: मी आहे म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे, ऍग्रीड.
0: बरोबर.
1: मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही, मग तो का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो. प्रश्नचिन्ह डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं,
0: तर तुम्हाला
1: तर तुम्हाला दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वगैरे तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही कसं बघता
0: हे महत्त्वाचं,
1: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात. आणि ही बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे.
0: आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठल्याही, त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना तिथे सुद्धा, पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो, किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
1: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का, कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पॅरिझन आले की गडबड सुरू होते. कम्पॅरिझननी माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी, कारण कम्पॅरिझन केलं वगैरे तुलना केली ना की दोघांचा अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते, तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो, तसं नाही करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय, की मला सतत पुढे राहायचंय, ही कॉम्पिटिशन आपली असते. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं ह्या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा रस्त्याने जाताना सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात, उलटे सोटे वेळाकडे जाऊन कुठे थांबतात, सिग्नल, ते काय पुढे जात नाही सिग्नल तोडून. त्यामुळे कुठे जायचंय हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, माझी क्षमता आहे का त्या वेगानं, उरफुटून मरतात लोक. हे हल्ली रॅटरेस आहे, आणि ह्याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे कायम, त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय, इथून सुरुवात आहे. जेलसी, त्या ईर्ष्येमधनं मग द्वेष निर्माण होतो, त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, पण ती कशाशी पाहिजे, स्वतःशी पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
0: आज मी कुठे आहे
1: आणि उद्या कुठे असणार आहे,
0: बरोबर
1: आहे. ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास त्याचा होत नाही. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच, ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहे,
0: ते आपल्या हातात असतं,
1: 100% हातात आहे आपल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, तुम्ही धनुष्य बाण बघितलेला आहे, बाण सोडायचं काय करावं लागतं,
0: ताणावर
1: दोरी ताणावी लागते, बरोबर. दोरी ताणलीत, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का,
0: ती पुन्हा पूर्वावस्थेत येते.
1: आपला ताण कुठे असतो, तिथेच.
0: प्रॉब्लेम इथे पूर्वावस्थेत येणं
1: येतच नाही,
0: ते योग साधनेतून कसं येतं,
1: निश्चितपणे येतं. त्या ठिकाणी मग तटस्थता हा जो मी भाग मांगला तो, मला अमुक अमुक गोष्ट करायची, त्याशी मला हे करायला लागेल, ठीक आहे करायचं, ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे मिळते, आपण भविष्य आणि भूत, काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत, एक म्हणजे भविष्याचं पात्र आणि दुसरं भूतकाळाचं, या दोन्हीमध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि त्याने आपण काय करतोय, वर्तमान कापून टाकतोय,
0: वर्तमानात जगायलाच
1: नाही सगळं. तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का, नाही बदलू शकत, बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का, एका लिमिटच्या पुढे नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती उद्या सकाळी उठणार आहात तुम्ही, तरी पण तुम्ही गजाला लावता की नाही, याचं कारण एकच आहे आशा. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे, ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. तर त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय, दीर्घायुष्याचं, तू म्हणा मी वर्तमानात जगतो. किती सुंदर आहे बघा, आपण किती वेळ जगतो वर्तमानात. आपल्या भूतकाळचा वापर कसा करायचा असतो, मग टॉर्च, भूतकाळ म्हणजे तुमच्या हातातली विजेरी आहे, तुम्हाला समोर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासात ह्या गोष्टी सहज होतात, वेगळं काही करावं लागत नाही.
0: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. पण हल्ली हा कुठे

हल्ली ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिस

0: तरी कमकुवतपणा जाणवतोय, असं का होतंय बरं?
1: डिफेन्स मेकॅनिझम येतो.
0: हा,
1: मी कमकुवत आहे म्हटलं की माझ्याकडे 10 लोक लक्ष देतात.
0: हा,
1: साधी गोष्ट आहे. रडणाऱ्या मुलाला विचारत ना, अरे काय रडतो रे बाबा तू, मुलं हसणार असेल तर काय करतो, आपण छान गालगुजे करतो पुढे जातो.
0: बरोबर.
1: सो दिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम. मी कमकुवत आहे म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स, मी लोकांकडनं ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठामध्ये. त्यांनी काय सांगितलंय, सर्वे जना स्वसंकल्प वशात लघुर भवती वा गुरु. सगळी लोक स्वतःच्या संकल्पानी तर मोठे होतात किंवा लहान राहतात.
0: हो.
1: आता त्यांनी किती मोठं व्हायचं आणि किती लहान व्हायचं हा त्यांचा चॉईस आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलं आहे की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावते. याचं कारण मन आणि शरीर यांच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे, याचं कारण स्वसंकल्प वशात माझा संकल्पच चुकीचा आहे. आणि त्यामुळे लघुर भवती वा गुरु हे कुणी ठरवायचं, माणसाने ठरवायचं. योग वैशिष्ट्य केव्हाच आहे, रामायणा काळातलं आहे. त्याच्यात त्याने असं म्हटलं आहे की दोन प्रकारचे रोग आहे, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विषप्रयोग किंवा ह्या ह्याला होतात. आणि त्याला त्यांनी उपचार काय दिलाय, औषध आणि मंत्र, मंत्रसाधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योग वशिष्ठ हे सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वशिष्ठाने सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे, नशीब हा शब्द मूर्खांच्या शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात, मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत, ते म्हणे त्याला आळस हा एकच प्रकार आहे. आळस तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे.
0: म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू
1: 100%. आणि आळस आपण इतका कन्व्हिन्सिंगली वापरतो ना, हे तुम्ही म्हणलात मनाचा कमकुवतपणा, कमकुवतपणावर काय नसतो, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो. अँगल बदलला ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं, कॅलेडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मनाचाच आधार घ्यायचा.

0: हल्ली झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे एक सगळे चक्र आपलं बिघडलेलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे, पण ते साधण्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरा
1: पर्याय नाही. आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकतेमुळे आपण करतो. ह्याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे. रात्री 10 ते 5 जे काय असेल ते, त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपले दोन्ही पंतप्रधान पूर्वीचे आणि आत्ताचे, इंदिराजी पण तसे होते आणि मोदीजी पण तसेच आहेत, त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे टू बी फ्रँक. तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. त्यामुळे आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं आहे. महत्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा, त्यावेळेला नाही सांभाळता येत असेल. फॉर एक्झाम्पल तुमची शिफ्ट 6:30 सुरू होते तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही, पण बरोबर घेऊन जाऊ शकता. जेवायची वेळ तुमची 12:00, तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, 12:00 जेवा, संध्याकाळचं जेवण घरी होतच आहे. कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स करतोय, डबा खालच वेळ मिळाला आहे, मला काय करू, काही करायचे मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊच शकत नाही. ह्या दोन वेळा फिक्स आहेत की नाही तुमच्या? त्या दोन वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता. त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता, आय कॅन अंडरस्टँड. परंतु त्यासाठी तुम्हाला दोन वेळा दिल्यात ना, सकाळी 11 जेवा, रात्री काय तुमचं जेवा असेल 9 जेवा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय जेवण ना ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा. रिच्युअल म्हणून नका जेव.
0: बरोबर,
1: लोक नुसतं पोट भरतात, काही उपयोग नसतो.
0: ते लक्ष सगळं तर टीव्ही कडे किंवा स्क्रीन कडे असतं.
1: टीव्ही बघताना काय काही उपयोग नाही टीव्ही बघायला. 10 मिनिटं नाही टीव्ही बघायला काय मोठा फरक पडणार?
0: बरोबर,
1: काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर.
0: पण हल्ली ह्या ओटीटी म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे, किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
1: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होत? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत.
0: हो,
1: हे मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 मिनिटं झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही आलेला. पूर्वी काही नव्हताच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाशवाणी मुंबई बस संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाले त्यामुळे तुमचं वेवडनेस वाढलेलं आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो, चाललंय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली हे पूर्ण फोन करून सांगायचं, काय गरज आहे सांगायची.
0: बरोबर,
1: बसला ना बस, म्हणजे शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का. इतकं कम्युनिकेशन चाललं. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज अ गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी गावाला जायचात, आजी सांगायची ना पत्र पाठव रे बाबा, कोणी पत्र पाठवलीत. आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नेणार, एसटी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते. आता पण खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलं. त्यामुळे काय वाढलं, अपेक्षा वाढल्या. आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षा भंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला आहे.
0: बरोबर.
1: आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतं ते खरं आहे असं मानायची आपली वृत्ती वाढलेली आहे, ही खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे, पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं.
0: खरं खरं,
1: कसली फ्रेंड लिस्ट आली डोंगलाची, काही त्याला अर्थ नाही खरं सांगायचं.
0: ओसीडी आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण इथे तुम्हाला सांगता येते?
1: आता आम्ही एन्झायटी वरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली काळात मोरिझम मोठा रोग आहे. दिल मांगे मोर आहे तर समाधानच नाही लोकांना. गाडी एक नाही, दोन पाहिजेत. माणसं घरात दोन असतात, दोघांना दोन वेळ गाड्या. घर मोठं पाहिजे, 6 खोल्यांचं घर, पण राहतात दोनच माणसं. ह्या सगळ्यामुळे काय होतंय की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला आहे. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहायची. बोलण्याच्या बाबतीत असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत, दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यांच्या वरती सोल्युशन काय आहे? योगामध्ये खूप चांगले सोल्युशन त्याला आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं, एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं, कसं बसायचं, कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पायापासून बसा, काही

0: प्रॉब्लेम नाही, त्याला देर इज नो सच रिक्वायरमेंट, अशी कुठली प्री कंडिशन नाही योगामध्ये की पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं, शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय म्हणजे श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता, कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचं? श्वासाकडे काय बघायचं आहे, चालू आहे तो व्यवस्थित, इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रीदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात येईल तुमच्या श्वासाला एक सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वासाकडे बघितलं की काय होतं, माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय, की करायचंच हा च निघून जातो. च निघून गेला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडीने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, श्वासाकडे लक्ष द्या, एन्झायटी लेवल कमी होतेच होते बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसनम, काय सुंदर डेफिनेशन दिलंय पतंजलीने, स्थिर सुख असलेली कुठली पोषण म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे, सुरुवातीला शरीराला आहे आणि नंतर मनाला आहे, आणि त्यानंतर सुखमयता कोणाला आहे, दोघा नाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही काही त्याला असं रोज हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. कारण डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिॲक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, डोळे मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं, जे उघड्यावर पण मी बघितलेलं नसतं कधी. तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळ तुम्हाला नको तेव्हा ऐकायला यायला लागते. तुम्ही शांत बसल्यात घरात, टिकटिक वाजते घड्याळची, आतापर्यंत नोटीस केलेलं नसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सगळे तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघतात, अरे माझ्याकडे लक्ष दे. तिथे तुम्ही डिटॅच केलं ना की तुम्ही स्वतःमध्ये आपोआप इन्वॉल्व्ह होता. स्वतः इन्वॉल्व्ह होणं म्हणजे स्वास्थ्य.
1: बाहेर न डोकं तर आत डोकं.
0: एक्झॅक्टली, आतमध्ये खूप काय भरलेलं आहे हो, प्रचंड
1: मोकळं करणं खूप गरजेचं आहे.
0: ओपन द कॉर्क, बूच उघडा, त्या बुचा उघडल्यानंतर पहिल्यांदा घाणच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे, खळखळाट कुठे असतो बघा, किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे,
1: तळाशी एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे, नको आहे ते किनाऱ्यावरून टाकतो तो, किनारे करू म्हणतो ना आपण. मग मनातले विचार ना किनारे करा. डोळे मिटून शांत बसला की काय होतं, विचार बाजूला गेलेच, मग काय राहिलं, डीप सी. समुद्राच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोचायसाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना. किनारा सोडायला लागतो, आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा आपण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठा आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्ट यू ऑल्सो. पण शांत बसणं, एन्झायटी कमी करणं, साधं सोपं. एन्झायटी ज्या बरोबर अँटी एन्झायटी,

0: जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं, किंवा डोळे उघडल्यानंतर
1: निश्चितपणे त्याला कॅथार्सिस विमोचन त्यांनी स्वतःशी तादात्म्य साधलेलं असतं. ते केल्यानंतर मग राहिलं काय? काहीच नसतं राहिलं. सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिशा मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत. आपण स्वतःहून ते खराब केलेलं आहे आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, सुंदर वाक्य त्यांचं आहे, आय हॅव राईट टू रिॲक्ट, आय हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वातंत्र्य आहे. किती वेळा वापरतो आपण ते? कधीच नाही वापरत. प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या, अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे मी लक्ष देत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योग करायचं म्हणजे काय, अगदी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळे वस्त्र घालायला पाहिजे असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे

0: बघणं म्हणजे काय झालं, बाहेरची दृष्टी माझी बंद झाली, मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आतमध्ये हो, तुझं आहे तुझं म्हणजे पहिली तू जागा चुकला अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं असतं.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, कधी करायचा योग
1: हा
0: लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, ते ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढीला संप्रेरक असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना, तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. हे आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना, की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन्स सिक्रेट करतो, हा वापरतच नाही
1: आहे.
0: हा फुकट झालो ते झोपून, 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही याचा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही आहे, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा, लवकर मग एजिंगची प्रोसेस सुरू झाली. वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली
1: होतं काय, हल्ली लोक परत अरे मी तरुण कसा दिसेन,
0: त्याच्या मागे
1: धावताना दिसतात.
0: तारुण्य हे वयाशी जोडलेलं नसतं. देर आर टू एजेस वी हॅव गॉट, वन इज कॅलेंडर एज, दुसरे बायोलॉजिकल एज. वे टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज. शरीराचं वय तुम्हाला बघायचंय,
1: बरोबर,
0: त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योग साधना करता, त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योग साधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता, अर्धा तास खूप झाला. पहिली 5 मिनिटं शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोइंग टू अराईज. प्रिव्हेंटिव्ह ऑल्सो अँड क्युरेटिव्ह ऑल्सो. ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि मचा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग्स विदाऊट युअर नॉलेज. त्यांनी काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसनं करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन. ऑनलाईन नाही शिकायचं. ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर प्रत्यक्ष शिका. कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं ते आपल्याला घरी करायचं आहे फक्त.
1: बरोबर.
0: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास केला असेल कंपल्शन नाही आपल्याला. अर्धा तास हे सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते असणारी. काही बैठकांमधली आहेत, काही शयन आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक स्थितीत 2-2 आसनं करा. किती वेळ लागतो त्याला? 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधना आहे, मन शांत करायची साधना आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 25 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे. ती शिस्त शरीराला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि ह्याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत. आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन अदर इज नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा, आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो. आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही.
1: नक्कीच. आणि या वर्षीची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल?
0: हेल्दी एजिंग म्हणजे काय, की एजिंग पुन्हा रिजेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक गंमत आहे बघा, आपण जे लहान असतो ते आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन. कारण आपण आजोबा बघतो, आजी बघतो, काय निवांत बसले असतात, ते काय काम करत नसतात.
1: किंवा
0: मला आता मोठं व्हायचंय. मोठं झालं की त्यातलं कळतं अरे बाबा लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबव 50, 50 पुढे तुम्ही जाताना त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेद लागतात की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली
1: आहे.
0: दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडंसं ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं. 60 वर्षाचा मी सांगायला कशाला सांगायचं, मी सांगतो मी 50 वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडनी सांगतात मी आता 70 वर्षाचा आहे, 72 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा आहे, तरी पण मी किती छान दिसतोय.
1: हा
0: एक भाग वयाच्या बाबतीत, हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असून खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय, की ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड ऑर यू आर इन द एजिंग प्रोसेस.
1: ओके.
0: एजिंग म्हणजे काय, ऍक्च्युली क्षमता कमी होणं. अहो एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालंय तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो ते? एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंग मध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला लागल्या. याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रमाणात होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केलेत ना, तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनएव्हॉइडेबल फिनॉमिना, हा न टाळता येणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला जायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिम्पल आहे, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहिती आहे मी कसे दिवस काढायचे? कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला? त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत, कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, दोन वेळा खायचं, शांत व्यवस्थित

0: करायचा. आता आम्ही सुद्धा ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो, ते खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाला सुट्टी नको असते आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65 पुढच्या लोकांचेच आहेत नॉर्मली, 65 ते 85 ह्या वयापर्यंत माणसं आहेत. त्या दोन प्रकारचे कॅटेगरी लोक असतात, ते नाव लिहितात आणि त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट वर बसून साधना करणार आहे, म्हणजे खाली बसू शकतो,
1: खाली
0: मी चेअर वर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो एक तास असतो ना त्यांच्या आभासी काय स्तरावर का होईना ते कोणाबरोबर तरी असतात ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे पण माझ्यावर आणखीन 50 माणसं बसली आहेत. एवढं मोठं समाधान आहे, अँड दे आर हॅपी ऑन दॅट वन आवर. पुढचे 24 तास त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते पण तो वर्ग इतका सुंदर चालतो. ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय, हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं. दे आर विथ देमसेल्स, एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत. हा खूप महत्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो.
1: खरं खरं
0: आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाही आहे. पण हे कसं खरं आहे हे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे, मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळा अंधार आहे तरी पण एक दिवे लावणं शक्य आहे. मान्य आहे सगळा अंधार आहे तरी पण एक दिवे लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतः न करणं शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे पण जगण्याचा संघर्ष पण तेवढाच महत्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे पण समाधान असणं शक्य आहे. मान्य आहे ढगांचा झाकूळ आहे पण त्या ढगाला चंदेरी किनारा आहे. मान्य आहे सर्व तत्वहीन आहे पण ती जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे. मान्य आहे सगळं आभासी आहे तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवे लावणं शक्य आहे. ती दिवली कुणी व्हायचं हे तुम्ही ठरवा.
1: क्या बात. खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे. आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न राहील. श्रीकृष्ण मस्कर, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताचा पण ऐकत होतात मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची झलक. अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

अवधूत गुप्ते आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जितेंद्र जोशी यांचं गीत होतं, अभिजित कवठाळकर यांचं संगीत आणि चित्रपट कुटुंब, गीतबहार. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. बाळ पळसुले यांचं संगीत होतं चित्रपट गाढवाचं लग्न, आणि गायक होते आनंद शिंदे आणि शकुंतला जाधव.

कुणाल गांजावाला यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट वंशवेल आणि संगीत होतं अमित राज यांचं. याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 चंद्रपूर जिल्हा वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सुरू करू.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. आणि आता बातम्या विस्तृतपणे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं, असंही त्यांनी सांगितलं. बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले.
1: खाद्य सुरक्षा पोषण और आजीविका, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन, और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो. कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते, मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचं वेगाने विस्तार झाला आणि 1956 मध्ये आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्लेप्रती हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम म्यानमार सीमा त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोधमोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 मध्ये 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 मध्ये 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 मध्ये वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. 3-चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं

0: काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला, तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीकरिता नामांकन दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधीर कोठारी यांनी आपलं नामांकन परत घेतल्यानं या निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार अरुण लखाणी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला हरविण्यासाठी भाजप उमेदवाराचे पैसे वाटले. नेत्यांनीच विरोधकांना बळ देत स्वपक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे, असा गंभीर आरोप शैलेश अग्रवाल यांनी केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समितीतर्फे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियानाअंतर्गत शुक्रवारी 5 रोजी पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून पठाणपुरा गेटजवळील सोनचाफा मंदिर परिसरात महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील पर्यटन हंगामाला येत्या 30 पासून तात्पुरता विराम मिळणार आहे. पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचं संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता कोर क्षेत्रातील पर्यटन तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याचं ताडोबा व्यवस्थापनानं स्पष्ट केलं असून बफर क्षेत्रातील पावसाळी पर्यटन सुरूच राहणार आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली इथं झालेल्या बैठकीत लोकमान्य टिळक बल्लारशाह एक्सप्रेसला अतिरिक्त फेरीची मंजुरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्यानं सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वे आता आठवड्यातून 2 धावणार आहे. या अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारशाह आणि संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली आणि चिमूर तालुक्यातील काही गावांनी स्वतंत्र तेंदूपत्ता लिलाव करून कोट्यावधीची कमाई केली आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006, नियम 2008 आणि सुधारणा नियम 2012 अन्वये 3(1)(ग) नुसार ग्रामसभांना 2 उपसंकलन करण्याचा आणि विक्री करण्याचा स्वामित्व हक्क बहाल करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामसभा तेंदूपत्ता संकलन आणि विक्री स्वतंत्ररित्या करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार हा तालुका तत्कालीन मुंबई राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. राजुरा तालुक्यात सन 1922 ते 1925 या कालावधीत भूमापन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यातील 7 वाड्या अशा 19 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतंही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही. त्यामुळे या गावांचे गाव नकाशे, 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली होती. शासनानं समितीला संपूर्ण कार्यवाही 2 कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आताच आपण ऐकलं चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे

0: लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले.
1: चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं आणि अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं. दुपारचे 2:15 वाजत आहेत. सुगम संगीत भावधारा.

देवकी पंडित यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं केदार पंडित यांचं आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत घटश्राद्ध आणि न्यायी नेरालू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: एखाद्या विद्रूप प्रथेवरती तरल सिनेमा होऊ शकतो का? उत्तर आहे, जर मूळ लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक संवेदनशील असेल तर नक्कीच उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकते. अशा दोन कलाकृती मला आठवतात आहेत. त्याले एकाबद्दल मी बोलेन आणि दुसरं जमलं तर झलक देईन. कासारवल्ली यांनी यू आर अनंतमूर्ती आणि दुसरी भैरप्पा अशा कन्नड कथाकारांच्या कथा निवडल्या. एक आहे घटश्राद्ध आणि दुसरी आहे न्यायी नेरालू. दोन्हीमध्ये तरुण विधवा ब्राह्मण स्त्रीचं जगणं आहे. 1920 मधल्या घटना आहेत. एका विधवेने कंटाळवाणं जगणं, फक्त घरकाम करत जगणं, तारुण्य सुलभ प्रणयावरती जणू तिचा हक्कच नव्हता किंवा तसं वागणं हा गुन्हाच होता, पण अखेर निसर्ग निसर्गच असतो. एक तरुण मास्तर तिला भूलथापात फसवतो. गावकऱ्याच्या कुत्सित नाजळा तिला फाडून खात असतात. रेडकाम टेकडी लोक त्यांचा पाठलाग करत असतात. तिला दिवस जातात. तो तिला गर्भपाताचं औषधही आणून देतो. इकडे वडील मात्र बदनामीला चिडून ती मेल्याचं जाहीर करून तिचं श्राद्ध घालतात. ती बेघर होते. तिला आधार मिळतो तो महार वस्तीमध्ये, अस्पृश्य वस्तीमध्ये. ते लोक तिची देखभाल करतात. एका विद्वान ब्राह्मणाच्या घरच्या मुलीची ही अवस्था बघून तिथले लोकच तिच्यावरच्या संकटांचं निवारण करत असतात. हे सारं एका मुलाच्या नजरेतून टिपलेलं आहे. तो छोटा मुलगा तिच्या बाळाला हात लावायला भिचकत असतो. आपण चालेल ना स्पर्श केला तर? ब्राह्मणाचा मुलगा येतो. आपल्या लोकांनी हिला साप किरण्यापासून वाचवलं, पण ब्राह्मणापासून वाचवणं शक्य नाही. दुसरा भैरप्पा यांच्या कथेतील सिनेमा आहे. इथंही तरुण विधवा स्त्री आहे. सासू सासऱ्यासह ती राहत असते. साऱ्या अहेवपणाच्या राहणी वाचून भग्न जीवन जगत असते. तिची मुलगी शहरात शिकायला असते. एकदा तिच्या सासऱ्याला कळतं की जवळच्याच गावात त्यांच्या मुलासारखा दिसणारा तरुण आपण अक्षय्याचा पुनर्जन्म आहोत असं सांगतो. आणि तो जुन्या गोष्टी पण बरोबर सांगत असतो. आई अंथरुणाला खिळलेली असते, ती मागे लागते, त्याला घरी आणा. तो आपलाच मुलगा आहे. सासऱ्यांना पटत नसतं, पण बायकोपुढे चालत नाही. त्याला पाहून तिची खात्रीच पटते की हा आपलाच मुलगा आहे. सुनेला पण ती त्याचा स्वीकार करायला सांगते. जुन्या आठवणी तो अगदी बरोबर तंतोतंत सांगत असतो. तिच्या मनात आशा जागते. हळूहळू ती त्याच्या स्वीकाराच्या मनस्थितीत जागते. चांगली लुगडी नेसू लागते, सौभाग्याची लेणी लावू लागते. गावातील जे लोक तिचा स्वीकार करत होता तेच आता तिच्या वागण्याने तिच्यावर टीका करू लागतात. सुनेचा आनंद बघून सासरे त्या दोघांना दूरच्या गावी घर करून देतात. त्यांना तो तरुण लफंगाच वाटत असतो. दुसऱ्या गावी गेल्यावरती तो तरुण आपले ढंग दाखवू लागतो. तरुण मुलीशी संबंध ठेवतो. त्याच वेळेला तिची मुलगी येते तिथे आणि आईला समजावते, अगं हा माझा मामा नाही आहे, आई ह्याने तुला फसवलं आहे, पण ती मात्र हा माझा जन्मोजन्मीचा पती आहे असं म्हणत असते. तो मात्र काही न करता उराळत असतो. अखेर मोठी मुलगी कोर्टात फसवणुकीचा दावा लावते आणि जिंकते. त्याला तुरुंगावास होतो. लेक तिला पुन्हा समजवू पाहते. त्यावरती म्हणते, अगं हा माझा पती आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. माणसाच्या मनातल्या अनेक गुढांचं निरसन खरं तर आपणच करायचं असतं.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला घटश्राद्ध आणि न्यायी नेरालू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी.

0: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2 वाजलेत. पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी. कारली पिकाची लागवड याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कारल्याचे उगमस्थान आपला भारत देशच आहे. आशिया खंडातील पूर्वेकडील बहुसंख्य उष्ण आणि दमट देशात कारल्याच्या विविध जाती पाहायला मिळतात. रान कारली, गोडी आणि कडू कारली याच्या काही जाती प्रसिद्ध आहेत. तरीसुद्धा आज सुधारित वाणाची लागवड महाराष्ट्र आणि इतर राज्यात होत आहे. कारली हे निर्यातक्षम पीक आहे म्हणून काही मोठ्या शहरांच्या जवळपासच्या खेड्यात लागवड होत आहे. आज शेतकरी बंधू व्यापारी दृष्टिकोन ठेवून कारली लागवडीकडे पाहत आहे. या पिकाची मध्यम खोलीच्या कसदार जमिनीत तसेच मध्यम भारी आणि रेताड जमिनीतही लागवड केली जाते. डोंगरी भागातही लागवड करता येते. यासाठी जमिनीची आम्लता तपासावी आणि सेंद्रिय खताचा मारा द्यावा. पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी अतिशय उपयुक्त असते. उष्ण आणि दमट हवामान भरपूर प्रकाशात या पिकाची वाढ जोमाने होते. हवेत जास्त आर्द्रता असल्यास बुरशीजन्य रोगाची भीती असते. बागायती शेतीमध्ये कारली लागवड फायदेशीर ठरू शकते. पूर्व मशागतीसाठी खोल नांगरट करावी. आडवी उभी नांगरट केल्यास उत्तम. त्यानंतर कुळवण, पाट मारणे आणि जमीन बारीक करून पालापाचोळा आणि सड वेचून रान स्वच्छ करावे. त्यानंतर शेणखताची मिसळण करावी. हेक्टरी 40 टनापर्यंत शेणखत वापरावं. उन्हाळी लागवड करावी. खरीपात जून जुलैमध्ये केली जाते. पेरणीपूर्वी बिया काही नियमित केलेल्या द्रावणात बुडवून घ्याव्यात आणि नंतर पेरणी करावी. त्यामुळे रोग जंतूंपासून बियांचे संरक्षण होते. आळे किंवा सरी पाडून या पिकाची लागवड केली जाते. पेरणीनंतर पाणी बेताचं द्यावं, नाहीतर बी कुजण्याचा संभव असतो. उगवणीनंतर रोपे विरळ करावीत. पेरणीसाठी 2.5 ते 4 किलो बिया वापराव्यात. तसंच आंतरमशागतही महत्वाची असून उगवणीनंतर खुरपण करून तण काढावी. 50 ते 60 टन शेणखत हेक्टरी वापरावं. त्याचबरोबर पोटॅश आणि नत्राचाही वापर करावा. रासायनिक खतांबरोबर जीवाणू खतांचाही वापर करावा. 40-40-40 खतमात्रा मिश्र खताचा वापर करावा. 3 ते 4 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. फळे लागल्यानंतर पाण्याचा योग्य पुरवठा होणं महत्वाचं असतं. मात्र पाण्यापासून दलदल होता कामा नये. कारली वेल चांगला उगवल्यानंतर मांडव घालावा लागतो. द्राक्षाप्रमाणे मांडव आणि तारा पद्धतीचा उपयोग केला जातो. फलधारणेसाठी संजीवकांचा उपयोग करावा. तसेच मधमाशांच्या पेट्याही उपयुक्त होतात. साधारणपणे 2 महिन्यांनी कारल्याची फळे काढणीस योग्य होतात. त्यानंतर तोडणी करावी. कारल्याची साठवणी करता येत नाही. ताजी कारली बाजारात गेली पाहिजेत, नाहीतर कुजण्याचा संभव असतो. पुसा विशेष ही कारली मध्यम आणि लांब असतात. 55 दिवसात ती काढणी योग्य होतात. पुसा दा मोसमी यावेळी लांबीने कमी असल्याने वेलीची संख्या वाढवून उत्पादन वाढवता येते. फळं हिरवी, मध्यम, लांब आणि जाड असतात. लोणच्यासाठी उत्तम असतात. अर्कहरीत ही हिरवी, जाड आणि फुगीर असतात. हेक्टरी 125 क्विंटल उत्पादन निघतं. फळं सदाहरित असतात. बंगळुरूमधील बागवानी संस्थेने ही जात विकसित केली आहे. कोईमतूर कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोईमतूर लॉंग ही जात आहे. याची फळे लांब आणि फिकट रंगाची असतात. कोकण विद्यापीठानेही ही जात विकसित केलेली आहे. ती फायदेशीर आहे. DPLBG 3 सर्वात जास्त उत्पादन मिळणारी कारली जात कोकण विद्यापीठाने विकसित केली आहे.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण कारली पिकाची लागवड याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं. हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो, स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात एक चमचा तूप घालून जरूर घ्यावं, त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवे हवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सितोपलादी एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते, त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे, याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं, जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
1: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधीकाळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्नग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदर भागात खुपसून खार बेळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्नग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अतिथंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. या उलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आधिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा आधिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेपावतात. ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षाव, वादळं अशी संकटं नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो. अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. बिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. बिडकाचं ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नरपक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडा तालात लोग चाहवा. द्रुत ख्याल 3 तालामध्ये आहे. साडे नालावे. तबला साथ मिलिंद जोशी. संवादिनी सुप्रिया जोशी. नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीला भागवत यांचं गायन आपण ऐकलं. राग भीमपलास. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांची होती. संवादिनीची साथ केली सुप्रिया जोशी यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12 परीक्षेतल्या OSM पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि CBSEला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा. येत्या 21 रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन NTA केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा यंदा 3 रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे NTA ही परीक्षा रद्द केली होती. CBI सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं NTA समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. CBSEद्वारे 12 परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि CBSEला नोटीस जारी केली आहे. NSUI या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधू जैन यांनी सरकार आणि CBSEकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 होणार आहे. ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं, स्कॅन अंधुक येणं, अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12 हजारो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत May 2026 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. May 2026 एकूण 25,31,67 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. May 2025 वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या 12 भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रूपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी

हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिक

0: या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोली भाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते सगळं अवलंबून असेल.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईसाठी पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. न्यू चंदीगड इथं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला आपला खेळ सुधारता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अटल याचा 42 धावांचा अपवाद सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. यात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसनं एका चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. CBSE 12 परीक्षेतल्या OSM पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि CBSEला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तानविरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालेत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी मुंबई केंद्राची RN7 ही आहे संदेश वाहिनी. महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसाठी RN7 वरून संदेश फीड करीत आहोत. आज टेक्स्को मुंबई यांच्याकडून कोणताही संदेश नाही. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयकृष्ण हिंगू यांचं बासरीवादन राग मारवा. संध्याकाळी 5:30 युववाणी, विषय पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला, निवेदन मैथिली जगताप. संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ, यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ लेखक आणि वक्ते डॉ आनंद नाडकर्णी यांचं साहित्य याविषयी डॉ ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद. वृत्तविशेष 6:15. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आज राज्यस्तरीय प्रसारण, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम, यात राजा शिवछत्रपती यांचा पोवाडा सादर करते शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकारी. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन राग शुद्ध कल्याण. आणि रात्री 10:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित प्रकाश संगीत यांचं गायन राग खंबावती. ही होती अस्मिता वाहिनीवरील आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या मंगळवार 9 जून 2026 उद्या

काही 6:40 यांनी पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी यामध्ये संजीवकांचा वेलवर्गीय भाजीपाल्यात उपयोग याविषयी माहिती भाग पहिला. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा प्रोस्टेट कॅन्सर याविषयी मार्गदर्शन भाग पहिला तज्ज्ञ डॉक्टर जुनेद शेख. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर विषय आहे स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास भाग पहिला सहभाग दीपाली देवकर. सकाळी 7 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके प्रायोजित कार्यक्रमामध्ये सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:40 विक्रम्स फिटनेस आणि सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. उद्या सकाळी 9 अज्ञात मुंबई या नितीन साळुंके लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 30. दुपारी 12 वनिता मंडळ यामध्ये सुरुवातीला आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखन स्मिता जोगळेकर त्यानंतर लोणची मुरांबे पाककृती हा लाईव्ह डायल इन कार्यक्रम. दुपारी 1:40 जळगाव जिल्हा वार्तापत्र आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 युवावाणी यात कौस्तुभ गोसावी यांचं काव्यवाचन. संध्याकाळी 6:30 अमृत कलश सामाजिक कार्यकर्त्या अनिता राकाडे यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझं आव्हान माझं शिवार या कार्यक्रमात गौ कृपा अमृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य कर्माची झाली दशा लेखक KD जुवेकर. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 सुरेंद्र नार्वेकर यांचं संतुरवादन राग बसंत मुखारी. दुपारी 2:30 धनश्री अभ्यंकर यांचं गायन राग शुद्ध सारंग. संध्याकाळी 5:02 रूपक पवार यांचं तबलावादन ताल 3 आणि रात्री 10:00 गुलाम नियाज खान यांचं गायन राग यमन. ही होती अस्मिता वाहिनीवरील आजच्या उर्वरित आणि उद्याच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. याबरोबरच RN7 संदेश प्रसारण सेवा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 4:35. नमस्कार.

0: नमस्कार श्रोतेहो, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता सुरू होते. या प्रसारण सभेत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला म्हणजे ठीक 5 वाजता ऐकूया ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG 2026 पेपर परीक्षेसाठी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी आज जाहीर झाली. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर तर परदेशातल्या 14 शहरांमध्ये होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन NTA केलं आहे. CBSEद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू केलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या NSUI या विद्यार्थी संघटनेच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि CBSEला नोटीस जारी केली आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. अफगाणिस्तानचा दुसरा डाव 10 धावांवर आटोपला. अखेर 719 अंकांची घसरण झाली आणि तो 73,524 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 246 अंकांची घसरण नोंदवत 23,123 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 5:02 आणि 20 सेकंद झाली आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता जयकृष्ण हिंगू यांचं बासरीवादन प्रसारित करीत आहोत. राग मारवा. विलंबित गत मत्ततालात, द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ निषाद चिंचोळे यांची आहे. ऐकूया जयकृष्ण हिंगू यांचं बासरीवादन राग मारवा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयकृष्ण हिंगू यांचं बासरीवादन आपण ऐकलं, राग मारवा. त्यांना तबला साथ निषाद चिंचोळे यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी.

स्वप्न तुटतं, एखादं नातं दूर होतं, एखादी परीक्षा अपयशी ठरते, किंवा एखादी संधी हातातून निसटते, किंवा एखादा निर्णयही चुकीचा ठरतो, आणि त्यावेळी मनात एक प्रश्न वारंवार उमटत राहतो, तो म्हणजे आता पुढे काय? पुन्हा सुरुवात करता येईल का? पुन्हा उभं राहता येईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवता येईल का? मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच महत्त्वाच्या विषयावर मनमोकळा संवाद साधणार आहोत, आणि तो विषय म्हणजे दी आर्ट ऑफ स्टार्टिंग अगेन, म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला, नवा आरंभ आणि दुसरी संधी. मित्रांनो, आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. निसर्ग असो, समाज असो किंवा व्यक्तीचं जीवन, प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरुवात करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. रात्र संपते आणि नवा दिवस उगवतो, पानगळ होते आणि झाडाला पुन्हा पालवीही फुटते, पाऊस थांबतो आणि पुन्हा नवे ढग जमू लागतात. निसर्गात काहीही कायमचं थांबत नाही, बदल हा त्याचा नियम आहे आणि नव्यानं उभं राहणं ही त्याची सवय. माणसाचं जीवनही याच नियमानं चालतं. आपण अनेकदा असं समजतो की एखादा अपयशाचा क्षण म्हणजे शेवट, पण प्रत्यक्षात तो अनेकदा नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आपल्या आयुष्यातल्या मोठ्या यशांच्या मागे एखादं अपयश, एखादी चूक किंवा एखादा कठीण अनुभव दडलेला असू शकतो. विशेष करून सांगायचं झालं तर तरुण वयात हा विषय असतो, कारण हे असं वय असतं जेव्हा स्वप्न मोठी असतात, अपेक्षा मोठ्या असतात आणि स्वतःबद्दलच्या कल्पनाही मोठ्या असतात. पण याच काळात अपयशाचाही सामना करावा लागतो. एखादी स्पर्धा परीक्षा जमून येत नाही, अपेक्षित कॉलेज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं किंवा एखाद्या नात्यात निराशा येते, आणि अशावेळी आपल्याला असं वाटू लागतं की आपण मागे पडलोय. पण खरं पाहिलं तर आयुष्यही शर्यत नाहीये, तर आयुष्य हा प्रवास आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, गती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे पाहणं आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ही तुलना आणखी तीव्र होताना दिसते. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो. एखाद्याला नोकरी मिळालेली असते, एखाद्याने परदेश गाठलेला असतो, एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झालेला असतो, पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश, अश्रू आणि पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न मात्र दिसत नाहीत. म्हणूनच अनेकदा तरुणाईला नकळत स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागतो. आपल्याला सतत वाटत राहतं की सगळे पुढे गेलेत आणि आपणच मागे आहोत, पण वास्तव वेगळं असतं हो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे टप्पे येतात जेव्हा त्याला पुन्हा सुरुवात करावी लागते. खरं तर दुसरी संधी ही जीवनाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे, कारण ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते. पहिल्या प्रयत्नात आपण अनुभवही नसतो, दुसऱ्या प्रयत्नात मात्र आपल्याकडे अनुभव असतो. पहिल्या वेळी आपण चुका करतो तर दुसऱ्या वेळी त्या चुका आपल्याला मार्गदर्शन करतात.

मंडळी, मानसशास्त्रात एक महत्वाची संकल्पना आहे, ग्रोथ माइंडसेट. याचा अर्थ असा की माणसाची क्षमता ही निश्चित नसते, प्रयत्न, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेमुळे ती विकसित होत जाते. जो व्यक्ती अपयशाला कायमचा शिक्का न मानता शिकण्याची संधी मानतो तो पुढे जाऊन अधिक मजबूत बनतो. बऱ्याचदा चुका करण्याची भीती निर्माण केली जाते. चूक झाली की टीका होते, अपयश आलं की प्रश्न विचारले जातात. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक न करणारा माणूस म्हणजे प्रयत्न न करणारा माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात असंख्य चुका आणि अपयश असतं. मित्रांनो, जर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्यातील बऱ्याच गोष्टी पहिल्याच प्रयत्नात साध्य झालेल्या नाहीयेत. म्हणजे बघा ना, चालायला शिकतानाही आपण अनेकदा पडलो, सायकल शिकताना अनेकदा तोल गेला, एखादी भाषा शिकताना असंख्य चुका झाल्या. पण आपण प्रयत्न सोडला का? नाही. म्हणूनच आपण त्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो. मग मोठं झाल्यावर आपण स्वतः

आपल्याला दुसरी संधी का बरं देत नाही? हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा. काय आहे ना, कधी कधी जीवनात पुन्हा सुरुवात करणं म्हणजे सर्व काही बदलणं नसतं. अनेकदा ती सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय, पुन्हा स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय, पुन्हा स्वप्न पाहण्याचा निर्णय आणि पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय. खरं धैर्य म्हणजे कधीही न पडणं नाही, तर खरं धैर्य म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. कारण उभं राहण्याची क्षमता हीच माणसाला विशेष बनवते. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय चुकीचे ठरले असतील, तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपलाय असा होत नाही. कदाचित तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचाय. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तेच तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक सूर्योदय हा निसर्गाचा संदेश असतो की काल काहीही झालेलं असलं तरी आज पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. प्रत्येक श्वास हा एक नवीन आरंभ असतो. म्हणून स्वतःला दोष देण्यात वेळ घालवता कामा नये. भूतकाळातून शिकलं पाहिजे पण त्यात अडकून राहता कामा नये. स्वतःच्या चुकांना शिक्षा म्हणून नाही तर शिक्षण म्हणून स्वीकारलं पाहिजे. कारण दुसरी संधी ही नशिबाची देणगी नसते, तर ती अनेकदा आपल्या धैर्यानं निर्माण केलेली संधी असते. आणि कदाचित जीवनाची खरी कला हीच आहे, परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलणं. कारण जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अपयश अडथळा वाटत नाही, ते पुढील यशासाठी तयारी करणारा शिक्षक वाटू लागतं. आणि तेव्हाच आपण नव्यानं सुरुवात करण्याची खरी कला शिकू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाही आहे. अजून अनेक पानं लिहायची बाकी आहेत. अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत. अजून अनेक संधी आपली वाट पाहतायत. म्हणून स्वतःला एक संधी दिली पाहिजे, पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे. कारण कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शेवट नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची तयारी असते. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी. चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यार घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव. त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

श्रोते हो, अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात पुत्र वावा ऐसा या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत पी सावळाराम आणि संगीत वसंत प्रभू यांनी दिलं आहे.

0: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील मामा भाचे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि याला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते, संध्याकाळचे 6:20 होत आहेत. ठीक 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
4: संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका साधना शर्मा. इदानीं मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना उक्तं यत् अन्त्योदयस्य भावनया प्रेरितानां निर्धनजनानां कल्याणम् एव गत 12 वर्षेषु शासनस्य नीतिनिर्माणस्य आधारः. पश्चिम बंगाल राज्ये आयुष्मान प्रधानमन्त्री भारत जन आरोग्य योजना प्रवर्तिष्यते. दिल्ली उच्च न्यायालयेन CBSE बोर्ड इत्यस्य 12 कक्षायाः उत्तर पुस्तिकानां आंकिक मूल्यांकन प्रणाली विषये अनियमितता सन्दर्भे केन्द्र सर्वकाराय तथा CBSE बोर्ड इत्यस्मै सूचना पत्रं प्रदत्तम्. भारतेन पश्चिम एशिया क्षेत्रे पुनः प्रवृत्तानां आक्रमणानां विषये गभीरा चिन्ता प्रकटिता. आकाशवाणी सेवायाः 90 वर्ष प्रपूरणम्. अपि च क्रिकेट क्रीडायां भारतदलम् अफगानिस्तान दलम् एकेन वारेणैव 300+ धावनाङ्कैः पराजित्य स्वस्य बृहत्तमं 5-दिवसीय विजयम् अभिलेखितवत्. इदानीं वार्ताः विस्तरेण. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य अवदत् यत् अन्त्योदयस्य भावनया प्रेरितानां दरिद्रजनानां कल्याणम् एव गत 12 वर्षेषु शासनस्य नीतिनिर्माणस्य आधारः अभवत्. तेन उक्तं यत् अस्मिन् काले भारतदेशः बहूनि परिवर्तनानि अनुभूतवत्, येषां केन्द्रे निर्धनाः वञ्चिताश्च जनाः आसन्. प्रधानमन्त्री अवदत् यत् जनधनयोजना, प्रत्यक्षलाभहस्तान्तरणं, स्वच्छभारत अभियानं, PM आवास योजना, जल जीवन मिशन इति तथा आयुष्मान भारत योजना इत्यादीनां मुख्योद्देश्यम् अस्ति यत् जनानां कृते गौरवपूर्णं जीवनम् अव

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या साहित्य प्रवासाविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद. सूत्रसंचालन केलं आहे सविता जेरे यांनी. सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.
1: गांधीजींना एकदा विचारलं की तुमच्या आश्रमामध्ये दोन वेळा प्रार्थना का असते, सकाळी आणि संध्याकाळी? तर गांधीजी म्हणाले की सकाळची प्रार्थना ही माझ्या दिवसाची किल्ली आहे आणि संध्याकाळची प्रार्थना हे माझ्या दिवसाचं कुलूप आहे. कारण सकाळची प्रार्थना मला बहिर्मुखतेकडे नेते आणि संध्याकाळची प्रार्थना मला अंतर्मुखतेकडे आणते. विनोबा असं म्हणतात की नोट हा कागदाचा कप्पा असतो, त्याच्यावरती भावनेचा शिक्का उठल्याखेरीज नोटेला किंमत येत नाही. तर त्यामुळं भावना, विचार आणि वर्तन एकजीव होणं ही गोष्ट खूप महत्वाची. आता वेद आणि उपनिषद यांच्याबद्दल सांगायला पाहिजे की वेद हा जो शब्द आहे तो विद या धातूपासून आलाय, जे अनुभवाला आलं ते. म्हणून विद्वान जे असतात ते अनुभवी असावेत अशी अपेक्षा असते, कारण वेद हे अनुभवातूनच आलेले आहेत.
2: श्रोते हो, हे अतिशय तात्विक आणि अभ्यासू असे विचार.

0: उपचार आहेत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ लेखक आयपीएच आणि मुक्तांगण संस्थेचे विश्वस्त डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मानसोपचार या क्षेत्रात तज्ज्ञ असलेले डॉक्टर आनंद नाडकर्णी आज आपल्यात नाहीत, पण तरीही त्यांच्या विचारांमधून ते सतत आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर नाडकर्णी यांनी साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. आजच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या संपूर्ण साहित्य समृद्धीविषयी. आणि याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर ज्योती शिरोडकर. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेल्या डॉक्टर ज्योती मॅडम या गेली अनेक वर्ष डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कार्यात काम करत होत्या. आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचा संपूर्ण साहित्यिक प्रवास. ज्योती मॅडम, आमच्या कार्यक्रमात आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सुरुवातच अशी की तुमचा डॉक्टरांशी संबंध कशा पद्धतीने आला?
1: पुणे वेध हा जो कार्यक्रम होतो, जो डॉक्टर आनंद नाडकर्णी वेध हा कार्यक्रम गेली 30 वर्ष 35 वर्ष ठाण्यात आयोजित करत होते आणि पुण्यात तो 2011 पासून सुरू होता. आणि मग डॉक्टरांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये फॅकल्टीचा सगळा रिसर्च किंवा इंटरव्ह्यू डिझायनिंग आणि को अँकरिंग ही जबाबदारी मी माझ्या हाती दिली आणि त्यामुळे डॉक्टरांबरोबर 10-11 वर्ष मी सतत मुलाखती घेतल्या. त्यामुळे डॉक्टरांना जवळून बघायचा योग आला, त्यांच्याकडनं शिकण्याचा योग आला आणि अशा प्रकारे मी त्यांच्या बरोबर काम केलं.
0: डॉक्टर खरं तर वैद्यकीय क्षेत्रामधले
1: हो,
0: पेशंट तपासणं किंवा उपचार करणं त्यांच्यावर हे असं सगळं करणारे, पण साहित्यिक म्हणून जनमानसात मध्ये ते मग कसे पोहोचले?
1: डॉक्टर मुळात एक सृजनशील व्यक्ती होती, प्रतिभासंपन्न व्यक्ती होत्या आणि त्यामुळे लेखन, वाचन, वेगवेगळ्या कल्पना या त्यांच्या मनात अशा झरझर धबधब्यासारख्या साकारायच्या. मुळात डॉक्टरांचा जो उद्देश होता या सगळ्या त्यांच्या कार्याच्या मागे, तो डिस्टिग्मटायझेशन म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्राविषयी जे काही समज किंवा गैरसमज समाजात आहेत त्याच्यातली दरी कमी करणं, ते दूर करणं हा डॉक्टरांचा उद्देश होता. आणि त्यात त्यांनी अनेक माध्यमं वापरली, त्यापैकी लेखन हे माध्यम वापरलं आणि त्यामुळे ते त्या उद्देशाने समाजापर्यंत पोहोचले. डॉक्टरांचं एक पुस्तक आहे, एका सायकियाट्रिस्टची डायरी, जे त्यांनी 1990 लिहिलेलं आहे. मानसिक आरोग्य विषयाचं ज्ञान जे आहे ते समाजापर्यंत पोहोचावं आणि समाजाची त्याबद्दलची वृत्ती बदलावी यासाठी वैद्यकीय अनुभवांचा साठा हा समाजासमोर खुला केला पाहिजे हे डॉक्टरांना प्रकर्षाने जाणवलं. आणि मग काय झालं, मेडिकल सायन्समधली जी काही वर्ड्स असतात त्याचा जंजाळ न वापरता अत्यंत सोप्या मराठीत ते समाजापर्यंत पोहोचायला हवं, सहज शैलीत पोहोचायला हवं आणि त्याबरोबर ते इंटरेस्टिंग पण हवं. हे जे मी तुम्हाला पुस्तक सांगितलं, एका सायकियाट्रिस्टची डायरी, या पुस्तकामध्ये एक मनोविकार तज्ज्ञ दिवसभरात आलेले आपल्या पेशंट्स विषयीचे अनुभव किंवा त्यांच्या नातेवाईकांविषयीचे अनुभव कथन करतोय. म्हणजे यात विकाराची लक्षणं येतात, नातेवाईकांची मनस्थिती येते, पेशंटचं सहकार्य किंवा असहकार याविषयी पण काही अनुभव त्यांचे आहेत आणि डॉक्टरांनी केलेल्या उपचारांची दिशा हे सर्व त्यांच्या या अनुभव कथनातून उलगडत जातं. त्यामुळे पेशंट आणि नातेवाईक स्वतःच्या अनुभवाशी ते रिलेट करू शकतात. म्हणजे मनोविकार क्षेत्रात काम करणाऱ्या नवागतालाही एक विशिष्ट दृष्टी मिळते, एक नॉलेजचा खजिना खुला होतो. दुसरं असं आहे की ह्या सगळ्या याच्यामुळे आपोआपच डॉक्टर हे जनमानसापर्यंत पोहोचतात त्या डायरीच्या रूपाने.
0: थेट पोहोचले. व्यसनाधीन लोकांसाठी त्यांचं काम खूप मोठं आहे, पण त्याविषयीचं काही साहित्यिकात मध्ये त्यांचा काही उल्लेख आहे का?
1: नक्कीच आहे. डॉक्टरांनी ऍक्च्युली कॉलेज जीवनातच गर्दच्या विळख्यात असलेल्या लोकांवर काम करायला सुरुवात केली आणि मुक्तांगणमध्येही डॉक्टरांनी खूप जास्त योगदान दिलेलं आहे. तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याविषयी ते आहे मुक्तिपत्रे. सविताताई, मुक्तिपत्र हे जे पुस्तक आहे हा मानवी मनाचा एक हुंकार आहे असं म्हणायला हरकत नाही. व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेला रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला हा पत्रसंवाद आहे. या पुस्तकाचा नायक आहे प्रतीक. तो परदेशी गेला आहे पण पत्राद्वारा पोस्ट ट्रीटमेंट फॉलोअपसाठी तो डॉक्टरांच्या संपर्कात आहे आणि तिथनं परदेशातनं तो त्यांना पत्र लिहितो आणि विशेष म्हणजे डॉक्टर त्याला उत्तर लिहितात. असा तो संवाद आहे जे व्यसनाधीन असण्या

0: पासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची ती धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवानी समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसतं. हे प्रतीकच्या कुटुंबाचे आणि कौटुंबिक जीवनाचे नाजूक पैलू त्या मुक्तिपत्रांमधून उलगडतात. या पत्रांमधली डॉक्टरांची काही वाक्य मला जशीच्या तशी उद्धृत करावीशी वाटतं.
1: जरूर जरूर.
0: आता मी एक तुम्हाला याची पार्श्वभूमी सांगते की कोणतंही काम करत असताना, आयुष्य जगत असताना ते तन्मयतेने करणं महत्वाचं, म्हणजे अगदी भांडी घासणं सुद्धा, हा प्रतीक आहे ना परदेशात गेलेला आहे, कुटुंबापासून एकटा राहतोय आणि तो पुन्हा उभा राहू पाहतोय, त्याला तिथे नोकरी मिळालेली आहे. कारण इथे असताना व्यसनामुळे त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण आता तो पुन्हा उभारी घेतोय. तर त्यावेळी तो म्हणतो की डॉक्टर मी तिथे भांडी घासतो, आधी मला राग यायचा पण आता मी मन लावून भांडी घासतो कारण एकटाच राहतोय ना. त्यावर डॉक्टरांची वाक्य आहेत, आपल्या प्रत्येक क्षणामध्येच मेडिटेशनची पॉवर असते.
1: ग्रेट ग्रेट.
0: ती समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला मेडिटेशनसाठी वेगळा वेळ काढायला लागत नाही. किती मोठा संदेश आपल्याला डॉक्टर त्याच्यातनं देत आहेत. या पत्रांमधल्या त्या संवादामुळे एक कौटुंबिक चित्रपट डॉक्टर आपल्या समोर उभं करतात, अक्षरशः आपले डोळे पाणवतात.
1: मला असं वाटतं ना की आताही कोणी घरात व्यसनाधीन आहे किंवा त्यापासून त्याला प्रवृत्त व्हायचं असेल तर नक्कीच अशा पुस्तकांचा आधार अगदी जरूर घेऊ शकतो, कुटुंबातली सगळी लोक सुद्धा आणि ती व्यक्ती.
0: निश्चित निश्चितच.
1: आता मनोरुग्ण किंवा व्यसनाधीन या लोकांसाठी खूप डॉक्टरांनी काम केलं हे तर आपल्याला सर्वश्रुत आहेच आहे, पण सर्वसामान्य लोकांसाठी, त्यांचं मानसिक शारीरिक आरोग्यासाठी साहित्यिक काय कार्य आहे त्यांचं?
0: मुळात हे जे व्यसनाधीन रुग्ण, त्यांचे नातेवाईक किंवा मनोरुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याविषयी जे साहित्य लिहिलेलं आहे ते आपण सुद्धा वाचावं ना. पण ज्या समाजात राहतो त्या समाजाचाच ते भाग आहेत. आणि जर हेच खरं आहे तर मग त्या लोकांसाठी सुद्धा सहसंवेदना क्रिएट व्हावी आणि त्यांना आपण समजून घ्यावं, या दृष्टीने जे काही आपल्याकडनं सहाय्य लागणार आहे हे आपण एक समाजाचा घटक म्हणून करू शकतो, म्हणजे ही आपलीही जबाबदारी आहे. मुळात डॉक्टर म्हणतात तसं, कुठलीही व्यक्ती ही वाईट नसते, त्याच्यातलं एखादं वर्तन हे चुकीचं असू शकतं, म्हणून त्याच्यावर आपण ठप्पा लावू नये की हा माणूसच वाईट.
1: आणि कधी कधी ते वर्तन घडण्यासाठी परिस्थिती सुद्धा
0: कारणीभूत
1: असते असू शकते.
0: त्यामुळे आपला लढा त्या चुकीच्या वर्तनाशी आहे, व्यक्तीशी नाही. ह्या जर सहसंवेदनेनी आपण जर वागलो किंवा त्या रुग्णांकडे पाहिलं तर आपण पण त्यांना उभारी द्यायला मदत करू शकतो. त्यामुळे हे साहित्य प्रत्येकाने वाचावं. दुसरं असं आहे की डॉक्टरांनी सर्व वयोगटांसाठी, अगदी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक, प्रौढ लोक, तरुण व्यक्ती, नवीन लग्न झालेली जोडपी किंवा ज्येष्ठ वृद्ध, या सगळ्या वयोगटांसाठी डॉक्टरांचं साहित्य उपयोगी आहे, त्यांच्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे. वयोगटांबरोबर सगळ्या प्रोफेशन्ससाठी पण लिहिलेलं आहे, म्हणजे मग खेळाडू असोत, शिक्षक असोत, तुम्हाला सांगते कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती असोत, अधिकारी पदाच्या व्यक्ती असोत, या सगळ्यांसाठी त्यांचं साहित्य हे ऍप्लिकेबल आहे. तिसरा जर विचार केला तर सगळ्या नातेसंबंधांसाठी पण आहे, म्हणजे मुलं आणि पालक, विद्यार्थी आणि शिक्षक, बॉस आणि कर्मचारी, त्यानंतर पती पत्नी, सासू सून, दोन मित्र किंवा मैत्रिणी, या सगळ्यांमधली ही जी नाती आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा ते साहित्य त्यांचं जे आहे ते दिशादर्शक आहे. म्हणजे आपली नाती, आपलं जगणं आपण जास्तीत जास्त अर्थपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी कसं करू शकू याची दिशा डॉक्टरांच्या साहित्यात मिळते. स्वभाव विभाव म्हणून डॉक्टरांनी एक 2000 साली पुस्तक लिहिलं, त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि अजूनही ते पुस्तक खूप मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं.
1: मला वाटतं त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
0: देखील मिळालेला आहे. आणि काय आहे या पुस्तकात, तर डॉक्टरांनी जी आरईबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी ही जी आपल्या प्रॅक्टिसमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली त्याची तत्व सगळ्यांसाठी सोपी करून सांगितलेली आहेत.

त्या आयुष्यात येणाऱ्या समस्या किंवा करिअर संबंधी समस्या, नात्यांच्या दृष्टीने समस्या, या सगळ्यांचा उहापोह डॉक्टरांनी केलेला आहे आणि तो वेगवेगळ्या अनुभवातनं केलेला आहे. म्हणजे या समस्यांचं निराकरण कसं करायचं, आरईबीटी वापरून त्याचे टप्पे कोणते, आपण किती टोकाची भूमिका घेतो किंवा टोकाचा विचार करतो, एखाद्या गोष्टीकडे आपण कसे पाहतो हे आपलं मानसिक स्वास्थ्य ठरवतं. आणि मग ते पाहण्याची योग्य दिशा आणि मानसिक स्वास्थ्याचं रक्षण हे त्या आरईबीटीच्या तत्वांमुळे होतं. मग सांगा, ते तुम्हालाही आवश्यक आहे, मलाही आवश्यक आहे आणि सगळ्यांना आवश्यक आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींनी आपल्याला ताण येतो किंवा आपला मूड जातो, आपल्याला नैराश्य येतं, चिंता वाटते, तर ह्यासाठीचं जे काही गायडन्स आहे तो आरईबीटी आपल्याला देते. ती आरईबीटी सामान्य माणसांनी स्वतःवर सुद्धा वापरावी अशा प्रकारे डॉक्टरांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टरांनी जी वाक्य वापरली आहेत ना याच्यात, ती अक्षरशः मोठ्या अक्षरात लिहून भिंतीवर चिकटून रोज त्याचं स्मरण करण्याची आहेत. काही सांगते गोष्टी, मला माझ्या अवाक्यातील गोष्टीवरच शक्ती पणाला लावायला हवी म्हणजे यश मिळण्याची शक्यता वाढते. डॉक्टर हे कुणाला म्हणतात, खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना, आपल्याला किती टक्के पडतील किंवा खेळाडू सुद्धा स्पर्धेत आपण जिंकू की नाही, हा स्ट्रेस घेऊन जर मैदानात उतरला तर त्याच्या खेळावर परिणाम होतो किंवा विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. पण हा जर विचार केला की माझ्या आवाक्यातल्या गोष्टी कोणत्या, आवाक्याबाहेरच्या गोष्टींवरचा विचार मी करणारच नाही, पण माझ्या आवाक्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी पूर्ण फोकस करीन, तर मग अशा वेळी डॉक्टर म्हणतात की मला माझ्या आवाक्यातल्या गोष्टींवरच शक्तीपणाला लावायला हवी म्हणजे मग यश मिळण्याची शक्यता वाढते. दुसरं, बरेच वेळेला आपल्या आयुष्यात काही घटना घडतात, दुःखी होतो आपण, त्रास होतो त्याचा, आणि वर्षानुवर्ष निघून जातात पण मनात कुठेतरी खोल जखम राहते. डॉक्टर काय म्हणतात, दुःख स्वीकारायचं पण त्याचं मळभ ठेवायचं नाही. मला दुःख झालंय हे पहिलं ऍक्सेप्ट करायचं की हे आणि मला दुःख झालंय, मला त्रास होतो, हे आधी पहिलं स्वीकारायचं, पण त्याच्या पुढे काय, त्याचं मळभ मात्र ठेवायचं नाही. आपल्या जगण्यावर, आपल्या कृतीवर, आपल्या इतरांशी वागण्यावर त्याचा परिणाम होता कामा नये. किती सुंदर आहे ही कल्पना. अजून एक छोटंसं उदाहरण आहे. आता बरेच वेळेला असतो, मी एवढं करतीये पण त्याचं मला फळ मिळेल की नाही, मला यश मिळेल की नाही, कुणाला कदर आहे की नाही, असा आपला एक सेल्फ टॉक सतत सुरू असतो. त्यावर ते म्हणतात, मी जी कृती करेन त्यातून छान वाटणं महत्वाचं, त्यासाठी मी ती कृती जास्तीत जास्त छान, मस्त, सुंदर, अर्थपूर्ण, धम्माल, क्लासिक करण्याचा प्रयत्न करायचा. किती छान आहे. रिझल्ट तुमच्या हातात पूर्णतः नसतो, पण मग तुमच्या हातात काय असतं, तर 100% प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नांचाही आनंद घेणं. अजून एक मला वाक्य मुद्दाम सांगावं असं वाटतं, मी बिनचूक नाही हे मला कळलं तर स्वतःला बनचुका या अहंभावनेपासून आपण दूर ठेवू शकतो. किती सुंदर आहे. ही स्वतःची स्वतः थेरपी आहे. स्वभाव विभाव वाचावं, आपली आपल्याला थेरपी केल्यासारखी वाटते. तसंच डॉक्टरांचं पुढचं पुस्तक आहे विषादयोग, ताणतणावांचं नियोजन कसं करायचं. तर ते म्हणतात, विनोबांचा त्यांनी हे उद्धृत केलंय वाक्य, विषाद ही स्ट्रेसशी निगडीत भावना, योग म्हणजे जीवनाचे सिद्धांत अंमलात आणण्याची हातोटी. काय सुंदर आहे. या डॉक्टर आणि त्या विषादयोग या पुस्तकामध्ये बरं का डॉक्टर टेन्सोमीटरची कल्पना मांडतात. म्हणजे फुल टेन्शन, अतिशय जास्त ताण, की म्हणजे हाताला घाम फुटणं, थरथरायला होणं, तहान लागणं, घशाला कोरड पडणं, आणि निल टेन्शन म्हणजे बेदरकारी, काय करायचंय, काही होत नाही, होईल सगळं. तर ह्या दोन्ही टोकाच्या भावना आहेत. त्या टोकाच्या भावनांमधनं तुम्ही फुल टेन्शन या लेवलला या. म्हणजे योग्य टेन्शन पाहिजे की ज्याच्यामुळे तुमच्या हातनं कृती घडेल, पण इतकंही टेन्शन नको की ज्यामुळे त्या कृतीवर परिणाम होईल. यासाठी डॉक्टर टेन्सोमीटरची कल्पना देतात. अशा खूप सुंदर सुंदर गोष्टी विषादयोग मध्ये दिलेल्या आहेत. डॉक्टरांचं देवराईच्या सावलीत हे पण एक खूप सुंदर पुस्तक आहे. आपण म्हणतो असं डॉक्टर एक चौफेर व्यक्तिमत्व होतं. त्यांनी देवराई हा जो स्किझोफ्रेनियावर आधारलेला एक चित्रपट मध्ये आला होता, तर त्यासाठी त्यांनी एक डॉक्टर म्हणून काही इनपुट्स दिले होते. तर त्यानंतर त्या चित्रपटाचा रसास्वाद, त्याची प्रोसेस, हे सगळं त्यांनी त्या देवराईच्या सावलीत लिहिलेलं आहे.
डॉक्टरांच्या आणखीन एका

0: पुस्तकाबद्दल मला आवर्जून बोलायचंय म्हणजे शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट. 2010 साली डॉक्टरांनी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात काय आहे तर लहानपणी अनुभवलेल्या त्यांच्या स्वतःच्या आरोग्यविषयक समस्या, त्यातून स्वतःला त्यांनी घडवणं, त्यांचं शालेय जीवन किंवा मेडिकल कॉलेजमधले दिवस आणि इथपासून ते मनोविकार तज्ज्ञ होण्याचा प्रवास, मग त्यांच्या मनात संस्था उभारायची मन आरोग्य क्षेत्रात काम करणारी, हे त्यांचं स्वप्न हे कॉलेजच्या दिवसांपासून होतं. मग ते स्वप्न त्यांनी कसं साकारलं, ते साकारताना येणाऱ्या असंख्य अडचणी, तर ती संस्था नावारूपाला आणणं, मग त्यामागे टीम बिल्डिंग आलं, डिस्टिग्मटायझेशन आलं मानसिक रोगांच्या बाबतीत, ज्याला आपण कलंक निवारण असं म्हणू, हा सगळा प्रवास डॉक्टरांनी अत्यंत खुलेपणाने मांडलेला आहे. त्याबरोबरच त्यांनी अत्यंत कल्पकतेने राबवलेले उपक्रम, त्यांनी जोडलेली माणसं याविषयी पण त्या पुस्तकात आहे. म्हणजे सविताजी तुम्हाला सांगू का, मनोविकार तज्ज्ञ ते मनोविकास तज्ज्ञ हा जो संपूर्ण प्रवास आहे डॉक्टरांचा, हा सगळा प्रवास त्यात आलेला आहे. म्हणजे मानसिक आरोग्य क्षेत्रातील रोल मॉडेल ठरावी अशी ही संस्था इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ, ही संस्था म्हणजे अशा प्रकारची संस्था ज्यांना काढायची आहे, केवळ सायकोलॉजिकल हेल्थसाठी नाही, कुठल्याही प्रकारची संस्था ज्यांना काढायची आहे, ते संस्था उभारणी आणि मनुष्य बांधणी कशी करायची असते याचं उत्तम उदाहरण देणारं हे पुस्तक आहे. म्हणजे हे यातनं तुम्ही इतकं काही शिकता आणि अवाक होऊन जातो, हे खरोखरी शिकण्यासारखं आहे.
1: डॉक्टरांनी माझ्या माहितीप्रमाणे काही कथा पण लिहिल्या, काही ललितलेख पण गोष्टीरूपात लिहिलेत, तर ते कोणते, काय त्याचं वैशिष्ट्य आहे?
0: डॉक्टरांनी मन आरोग्य क्षेत्रात काम करताना अनेक माध्यमं वापरली. मग कविता आहेत, नाटक आहेत, हो संवाद आहेत, पुस्तक लेखन आहे, स्तंभलेखन आहे. तर मितुलय आणि रसाळ हे त्यांचं जे ललित लेखांचं संकलन आहे, यामध्ये ते फिल्म अप्रिसिएशन, माध्यम साक्षरता, प्रशिक्षण कार्यक्रम याविषयी बोलतात. हा पण हेही दिवस जातील ही एक त्यांची कथा आहे. आणि कोकणातनं मुंबईला आलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये एका आजारी मुलाला सेवा देण्यासाठी राहिलेल्या अनाथ मुलाची कहाणी आहे. यामध्ये करुणा, सेवाभाव, प्रेम, स्वार्थापलीकडे जाणारी सहकार्याची भावना या उन्नत भावनांवर आधारित ही कथा आहे. दुसरं त्यांचं एक आहे वादळाचे किनारे म्हणून. म्हणजे ज्या कुटुंबात व्यसनाधीन माणूस असतो त्या कुटुंबातील मुलांच्या व्यथा, त्यांचा संघर्ष हे दाखवणाऱ्या या 6 कथांचा संग्रह आहे. व्यसनी व्यक्तीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे.
1: अशी पुस्तकं नक्कीच आपल्या संग्रही असली पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे कोविडच्या दिवसात पण जेव्हा अगदी सैरभैर अवस्था सगळीकडे झाली होती तेव्हा पण डॉक्टरांनी खूप महत्वाचं काहीतरी लिखाण केलं होतं.
0: हो, कोविडच्या दिवसात ना सगळीच माणसं हल्ली होती आणि ह्या संक्रमणातून जाताना विचार आणि भावनांचं आरोग्य कसं जपायचं यासाठी डॉक्टरांनी काही ऑडिओ सिरीज चालवली होती, करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस. ते आता ह्याच नावाने पुस्तक रूपात प्रकाशित झालेले. डॉक्टर म्हणतात की कसोटीच्या कालखंडाला सामोरं कसं जायचं या विषयावर मी जसा वागत होतो तसा बोलत होतो. मनाचा पॉडकास्ट हे पण जे आहे की मन म्हणजे काय, मनाविषयी असलेले काही प्रश्न शंका, याची 60 श्राव्य भागांची जी मालिका आहे ती आता पुस्तक रूपात आलेली आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी कोरोना काळात अनेकांना आपल्या पॉडकास्टमधनं ऑडिओ सिरीजमधनं दिलासा दिलेला आहे, त्याची आता पुस्तकं झालेली आहे.
1: म्हणजे अजूनही ते वाचू शकतात, त्याचा लाभ नक्की घेऊ शकतात.
0: नक्कीच
1: आणि जीवन प्रगल्भ करण्यासाठी नक्कीच फायदा करून घेऊ शकतात.
0: खरंय,
1: अध्यात्म आणि मानसशास्त्र याची पण खूप वेगळ्या पद्धतीने सांगड घातली होती.
0: हो,
1: ती कशी होती?
0: डॉक्टरांचा वेदांत, उपनिषद, बौद्ध दर्शन यांचा अभ्यास होता बरं का. म्हणजे बुद्धासोबत क्षणोक्षणी हे गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानावर आधारित मराठी कवितांचा संग्रह आहे, त्याच्यात त्यांचं गद्य निरूपण पण आहे. तर बौद्ध तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान आणि मानसशास्त्र यांची सांगड घालत पॅन्डेमिकच्या काळात डॉक्टरांनी 102 कविता केल्या. आधुनिक जीवनातले ताणतणाव, चिंता, मानसिक आणि भावनिक समस्या यावर मात कशी करायची, म्हणजे आपल्याला दैनंदिन जीवनात भगवान बुद्ध कसे मदत करतात, त्यांचं तत्वज्ञान कसं मदत करतं, म्हणजे जणू काही ते आपल्या बरोबर असतातच आणि क्षणोक्षणी त्यांचं तत्वज्ञान उपयोगी पडतं, हे अत्यंत सोप्या आणि लयबद्ध कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचतं. बौद्ध दर्शन आणि मानसशास्त्र

0: शास्त्र याचा हा व्यावहारिक संगम आपल्याला याच्यामध्ये दिसतो. आणि अध्यात्म म्हणजे काही सर्व जगून झाल्यावर करण्याची गोष्ट नाही, तर दैनंदिन अडचणी मनकल्लोळ यातून सावरण्यासाठी अध्यात्म आहे. आणि डॉक्टर आपल्याला मनाचे अंतरंग आणि बहिरंग त्या निमित्ताने उलगडून दाखवतात. डॉक्टरांची पुस्तकं वाचली ना आणि ती आत्मसात केली तर तुमच्या आमच्या विचारांमध्ये आणि वागण्यामध्ये सुद्धा सुसूत्रता येते. आता ध्यान करताना कसं तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता, त्याप्रमाणे तुमच्या अंतर्मनातील विचारांवर लक्ष केंद्रित करायची तुम्हाला सवय लागते हे एक प्रकारचं ध्यानच आहे. की ही पुस्तकं वाचणं म्हणजे तुमच्यावरची एक थेरपी आहे. सर्व काही डॉक्टरांनी सढळ हस्तानी शेअर केलंय, खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांचे देणाऱ्याचे हात हजारो आहेत, किती करांनी घेशील तोही आमची परिस्थिती आहे. तर डॉक्टरांच्या जाण्याने महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक साहित्यिक सगळीच हानी झाली आहे.
1: पण तरीही आतापर्यंत त्यांनी आपल्याला जेवढं दिलं आहे ते पुस्तक रुपाने आपल्याजवळ आहे, साहित्याच्या रुपाने आपल्याजवळ आहे आणि तो दिवा आहे आपल्या आयुष्यातला.
0: खरंय,
1: ते अंधार दूर करण्यासाठी तो दिवा जितका जवळ कराल तितकं आपण प्रगल्भ होत जाणार.
0: अगदी खरंय.
1: तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय सुंदर असं डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या संपूर्ण साहित्यावर प्रकाश जोत टाकलात, तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: साहित्य सौरभ या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या साहित्य प्रवासाविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद ऐकलात. सूत्रसंचालन केलं होतं सविता जेरे यांनी. सादरकर्ते होते सुमित श्रीवाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे हे.
3: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात

0: मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही व्यावसायिक संदेश.
4: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
5: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
4: झालं सगळं. झालं बजेट तयार?
5: हो.
4: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
5: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
4: आणखी
5: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी. आता जाग बाई.
6: RBI सांगते
7: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
8: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
9: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
8: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
10: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
3: श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्र निर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष MSME योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं

0: संतुलन राखलं जावं. जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज 3ऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं

नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून

0: नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 mm पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 mm इतका पाऊस पडला. या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी 13.6 mm पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 mm पाऊस झाला. काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
4: जातेस की देऊ इंजेक्शन.
5: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
6: श्रोत्या, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 50 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15 आपण ऐकू शकाल वृत्तविशेष.

0: केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत
2: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे। या संस्कृतीची संपन्नता, समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे। अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे। हा वारसा जतन करण्याचं, संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे। जागतिक वारसा स्थळांमधील वाढ, आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्त्व, वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्ह काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं, देशाच्या धार्मिक संस्कृतीचं, देवळांचं पुनःस्थापना असो की आपल्या सण, उत्सव, जीवनशैली, उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो। सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशनमधून अनेक प्राचीन वस्तू, ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे। गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत।
1: सर नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। गेल्या 12 वर्षात संस्कृती परंपरा जतन संवर्धन यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले, या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
2: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे। गेल्या 12 वर्षात भारताने झुळूखात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे। हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही तर हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे। गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली बदलल्या नाहीत तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे। राम मंदिर हे केवळ दगड विटांचे बांधकाम नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे। आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रह

0: ही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो. पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे, आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचं आहे पण त्याच वेळी संस्कृतीची पाळीमुळे घट्ट ठेवायची आहे. म्हणूनच त्यांचा नारा आहे विकास भी विरासत भी. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीच्या जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दप्तरापर्यंत मर्यादित होता. तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत पोहोचवून त्याचे लोकशाहीकरण केले आहे. जसं आपलं आयुर्वेद असेल योग असेल हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले. परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा दाताचा तुकडा नाही तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घरवापसी त्याची करून घेतली. म्हणजेच काय तर संस्कृतीचे रक्षण कसं करायचं आणि संस्कृतीचे रक्षण देशाच्या विकासासाठी आत्मनिर्भरतेसाठी किती महत्वाचं आहे ते मागच्या बारा वर्षात आपण बघितलं. म्हणून आज जागतिक स्तरावरती आपण जेव्हा बघतो भारताची प्रतिमा आणि जो एक सन्मान मिळतोय तो याच्यामुळेच की आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला सुरुवात केली आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपल्याला मजबूती देत आहे समाज म्हणून देश म्हणून.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन, कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा, गंगा आरतीचं आयोजन या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडला आहे, याविषयी आपल्याला काय सांगता येईल?
0: मागच्या बारा वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो त्याला की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागला आहे म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्याच्या तत्वज्ञानावर भारताच्या तत्वज्ञानावर जगाने स्वीकृती दिली आहे त्याला स्वीकारलंय. जसं युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं ती पण भारताच्या आध्यात्मिकताला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव नव्हता तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनर्संस्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं आणि त्याची दखल जगातला नुसतं प्रसार माध्यम नाही तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे जसं आपण म्हणून कंबोडिया व्हिएतनाम इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित दृढ करून चीनचा जो काही प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काही प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
1: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
0: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी तर भारताचा हा खूप मोठा विजय म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर शांतिनिकेतन होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती त्यांना म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 700 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका ऑस्ट्रेलिया ब्रिटन कॅनडा इतना आपण सन्मानाने परत आणले आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
1: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्यपथ, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली. या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?
0: पंतप्रधानांनी हे जे काही पंचप्रण दिलंय याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष अगोदर मुघल नंतर ब्रिटिश यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा सर्वात मोठा सन्मान आहे आणि वसाहतवादी जी काही मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. त्यांचा दुसरा राजपथ ते कर्तव्य पथ. आता राजपथ हा ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून कर्तव्यपथ केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच प्रतीने

0: आपण आज राबवत होतो आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या. न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी. न्यायप्रणाली संविधानाशी आणि लोकांशी सुसंगत असावी. त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसीद्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे. प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी त्याकरता राजपत्य कर्तव्य पार असा नवीन प्रवास सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत. काही चुकीची नावं दिली गेली होती त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढीपुढे जात होता. त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
1: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण काय माहिती द्या?
0: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचं अतिशय सुंदरमय हे सरकार घालतं. म्हणजे काय तर सांस्कृतिक जे काय आपले वारसे होते त्याचं डिजिटलायझेशन करायचं. नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट्स इन ऍक्टिव्हिटीज या अंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे, मंदिरांचे आणि कलाकृतींचे डिजिटल जतन केलं जात आहे. त्यामुळे आपली प्राचीन ज्ञान परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित झाली. त्यातच एक कन्सेप्ट अजून आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला TKDL म्हणतात. हे सुद्धा एक डिजिटल संकलन आहे भारतीयांचं. त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग यासारख्या भारतीय वैद्यकीय पद्धतींचे प्राचीन ज्ञान दस्तऐवजीकरण करून ठेवले जाते. नंतर 3.6 लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. त्याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा असं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रूपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताचे जसं हळद, कडुनिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते ते आपण रद्द करण्यात यश मिळवलंय. नंतर सांस्कृतिक बंध सेतू म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय. त्याच्यामध्ये काशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान होतं. परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील इतिहासापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वर्षाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलंय. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, टंट्याबिल यासारख्या आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहे. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावले ठरली आहेत. आणि हे 2047 पर्यंत विश्वगुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मुळे खूप आवश्यक असतात. कुठलाही देश बघत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याची सांस्कृतिक मुळे घट्ट असतात आणि मोदी सरकार त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम करीत आहे.
2: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध, सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर. कधी

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 8 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकणार आहोत. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. चला ऐकूया.
0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याच आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. मंडळी, आपल्या घराच्या कार्यापासून पूजेच्या कार्यापर्यंत झेंडूचं फूल आजच्या काळात अत्यावश्यक झालंय. चला तर याच अनुषंगाने आजचा पहिला विषय आपण ऐकूया, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन. आणि याविषयीची माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे. चला तर ऐकूया आजचा पहिला कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला विषय आहे झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन, आणि या महत्वपूर्ण विषयी आपल्याला माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे, सहयोगी प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय नागपूर इथून. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: मॅडम, आजचा जो आपला विषय आहे याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की झेंडू पीक लागवडीच्या नियोजनात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो?
1: झेंडू या फुलपीक जे अत्यंत कमी खर्चात आणि वर्षभर मागणी असणारं हे फुलपीक आहे. यशस्वी आणि नफा मिळवून देणाऱ्या झेंडू लागवडीकरिता हवामान, योग्य जातीची निवड, लागवडीसाठी अंतर, खताचे अचूक नियोजन आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य वाणाची आणि योग्य वेळी लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे.

0: मॅडम यानंतर सांगा, झेंडू पिकाची लागवड करताना बाजारपेठेच्या मागणीनुसार पिकाची लागवड केव्हा करावी?
1: आता बघा, झेंडू पिकाची लागवड ही प्रामुख्याने तिन्ही हंगामात होते भारतामध्ये. खरीप महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये रोपे तयार करून जुलै महिन्यामध्ये रोपाची पुनर्लागवण आपण मुख्य शेतात करावी लागते. रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर महिन्यात रोपे तयार करून ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची लागवड करावी. उन्हाळ्यासाठी जानेवारीमध्ये बियाण्यापासून रोपे तयार करून फेब्रुवारीमध्ये त्याची लागवड करावी. आता शेतकरी बंधूंनी मार्केटच्या झेंडूची लागवड करायची असेल तर मार्केट टार्गेट करून म्हणजे बाजारपेठेच्या मागणीनुसार, जसं गणपती पूजनासाठी आपल्याला झेंडू पाहिजे असेल मार्केटमध्ये तर जून महिन्यामध्ये, दसऱ्याच्या सणासाठी आपल्याला मार्केटमध्ये झेंडू आणायचे तर जुलैमध्ये, दिवाळीसाठी आपल्याला फुले मार्केटमध्ये आणायची असेल तर जुलै ऑगस्ट मध्ये, तसेच नाताळ सणासाठी ऑक्टोबर मध्ये झेंडू फुलाची लागवड केली पाहिजे. महाशिवरात्रीमध्ये आपण लागवड केल्यास फुले गुढीपाडव्याच्या वेळेस किंवा रामनवमीच्या वेळेस, तसेच उन्हाळ्यामध्ये लग्न समारंभ खूप असतात त्यावेळेस सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. समजा टप्प्याटप्प्याने, एक वेळा लागवड न करता टप्प्याटप्प्याने म्हणजे 15-15 दिवसाच्या अंतराने झेंडू पिकाची लागवड केल्यास वर्षभर मागणीनुसार झेंडू फुलाचा पुरवठा बाजारपेठेत आपल्याला करता येऊ शकतो.
0: मॅडम यानंतर सांगा, झेंडूचे उत्पादन चांगले मिळवण्यासाठी कोणत्या जाती लागवडीसाठी निवडाव्यात?
1: आता बघा, झेंडू मध्ये दोन प्रकार आहेत, एक आफ्रिकन झेंडू आणि दुसरा आहे फ्रेंच झेंडू. तर व्यापारी दृष्ट्या आफ्रिकन झेंडूची लागवड जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. तर या प्रकारामधली झाडे जी आहे ती उंच असतात, 1 ते 1.5 मीटर उंची पर्यंत असतात आणि फुलांचा आकार सुद्धा मोठा आणि फुले गेंदेदार असतात. तर या प्रकारामध्ये आपण येलो सुप्रीम, क्रॅकर जॅक, हवाई अलास्का, आफ्रिकन येलो, आफ्रिकन ऑरेंज, आफ्रिकन डबल ऑरेंज, क्लायमॅक्स, सन जायंट यासारख्या जातीची आपण लागवड करू शकतो. आता दुसरा प्रकार आहे फ्रेंच झेंडू. या प्रकारातली झाडे जी आहे ती बुटकी असतात, 30 ते 40 सेंटीमीटर उंचीची असतात आणि झुडपासारखी वाढणारी असून त्याला भरपूर अशा फांद्या असतात. फुलाचा जो आकार आहे तो अत्यंत लहान व मध्यम असतो. या प्रकारातली फुले जी आहे ती बगीच्यामध्ये रस्त्याच्या कडेने ताटव्यासाठी लावता येतात. यामध्ये डबल मिक्स, अर्पिता, बटर स्कॉच, बटर बॉल, पाईन ऍपल, येलो बॉल, लेमन ड्रॉप, क्वीन सोपी यासारख्या जाती आहेत. त्याचप्रमाणे काही सुधारित जाती सुद्धा IARI आणि IIHR बेंगलोर यांनी विकसित केलेल्या आहे. यामध्ये पुसा बसंती गेंदा, पुसा नारंगी गेंदा, अर्का बानू, ADMU यासारख्या जातीची लागवडीसाठी आपण निवड करू शकतो.
0: उत्पादन वाढीसाठी हवामान आणि जमीन कशी असली पाहिजे?
1: आता हे झेंडू हे वर्षभर येणारे पीक आहे, तरी पण चांगले उत्पादन आपल्याला घ्यायचे असेल तर झेंडू पिकास उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. समजा पाऊस असेल तर अशा वेळेस रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जमिनीचा विचार केल्यास हलकी मध्यम योग्य पाण्याचा निचरा होणारी आणि जमिनीमध्ये कर्बाचे किंवा सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर असावे. जमिनीचा जो सामू आहे तो 6 ते 7.5 दरम्यानमध्ये असावा.
0: मॅडम यानंतर सांगा की झेंडू पिकाची अभिवृद्धी कशाद्वारे करतात?
1: आता झेंडू पिकाची अभिवृद्धी जी आहे ती बियाण्याद्वारे रोपे तयार करून करतात आणि रोपे तयार झाल्यानंतर त्याचे स्थलांतर हे मुख्य शेतामध्ये केले जाते. यासाठी रोपे लागवडीच्या 1 महिन्या अगोदर गादी वाप्यावर किंवा प्रो ट्रे मध्ये बियाण्याची पेरणी करून रोपे तयार करावी. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रासाठी सुधारित जाती असेल तर 650 ते 1200 ग्रॅम बियाणे लागते आणि समजा संकरित जाती असेल तर 200 ते 300 ग्रॅम बियाणे लागते. बी पेरणी नंतर 3 ते 4 आठवड्यांनी रोपे तयार होतात आणि ही जी तयार झालेली रोपे आहे ते मुख्य शेतामध्ये आपण लावतो.
0: मॅडम यानंतर सांगा की यासाठी जमिनीची पूर्वतयारी किंवा मशागत करावी लागते का?
1: होय, झेंडूची जी मुळे आहे ती फार उतळ असतात. जमिनीची 1 ते 2 वेळा चांगली नांगरणी करून घ्यावी, त्यानंतर 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्या. त्यामध्ये काही धसकटे असतील, तण असेल ते वेचून घ्यावे आणि हेक्टरी चांगले कुजलेले 10 ते 15 टन शेणखत जमिनीत मिसळावे. त्यानंतर हंगामानुसार सरीवरंबे किंवा सपाट वापे तयार करावे आणि जमीन लागवडीसाठी तयार करावी.
0: मॅडम यानंतर आम्हाला सांगा की झेंडू लागवड किती अंतरावर करावी?
1: तर झेंडू लागवड करताना हंगामानुसार लागवडीतील अंतर ठरवावे. तर पावसाळी हंगामात म्हणजे खरीप हंगामामध्ये 60 बाय 60 किंवा त्याला 2 फूट बाय 2 फूट अंतरावर लागवड करावी किंवा 2 फूट बाय 1.5 फूट अंतरावर लागवड करावी म्हणजे 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर. हिवाळी आणि उन्हाळी हंगामात 45 बाय 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट बाय 1.5 फूट अंतरावर आणि 45 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. बुटक्या ज्या जाती आहेत त्याची लागवड, जसं फ्रेंच मेरीगोल्ड जो आहे

0: याची लागवड 30 बाय 30 सेंटीमीटर वर करावी. आणि लागवड करते वेळेस आपण पहिले वाफे ओले करून वापसा आल्यानंतर रोपाची पुनर्लागवड जी आहे ती सकाळच्या अथवा सायंकाळच्या वेळेस करावी. आणि लागवड करताना काळजी घ्यावी की एका ठिकाणी एकच रोप लावावे आणि तेही चांगले निरोगी रोप लागवडीसाठी निवडावे.
1: झेंडू पिकाला खत आणि पाणी व्यवस्थापनाविषयी आपण काय सांगाल?
0: चांगल्या उत्पादनासाठी, फुलांचा चांगला मोठा आकार येण्यासाठी आणि भरपूर उत्पादनासाठी कोणत्याही पिकाला खत देणं आणि पाणी देणं आवश्यक असते. त्यासाठी झेंडू पिकासाठी जमीन तयार करत असताना आपल्याला 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळायचे आहे. त्यानंतर लागवडीपूर्वी यामध्ये प्रति हेक्टर 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश टाकावे आणि जमिनीत मिसळून द्यावे. लागवडीनंतर एका महिन्याने म्हणजे 30 दिवसांनी 50 किलो नत्र त्या पिकाला द्यावे. म्हणजे रासायनिक खताची जी मात्रा आहे ती 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश प्रति हेक्टरी झेंडूला लागते. आता पाणी व्यवस्थापनाविषयी बोलायचं झाल्यास, खरीप हंगामामध्ये समजा पाऊस नसेल, खूप उघडीप असेल, अशा वेळेस गरजेनुसार पाणी द्यावे. हिवाळी हंगामात 7 ते 8 दिवसाच्या अंतराने व उन्हाळी हंगामात 5 ते 6 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या आल्यापासून तोडणीपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. काही शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन असतात, तर अशा वेळेस ठिबक सिंचनाचा सुद्धा उपयोग करून झेंडू पिकाला पाणी देता येईल.
1: मॅडम, यानंतर सांगा, झेंडू पिकात आणखी कोणती महत्वाची कामं करू शकतो?
0: आता झेंडू पीक लागवडीनंतर त्याला अंतर मशागतीमध्ये आपल्याला खुरपणी करणे आवश्यक असते. कारण लागवड केल्यानंतर रोपे जोम धरू लागतात आणि रोपाची चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने खुरपणी करणे गरजेचे असते. पिकामध्ये जे काही तण असेल ते फुलावर येण्यापूर्वी काढावे. दुसरे महत्वाचे काम झेंडू पिकामध्ये आपल्याला करायचे आहे, रोपे लागवडीच्या नंतर 20 ते 30 दिवसानंतर झेंडू पिकाचे जे मुख्य फांदी जी आहे त्याचे शेंडे खुडावे. यामुळे काय होईल की झेंडूच्या आजूबाजूला, याला आपण पिंचिंग म्हणतो, आणि यामुळे झेंडूच्या झाडामध्ये शाकीय वाढ चांगली होऊन जेवढ्या जास्त फांद्या असतील तेवढे जास्त त्याच्यावर फुले येतात. त्यामुळे फुलाची संख्या ही वाढते आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. तिसरे म्हणजे जिब्रेलिक ऍसिड 200 ppm द्रावण करून 30 दिवसानंतर झेंडू पिकावर फवारावे. यामुळे लवकर फुलधारणा होते, फुलाचा आकार मोठा होतो आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. समजा तिसरं म्हणजे आपल्याला पिंचिंग करायची नसेल, तर अशा केस मध्ये आपल्याला 30 दिवसांनी सायकोसिल जे आहे 40 ppm या संजीवकाची फवारणी केल्यास झाडाची उंची कमी होऊन शाकीय वाढ होते व उत्पादनातही वाढ होते.
1: मॅडम, सरतेशेवटी आम्हाला सांगा की फुलाची काढणी केव्हा करावी आणि हेक्टरी उत्पादन किती मिळू शकतं?
0: आता फुलाची योग्य काळजी 2 ते 2.5 महिन्यांनी फुलाची तोडणी सुरू होते. सुट्या फुलासाठी देठ विरहित पूर्ण उमललेली फुलाची तोडणी करावी. पुष्प किंवा आपल्याला फुलदाणी ठेवायची असेल तर देठासोबत फुले उमललेली फुले तोडावी. फुले सकाळच्या अथवा संध्याकाळच्या वेळेस तोडावी. आता फुले तोडल्यानंतर ती सावलीत आणावी, प्री कुलिंग करावे आणि सुटी फुले जी आहे ती रंग आकार वजनानुसार त्याची प्रतवारी करावी, बांबूच्या करंडीत भरावी व विक्रीसाठी आपण बाजारपेठेत पाठवावी. आता लांब दंडासोबत आपण फुले तोडली असल्यास त्याच्या जुड्या करून वर्तमान पत्रामध्ये गुंडाळावी व ते खोक्यामध्ये पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. आता उत्पादनाचा विचार केल्यास उंच जातीपासून 7 ते 10 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते, तर बुटक्या व मध्यम उंचीच्या जातीपासून हेक्टरी 4 ते 5 टन उत्पादन मिळते.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन या महत्वाच्या विषयी आज आपल्याला माहिती दिली तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे यांनी. मॅडम, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना या महत्वाच्या विषयी सांगितलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

मित्र मंडळी, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन याविषयीची माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे यांच्याकडून. मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपलंच एक आवडतं गीत.

मंडळी या छानशा गीतानंतर वळूया आजच्या आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, आकाशात उंच भरारी घेणारे पक्षी, त्यांच्यात सुद्धा जीव आहे, त्यांच्यात सुद्धा प्राण आहे आणि त्यांना सुद्धा आपल्यासारखे आजार होऊ शकतात. चला तर याच विषयी आजचा पुढचा कार्यक्रम आपण ऐकूया. पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याविषयी आपल्याला माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर PM सोनकुसळे. चला तर ऐकूया हा कार्यक्रम.

0: माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आपल्या सोबत आहेत डॉक्टर पी एम सोनकुसळे, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, विकृतीशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: सर, आजचा जो आपला महत्वपूर्ण विषय आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्या की पक्ष्यांचे विविध आजार कोणते.
1: तर सर्वप्रथम आपण माहिती करू घेऊ इच्छितो की पक्ष्यांमधले कुठले कुठले प्रमुख आजार आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये सर्वप्रथम आहे राणीखेत आजार, दुसरा आहे गंबरो, तिसरा आहे इन्फेक्शियस ब्रांकायटिस, चौथा आहे ई कोलाय, पाचवा आहे साल्मोनेला किंवा पुलरम, आणि सहावा महत्वपूर्ण आजार म्हणजे कक्सिडिओसिस, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात रक्तीआगमन.
0: सर, राणीखेत आजाराबद्दल आम्हाला माहिती द्या की त्याची कारणं कोणते, लक्षणं कोणते.
1: राणीखेत आजार म्हणजे हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा विषाणूपासून आजार होतो. या आजारांमध्ये हा आजार वयाच्या कुठल्याही वयोगटामध्ये येत असतो, मांसाल कोंबडी असो, देशी असो किंवा अंडी देणारी कोंबडी असो. आणि या आजारामध्ये मुख्यतः लक्षण म्हणजे पक्ष्यांना घरघर ससा आवाज येतो, श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो, पंखांमध्ये लुळेपणा, पायांमध्ये लंगडेपणा, आणि त्याची मान अशी वरती मोडलेली असतात म्हणून त्याला मानमोडी असे आजार म्हणतो आपण. या आजारामध्ये मुख्यतः लक्षण म्हणजे हिरव्या कलरची पातळ संडास होणे. तर हे चार पाच लक्षण आहेत. हे जर लक्षण आपल्याला आढळून आले तर आपण याला मानमोडी आजार किंवा राणीखेत आजार असा म्हणून त्याला ओळखू शकतो.
0: तर सर, यावर उपाययोजना काय आम्हाला सांगा.
1: यावर उपाययोजना म्हणजे हा आजार जर झाला, पक्ष्यांना जर लागण झाली आणि आपल्याला ओळखून आला की हा आजार राणीखेत आजार आहे, तर या आजारावर आपल्याला सरळ सरळ लसीकरण करणं आहे. लासोटो नावाचं लसीकरण आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ते लस घ्यायची, जेवढे पक्षी असले, समजा 1000 पक्षी असले तर 1000 डोजेचं लसीकरण घ्यायचं. ते पाण्याद्वारे किंवा त्यांच्या डोळ्याद्वारे आपण करू शकतो. कमी जर पक्षी असतील 50, 100 किंवा 200 तर चांगलं आहे की तुम्ही त्यांना डोळ्याद्वारे ते लसीकरण द्या. आणि जास्त जर पक्षी असतील 500 वर तर उत्तम आहे की त्याला तुम्ही आपण पाण्याद्वारे लसीकरण करू शकतो. पाणीद्वारे किंवा डोळ्याद्वारे जेव्हा जेव्हा तुम्ही लसीकरण कराल, ते पाणी जे लस आहे, लसीचं जे पाणी आहे, हे थोडस थंड असायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला बर्फाचा तुकडा टाकावा लागतो.
0: नक्की सर. यासारखं सर गंबोरो आजार आपण म्हणालात, याही बद्दल माहिती द्या की कारण काय, लक्षण काय.
1: गंबोरो आजार हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार जनरली महत्वपूर्ण म्हणजे 3 ते 6 हप्त्याच्या वय असलेल्या पक्ष्यांना हा आजार होतो. याची लागण 3 ते 6 हप्त्याचे वय गट जे असतो त्या पक्ष्यांना होतो. या आजारामध्ये मुख्य लक्षण म्हणजे फार तीव्र गतीचा त्यांना ताप येतो. ताप येऊन त्याला पांढऱ्या रंगाची पातळ संडास होते आणि पक्ष्यांमध्ये थोडस कंपन असते. जसं आपल्याला थंडी वाजून ताप येतो तसंच पक्ष्यांना सुद्धा थंडी वाजून ताप येतो तीव्र गतीचा आणि पांढऱ्या रंगाची संडास होते. तर या लक्षणावरून आपल्याला समजते, हे लक्षण आणि वयोगट याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हा गंभीर आजार असू शकतो.
0: गंभीरवर उपाययोजना काय असू शकते.
1: हा आजार जर ओळखला आणि याची लागण जर झाली पक्ष्याला, तर आपल्याला हा आजार आल्यानंतर आपल्याला लसीकरण नाही करायचं आहे. कारण लसीकरण केलं तर त्याच्यामध्ये मृत्यूदर जास्त वाढेल. आजार आल्यानंतर लसीकरण करायचं नाही, तर फक्त जे आपल्याला लक्षणानुसार त्याला आपल्याला थोडस उपचार करायचं आहे. तर जसा ताप येतो तर पॅरासिटामॉलची टॅबलेट द्या. एक टॅबलेट तुम्हाला 500 mg टॅबलेट 50 किलो वजन पक्ष्याच्या वजनामागे देऊ शकता. तसेच त्याच्यामध्ये पक्षी दाणा कमी खातो तर तुम्ही त्याला लिव्हर टॉनिक द्या. आणि याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, तर रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तर बरेच काही सेलेनियम आणि व्हिटॅमिन ईचं प्रिपरेशन मार्केटमध्ये तयार आहे, तर ते तुम्ही देऊ शकता. आणि हा आजार होऊ नये, याचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण याला पक्ष्यांना 13व्या किंवा 14व्या दिवशी गंभीरची लसीकरण करायला पाहिजे.
0: या अनुषंगाने आम्हाला इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस बद्दल सुद्धा माहिती.
1: इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस हा सुद्धा 3 प्रकारचे आजार आपल्याला आढळून येतात. एक म्हणजे श्वासनलीला त्रास होणे, जो म्हणजे श्वासनली जी आपली श्वसन प्रक्रिया आहे त्याला तो आघात करतो. दुसरं म्हणजे याच्यामध्ये अंड्याची जे क्षमता आहे ती कमी करतात. आणि तिसरं म्हणजे अंडी उत्पादन कमी होतं त्यामध्ये. आणि चौथा म्हणजे जे पथरी असते, जे त्यांच्या ज्या किडण्या असतात त्यासुद्धा त्यांना आघात करतो आणि त्यामुळे त्याला पांढऱ्या रंगाची संडास येते. यामध्ये पक्ष्यांना वजन कमी होणे, अंडी उत्पादन कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, हे असे आपल्याला लक्षणे आढळतात. हा आजार होऊ नये याच्यासाठी आपल्याला 3 ते 4 वेळा याचं लसीकरण करायचं आहे. 1 ते 5व्या ते 6व्या दिवशी, तिसरं म्हणजे 28 ते 30 दिवसाच्या मधात, आणि चौथा म्हणजे 75व्या दिवशी. शेवटचं म्हणजे चौथ्यांदा म्हणजे जेव्हा पक्षी 16 हप्त्याचा होतो, जर तो अंडी देणारा पक्षी असेल तो 16 हप्ते तुम्ही लसीकरण करू शकता आणि या आजाराचा तुम्ही प्रादुर्भाव कमी करू शकता.
0: ई कोलाय जर आपल्या पक्ष्यांना झाला तर त्याची काय कारण, लक्षणं आणि त्यावर उपचार आपण कसं करू शकतो याबद्दल सांगा.
1: ई कोलाय हा आजार जीवाणूपासून होणारा आजार आहे. जर तुमचं व्यवस्थापन जर खराब असेल, जसं पाणी खराब असेल किंवा पाणी पक्षी खराब करत असेल वारंवार, आणि तेच पाणी जर प्यायला दिलं तर त्यावरून आपल्याला ई कोलाय आजार येतो. या आजारामध्ये पक्ष्यांची वाढ खुंटते, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. आणि हा आजार जीवाणूपासून होणारा आजार आहे, तर यावर लस काही तशी उपलब्ध नाही आहे आणि लसीचं काही कारणही नाही. आजार जर झाला तर यावर कुठल्याही प्रकारचं एक अँटीबायोटिक आणि लिव्हर टॉनिक ते तुम्ही देऊ शकता. दुकानांमध्ये भरपूर फार्मसीमध्ये अँटीबायोटिक उपलब्ध आहेत, जसे की

0: डॉक्झीसायक्लिन, निओमायसिन याचं तुम्ही कॉम्बिनेशन देऊ शकता किंवा सेफॅलेक्झिन याचं सुद्धा देऊ शकता. तर हे अँटीबायोटिक 1 ग्रॅम 2 लिटर पाण्यामध्ये तुम्ही कंटिन्यू 24 तासाच्या पाण्यामध्ये देऊ शकता आणि सोबत लिव्होटॉनिक देऊन त्याचं निर्मूलन करू शकता.
1: सर, यासोबत साल्मोनेलोसिस किंवा पुलोरम हे सुद्धा आजार जीव घेणे असे आहेत, याही बद्दल सांगा.
0: साल्मोनेला किंवा पुलोरम हा आजार जनरली 1 ते 10 दिवसाच्या पक्ष्यांच्या वयोगटामध्ये आपल्याला दिसतो. हा आजार आपल्या फार्म मध्ये पण होऊ शकतो किंवा हॅचरी मधून पण, जिथून आपण पक्षी घेतले तिथून पण येऊ शकतो. माझं असं म्हणणं आहे की चांगल्या नामांकित हॅचरी मधून किंवा अंडी उबवणी केंद्रामधून तुम्ही पक्षी घ्या. आणि समजा जर हा आजार तुमच्या फार्म मधून जर लागण झाली किंवा 1 ते 5 दिवसाच्या वयोगटामध्ये पक्ष्यांमध्ये जास्त मर्तुकी असली, जसे छोटे होऊन मरतात आणि श्वास घ्यायला त्रास होते, किंवा मर्तुकी जर जास्त असली तर साल्मोनेला किंवा पुलोरम हा आजार असावा असे आपण गृहीत धरू. या आजारामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाची संडास होते आणि पक्ष्यांची वाढ खुंटते आणि पहिल्या 5 दिवसांमध्ये मर्तुकीचं प्रमाण जास्त असते. जेव्हा पांढऱ्या रंगाची संडास किंवा छोटा पक्षी जास्त मरत असला असे जर दिसले आपल्याला, असे समजाव का हा पुलोरम आहे, सुरुवातीच्या 5 दिवसांमध्ये जर मर्तुकी असली, तर या आजारामध्ये कुठल्याही प्रकारचा एक अँटीबायोटिक, मगाशी जसं सांगितलं मी, सेफॅलेक्झिन किंवा निओमायसिन आणि डॉक्झीसायक्लिनचं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता आणि सोबत परत लिव्होटॉनिक देऊन याचं निर्मूलन करू शकता.
1: कॉक्सिडियोसिस सुद्धा हा एक भयानक आजार आहे, तर याबद्दल सांगा, कारण लक्षणं आणि यावर उपचार कसा काय करायचा.
0: कॉक्सिडियोसिस याला आपण रक्ती आगमन म्हणतो, कारण की विष्ठेमध्ये रक्तस्त्राव होतो किंवा विष्ठा ही रक्ताचीच येते म्हणून याला रक्ती आगमन म्हणतो. हा परजीवीमुळे होणारा आजार आहे आणि या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे पक्ष्याची वाढ खुंटे, मर्तुकीचे प्रमाण अचानक वाढते आणि हा आजार कुठल्याही वयोगटामध्ये येऊ शकतो. तर या आजारामध्ये मुख्यतः व्यवस्थापनावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. पक्ष्यांची जे गादी असते ज्यामध्ये आपण तूस टाकतो किंवा धानाचं टाकतो किंवा माती टाकतो, तर तो कधीही ओला नसावा. जिथे जिथे ओला झाला असेल तर त्याला काढून टाकावा आणि एवढं करून सुद्धा जर हा आजाराचे प्रादुर्भाव झाला तर त्याला तुम्ही बरेच काही याच्याबद्दल ड्रग्स आहेत ते तुम्ही वापरू शकता, जसे की अँप्रोलियम आहे, सल्फा ड्रग आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. 1 ग्रॅम 2 लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये 24 तासांमध्ये 5 ते 6 दिवस तुम्ही देऊ शकता. दोन्ही पैकी एकच ड्रग घ्यायचा आहे, दोन्ही एकाच वेळेस नाही द्यायचा आहे. एक ते अँप्रोलियम घ्या की नाही तर मग सल्फा ड्रग घ्या आणि 1 ग्रॅम प्रति 2 लिटर पाण्यामध्ये 24 तासांच्या पाण्यामध्ये देऊन त्याचं तुम्ही निर्मूलन करू शकता.
1: सर, यासोबत सरते शेवटी आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत किंवा जोड व्यावसायिक आहेत त्यांना आपण काय सल्ला देऊ शकाल.
0: जर तुम्हाला उत्कृष्टपणे कुक्कुटपालन व्यवसाय योग्यरित्या चांगला यशस्वीपणे पार करायचा आहे तर आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. 1 म्हणजे तुम्हाला लसीकरण करायचं आहे, प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून तुम्हाला आरडीचं, गंभोरोचं, आयबीचं हे लसीकरण करायचं आहे. दुसरं म्हणजे व्यवस्थापन, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणून मॅनेजमेंट, तुमचं व्यवस्थापन ते योग्य राहिलं पाहिजे. पक्ष्यांना योग्य ती जागा द्या, लाईट द्या आणि पक्ष्यांची जी गादी आहे, जसं तुम्ही तूस टाक धानाचं टाकतो, ते कधीही ओलं नसावं. ओलं झालं तर त्याला काढून टाकावं. आणि पक्ष्यांचं पिल्लू जर तुम्हाला घ्यायचं असलं तर चांगल्या नामांकित हॅचरीमधून चांगल्या क्वालिटीचं घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायोसेक्युरिटी, म्हणजे तुमच्या पक्ष्यांवर जास्त गाड्या यायला नको, जास्त माणसं यायला नको, जास्त माणसाचं आवागमन नको. जे काही आवागमन आहे दुसऱ्या पक्ष्यांचं असो, गाड्यांचं असो किंवा माणसांचं असो, त्यांचं कमी असावं, जेणेकरून बाहेरील जे काही आजार आहेत ते तुमच्या शेडमध्ये म्हणा किंवा तुमच्या फार्ममध्ये येणार नाही. ज्याच्याकरून सर्व बाजूनी तुमच्या शेडवर जे काही जीवाणू किंवा विषाणू आहे त्याचा प्रादुर्भाव किंवा आंतर्भाव होणार नाही आणि तुमच्या पक्ष्यांचं बचाव होईल. जे काही आजार आहेत ते येणार नाही आणि पक्ष्यांची जे काही चांगली व्यवस्था आहे किंवा वाढ जी आहे ती चांगली होईल आणि तुम्हाला योग्य तो नफा होईल.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण या महत्वपूर्ण विषयी आज आपल्यासोबत बातचीत केली तज्ज्ञ डॉक्टर PM सोनकुसळे यांनी. सर, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमचे शेतकरी जे आहेत आणि जोड व्यावसायिक आहेत त्यांना जी माहिती दिलीत महत्वपूर्ण, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: तरमंडळी पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याबद्दलची माहिती आपण ऐकलीत डॉक्टर पी एम सोनकुसळे यांच्याकडून. तर मंडळी यासोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं, सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार
1: श्रोत्यो, आजच्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकलं. कार्यक्रमात आता एक निवेदन आहे का. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी HTTP

colon double backslash awards dot gov dot in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं. श्रोते, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात आता एक आठवण उद्याच्या कृषीवाणी या कार्यक्रमाची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात संजीवकांचा वेलवर्गीय भाजीपाल्यात उपयोग या विषयीची माहिती आपणास ऐकता येईल. उद्या या विषयीचा भाग पहिला. आणि उद्याच्या संध्याकाळी माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात गौ कृपामृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत आपणास ऐकता येईल.

0: मध्यम लहरी 311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.
1: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484572. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादन, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंग मध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
2: मैंने प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है.
3: आज अचानक 90s का धनश्री?
4: असंच आज आईचं आणि माझं बोलणं झालं. आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती, आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर पूर्ण दिवसच भारी जायचं.
3: अच्छा, म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
4: म्हणजे काय, खूपच आवडेल.
3: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना.
4: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या.
3: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा.
4: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-4570 आणि 0257-222-4571.
3: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग.
4: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता ऐका तुमचा आवडता कार्यक्रम.
3: तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव.
4: हो, नक्की ऐकवेन. श्रोत्यांनो, तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला.
5: दर सोमवारी 9:30 ऐका स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं. ह्या कार्यक्रमात कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती. ऐकूया त्यांचा कार्यप्रवास आणि जीवनप्रवास. तेव्हा जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 9:30 स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर आणि न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. एनडीए आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीन्समध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अदम्य धैर्य आणि शौर्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध शौर्य पदकं प्रदान करण्यात आली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातल्या जवानांना 7 कीर्तीचक्र 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान केली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलात शिपाई म्हणून असलेले प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं. कामगारस्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सांगितलं. गुंतवणूकस्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी सांगितलं. भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक

घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे, असं खरगे यांनी सांगितलं. दरम्यान 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयानं सांगितलं आहे.

खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयानं सांगितलं आहे. राज्यसभेत माझा कार्यकाळ 2029 पर्यंत होता, पण पुढे काम करणं मला अवघड झाल्यामुळे मी पक्षातून तत्वत राजीनामा दिल्याचं राय यांनी याआधी सांगितलं होतं. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये वायझॅक स्टील प्लांट इथे वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. क्रेनच्या माध्यमातून वितळलेलं लोखंड दुसरीकडे नेत असताना ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. तसंच प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिलिपीनमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 जास्त जखमी झाले. फिलिपीनच्या दक्षिण समुद्र किनारी भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर इतकी होती. भूकंपानंतर सुनामी आल्यानं अधिक नुकसान झालं. सुनामीचे धक्के इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत जाणवले. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलने आज 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधीनंतर इराणने इस्रायलवर काल पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गाने पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मात्र तो सल्ला न जुमानता इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला चढवला आहे. या हल्ले प्रतिहल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यमनमधल्या हुथी बंडखोरांनी युद्धात उडी घेतली असून इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. दरम्यान आपण आक्रमण थांबवत असल्याचं इराणच्या सेनादलांनी जाहीर केलं आहे. मात्र इस्रायल किंवा इस्रायलच्या समर्थकांनी दक्षिण लेबनॉनसह कुठेही आक्रमण केलं तर आतापेक्षा जास्त गंभीर परिणाम होतील असं इराणनं स्पष्ट केलं आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियाने आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. आर्मेनियामध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं 49.8% मतं मिळवली. स्ट्रॉंग आर्मेनिया अलायन्स ही आघाडी 23.2% मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर आर्मेनिया अलायन्स केवळ 9.9% मतं मिळवू शकला. आर्मेनियाचे संबंध पाश्चात्य देशांबरोबर वाढवण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कौल दिल्याचं मानलं जात आहे. निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आर्मेनिया संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, के एल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8.564 धावांचा पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावातच गारद झाला. भारतातर्फे दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरलं आहे. यात प्रतिकुटुंब वार्षिक 5

0: 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकारने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रमात ऐकूया राजा शिवछत्रपती यांचा पोवाडा शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

मान पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजा थांबा। राजांची मान वळली,

एसाजी रांझा जानी पटलाला घेऊन या तातडीनं एसाजी गेला तातडीनं एसाजी गेला बोलला पटलाला निरोप राजाचा म्हणेल राजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे अरे जाऊन सांग तुझ्या राजाला अजून तुझी नाळ वळली नाही म्हणाव मी गावचा पाटील आहे पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे मी नामधारी पाटील नाही वतनाचा पाटील आहे तू नामधारी राजा आहेस म्हणाव आणि ऐकताच एसाजी तसाच परत आला राजानी विचारलं काय म्हणाला पाटील राजय पाटील मग्रूर आहे तो राजानं म्हणाला अजून नाळ वळली नाही तुझ्या हातात तलवार नव्हती का तानाजी बोलून गेला राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं काय नाव आपलं

त्याने राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले, राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा,

पुण्याला. पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजात प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली वाईची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय

नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही राजे, तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला, चला आमच्या बरोबर बैठकीवर। हा नाराजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत। माझा राजा होता कसा म्हणाल?

जिकडे वळले मानेनं दादूजीला मुजरा केला, साहेबांच्याकडे मान वळली मानेनं माँसाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते. पुढे ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहेत, चेहरा किविलवाणी केलेला.

हाच का तो पाटी? हाच तो, यानीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, यानीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं। पाणवत्यावर पाणी आणायला गेली असताना या नीचानी तिला उचलून नेलं, तिला जीवनात भ्रष्ट केली, या जगातून गेली। ओ

गवाही देत असेल तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ. नाही मा साहेब, माझ्या हातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी दादोजी, मला क्षमा असावी. पाटील, ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल, तुम्ही आमच्या वडिलासारख्या, नका हो मला छेडू, माझं सील भ्रष्ट करू नका. पण ज्या हाताने तू तिला छेडलीस, ज्या भाऊबलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, हे तुझे हात कलम केले जातील. हे साजी पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, अन पाटील रांजाला पाठवा. मा साहेब,

दादूजी म्हणत आहेत मां साहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला. थोरले महाराज असते तर नाचले असते. मां साहेब आम्ही गणपतीला जातो, अश्वातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा. गजानना गजानना. राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेलं आहे. पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे?

श्रोतेहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात राजा शिवछत्रपती यांचा पोवाडा आपण ऐकलात. शाहीर बाबासाहेब देशमुख आणि सहकाऱ्यांनी हा गायला होता. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: भीमराव पांचाळे यांच्या स्वरात इलाही जमादार यांची गजल आपण ऐकलीत आत्ताच्या भावधारा या कार्यक्रमात.
1: श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि

0: मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
2: कधी कुणी कसे कष्टले हे मुंबई घडताना.
3: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया मंजुषा केळकर यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादप्रभ अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन आता प्रसारित करीत आहोत. राग शुद्ध कल्याण. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे, द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केदार पंडित यांनी केली आहे. ऐकूया विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन, राग शुद्ध कल्याण.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विदुषी कला रामनाथन यांचं व्हायोलिन वादन ऐकलं. आपण ऐकलात राग शुद्ध कल्याण, त्यांना तबला साथ केली होती केदार पंडित यांनी. यानंतर ठीक 10:30 आपण ऐकू शकाल पंडित प्रकाश संगीत यांचं गायन. आपण ऐकूया राग खंबावती, त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम व साथ अतुल फडके यांची.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित प्रकाश संगीत यांचं गायन ऐकलं. आपण ऐकलात राग खंबावती. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
2: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
1: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
2: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
1: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
2: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
1: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही. वनिता मंडळ.
3: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी

आणि मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.